नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 103.1 MHz वर आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. श्रोते हो, आज आहे रविवार. भारतीय सौर दिनांक 21 आषाढ 1948 अर्थात दिनांक 12 जुलै 2026. सकाळचे 5:56 झाली आहेत. आजच्या प्रसारण सभेत आपलं मनापासून स्वागत. श्रोते हो, या प्रसन्न सकाळची प्रसन्न सुरुवात करणार आहोत मंगलवाद्यानं.

0: 103.1 MHz आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र। श्रोत्या, सकाळचे 6:05 झाली आहेत। आता प्रसारित करणार आहोत चिंतन, याचं लेखन अनिल पानसे यांचं। ऐकूया चिंतन।
1: श्रोते हो नमस्कार। अपूर्व मी अपारू, मी अपूर्व आहे म्हणजे पूर्वी कधीही न झालेला, अभूतपूर्व। परब्रह्म म्हणजे केवळ असणे, ते सदैव आहेच, त्याची कशाशीही तुलना होऊ शकत नाही, एकमेवा द्वितीय। साहजिकच त्याच्यासारखे पूर्वी कधीही काहीही झालेले असणे शक्य नाही, म्हणून ते अपूर्व। अजोड, अद्भुत, अद्वितीय, सर्वोत्कृष्ट या अर्थाने व्यवहारात हा शब्द वापरला जातो। अपूर्व हा कोपी कोशोयम विद्यते तव भारती, व्ययतो वृद्धी मायाती क्षयमायाती संचयात। हे भारती, सरस्वती माते, तुझा ज्ञानरूपी खजिना फारच आगळा वेगळा व अद्भुत आहे। हा असा खजिना आहे की जो इतरांना देऊन खर्च केला असता वाढतो, पण हा नुसताच साठवून संचय करून ठेवला तर नष्ट होऊन जातो। विद्या, ज्ञान यांची महती हा श्लोक सांगतो। सामान्यतः धन संपत्ती खर्च केल्यावर कमी होते, पण विद्या हे असे धन आहे जे जितके इतरांना देऊ वाटू तितका त्या ज्ञानाचा विकास होतो, ते वाढते। ही विद्येची ज्ञानाची अपूर्वता आहे। भगवंताचंही सर्वच असंच अपूर्व, एकमेवा द्वितीय। अपार म्हणजे ज्याचा पार लागत नाही असा, अमर्याद, असीम। दृश्य विश्वातील प्रत्येक गोष्टीला सीमा आहे, मर्यादा आहे। महासागर नजर जाईल तिथपर्यंत पसरलेला, त्यामुळे अपार, अथांग असे शब्द वापरतो। पण आता विज्ञानाच्या प्रगतीमुळे सागर ओलांडून जाण्याची व ते अंतर मोजण्याचीही सोय झाली आहे। मात्र परब्रह्माला कसलीही मर्यादा नाही। बेडकीची गोष्ट आपण ऐकलेली असते, छोट्या बेडकीने बैल पाहिला, खूप मोठा प्राणी असं मोठ्या बेडकीला येऊन सांगितलं। मोठ्या बेडकीनं आपलं पोट फुगवून विचारलं, एवढा नाही, आणखी मोठा। बेडकी पोट फुगवत गेली, पण फुगवून फुगवून किती फुगवणार, शेवटी पोट फुटून मेली। तिच्या कल्पनेची मर्यादाच तेवढी। तसं मानवी बुद्धीला मर्यादा, आपण कितीही कल्पना केली तरी त्या कल्पनेत परब्रह्म मावू शकत नाही। डासानं आकाश मुठीत घेतो म्हणण्यासारखं, हे अपार कैसेनी कवळावे, महातेज कवणे धवळावे, गगनमुठी सुवावे, मशके केवी, ते अपार आहे। भगवंताची दया अपार, करुणा अपार, कृपाही अपार। ज्ञानी भक्तांचं तसंच असतं। पुढा स्नेह पाजरे, मागा चालती अक्षरे, बोलपाठी अवतरे कृपा आधी। त्यांच्या नजरेतूनही स्नेह ओसंडून वाहत असतो। शिष्याचे कल्याण व्हावे ही तळमळ त्यांच्या अंतकरणात सदैव जागी असते। त्यांच्या वाणीत अमृताचा अपार गोडवा असतो। तैसे साच आणि मवाळ, मितले परी रसाळ, बोल जैसे कल्लोळ अमृताचे। आनंदू मी, मी आनंदरूपच आहे। श्रीमद भागवत पुराणाचा प्रथम श्लोक आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः। आदी शंकराचार्य ही निर्वाण षटकात म्हणतात, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम। परब्रह्माच्या ठाई दुःखाचा लवलेशही नाही, सदैव आनंदमय। आपण व्यवहारात आनंद शब्द वापरतो ते बहुधा इंद्रियजन्य सुख असते। गुलाबजाम खाऊन आनंद झाला, चांगले गाणे ऐकून, मनोहर दृश्य पाहून आनंद झाला, हा आनंद बाह्य कारणाने, इंद्रियांना अनुकूल गोष्ट घडल्याने झालेला, त्यामुळे क्षणिक असतो। ते कारण दूर झाले की आनंदही संपला। परमात्म्याचा आनंद मात्र कारणविरहित, निरुपाधिक, ती सर्वोच्च समाधानाची अवस्था। भंडाऱ्याच्या डोंगरावर 8 दिवसांचे उपाशी तुकोबा, ऊन, पाऊस, वारा कसली पर्वा नाही, अशा देहभान विसरलेल्या अवस्थेत म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे। तेव्हा तो आतून आलेला निखळ आनंद असतो। देखे अखंडित प्रसन्नता, आथी जेथ चित्ता, तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा। तैसे हृदय प्रसन्न होये, तरी दुःख कैचे के आहे, तेथ अपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी। ही प्रसन्नतेची सर्वोच्च अवस्था गाठणारा साधक परमात्मस्वरूपच बनून जातो, आनंदमय होऊन जातो। देहबुद्धी कमी होत जाऊन पूर्ण संपते, तेव्हा ही निखळ आनंदाची स्थिती येते।

0: मुलीचे कृष्णदास महाराज नरदेहा येऊन स्वहित करावे या आपल्या पदात शेवटी म्हणतात, मन राम झाले देहा विसंबले, कृष्णदासा आले निज भाग्य। मन देहाला विसरून राममय होते तेव्हा ही पूर्णानंदाची स्थिती प्राप्त होते। हेच मानवी जीवनातील खरे भाग्य, सार्थक। आपण निदान त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न म्हणून कसलीही अपेक्षा न ठेवता इतरांसाठी काहीतरी करण्याची सवय लावून घेऊया, यातून खरा आतला आनंद मिळवूया।
1: श्रोते, आपण ऐकत होतात चिंतन, याचं लेखन केलं होतं अनिल पानसे यांनी। चिंतन हे सदर आपण ऐकलं होतं आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र। श्रोते, सकाळचे 6:10 झाली आहेत। आता प्रसारित करणार आहोत भक्ती संगीताचं भक्तिमयी कार्यक्रम प्रभात वंदना। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत नर्मदाष्टकम समूह स्वरात।

प्रभात वंदना या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकल्यात समूह स्वराचं नर्मदाष्टकम. यानंतर ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल आणि सहकारी यांच्या स्वरातील पारंपरिक भूपाळी, याला संगीत नंदू होनब यांचं.

अनुराधा पौडवाल आणि सहकारी यांच्या स्वरातील पारंपरिक भूपाळी वणीतली याला संगीत होतं नंदू होनप यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत शिरीष देशपांडे यांची भक्तिरचना. हा स्वर रंजना जोगळेकर यांचा आणि याला संगीत शांक नील यांचं.

रंगणी जोगळेकर यांनी गायलेली शिरीष देशपांडे यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. याला संगीत होतं शांक नील यांचं. श्रोते हो प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सोनू निगम यांच्या स्वरातील अजय झिंगरान यांची हिंदी भक्तिरचना. याला संगीत रवी पवार यांचं.

0: समूह स्वरात देशभक्तीपर रचना आपण ऐकत श्रोते हो. याबरोबरच आजचा प्रभात वंदना हा भक्तिसंगीताचा भक्तिमय कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. 103.1 MHz आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. श्रोते हो, आता प्रसारित करणार आहोत शेतीविषयक माहितीवर आधारित सदर कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात एकात्मिक पीक पोषण याविषयी म्हसवड येथील उपकृषी अधिकारी रामदास जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: शेतकरी बंधूंना नमस्कार. आपल्या सोबत आहेत रामदास जाधव सर. जाधव सर नमस्कार.
3: नमस्कार
2: जाधव सर. आपण एकात्मिक पीक पोषण किंवा संतुलित पीक पोषणाविषयी आपल्या शेतकरी बंधूंना सांगतोय. याच्यामध्ये काही महत्वाचे घटक पण आहेत की त्याचा समावेश करणं अतिशय गरजेचं आहे. मग एकात्मिक पीक पोषणाचा जर विचार केला तर महत्वाचे घटक कुठले कुठले आहेत याच्यामध्ये?
3: एकात्मिक पीक पोषणामध्ये म्हणजेच जर सांगायचं झालं थोडक्यात तर त्या ठिकाणी आपण कसा विचार करतो की युरियाची किंवा सुपल्याची बॅग एखादी आणली आणि शेताला वापरली म्हणजे खत व्यवस्थापन झालं. हे असं नाही, तर एकात्मिक पद्धतीनं आपल्याला जर खत व्यवस्थापन करायचं असलं तर बरेचसे घटक त्याच्यामध्ये येतात की जेणेकरून आपल्याला त्या जमिनीची मातीची संरचना असेल किंवा जलधारण क्षमता असेल, जमिनीची सुपीकता असेल, ही वाढवून आपल्या पिकाचा उत्पादन खर्च कमी करून चांगल्या पद्धतीचं रोगमुक्त कीडमुक्त पीक यावं आणि चांगल्या पद्धतीचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा या अनुषंगाने हे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन किंवा संतुलित पीक पोषण करणं शेतकऱ्यांनी गरजेचं आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर महत्वाचे 6 घटक पडतात. यामध्ये पिकांची फेरपालट करणं हे अतिशय गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, पिकांचे वेगवेगळे अवशेष असतात, पीक काढल्यानंतर त्याची मुळं असतील, त्याच्यानंतर त्याचा पालापाचोळा असेल, याचा फेरवापर आपल्याला त्या जमिनीमध्ये करणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, हिरवळीच्या खतांचा वापर करणं गरजेचं आहे जमिनीची जी सेंद्रिय कर्बाची लेवल वाढवण्याच्या दृष्टीनं आणि अन्नद्रव्याचा पुरवठा होण्याच्या दृष्टीनं हिरवळीचा खताचा वापर करणे हे बी तितकंच महत्वाचं आहे. त्याचबरोबर जी सेंद्रिय खत आहेत, या सेंद्रिय खतामध्ये आपण पारंपरिकरित्या वापरत असलेलं शेणखत आहे, कंपोस्ट खत आहे, त्याच्याबरोबर काही वेगवेगळे पेंडी आपण शेतीला वापरतो, कोंबड खत असेल, सोनखत असेल, गांडूळ खत असेल, इत्यादी खतांचा त्या ठिकाणी वापर करणं तितकंच गरजेचं आहे. त्याचबरोबर जीवाणू खत ही फार कमी प्रमाणात आपल्याला पिकाला लागतात, जी बीज प्रक्रियेच्या माध्यमातून जरी आपण वापरली तर त्या ठिकाणी 10-15% पिकाचं उत्पादन बी वाढतंय आणि खतामध्ये सुद्धा फार मोठी बचत होण्यासाठी मदत होते. आणि सगळं सरते शेवटी 6वा घटक जो आहे तो रासायनिक खताचा आपल्याला संतुलित पद्धतीनं वापर करणं
2: महत्वाचा
3: हा आहे. म्हणजे फक्त रासायनिक खताचा वापर एवढंच म्हणजे खत नियोजन असं नाही, तर त्याच्यासोबत ह्या ज्या भौतिक बाबी आहेत किंवा मशागती बाबी आहेत यांचा वापर करणं हे तितकंच गरजेचं आहे या एकात्मिक किंवा संतुलित खत स्थापनामध्ये.
2: धन्यवाद सर.
3: धन्यवाद.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं एकात्मिक पीक पोषण याविषयी म्हसवड येथील उपकृषी अधिकारी रामदास जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन.
0: कृषीवाणी हे शेतीविषयी

आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र शोधव. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता ऐकणार आहोत आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात रूपरेषा. सकाळी 6:50 परिसर या अंतर्गत ऐकणार आहोत सातारा परिसरातील वृक्ष संपदा याविषयी. याचं लेखन केले डॉ विनोद पतंगे, प्राचार्य आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय सातारा यांनी. दिनविशेष हे सदर 6:55 याचं संकलन सचिन प्रभुणी यांचं. ठीक 7 ऐकणार आहोत आजचा सुविचार. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत, तर अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत सकाळी 7:25. सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकणार आहोत दिशा भविष्यातील शिक्षणाची, तर 7:45 ग्राहक केंद्रित कार्यक्रम सक्सेस बॅकर्स अँड एज्युकेशन. सकाळी 7:50 सुगम संगीताचा कार्यक्रम, 8 समाचार प्रभात हे हिंदीतील बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. श्रोतो आज 8:15 ग्राहक केंद्रित कार्यक्रम बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल सातारा, 8:25 ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकणार आहोत ज्योतिषशास्त्राचे महत्व, 8:30 मराठीमधून बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सकाळी 8:40 मराठी चित्रपट संगीताचा आनंद घेणार आहोत, तर 9 आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. श्रोतो आज सकाळी 9:30 आमच्या बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम क कमाल ध धमाल. आज या कार्यक्रमात ऐकणार आहोत कुमारी हिंदवी भारत कुचेकर हिने लिहिलेले विचार प्रवर्तक आणि प्रेरणादायी निबंध, याचं सूत्रनिवेदन वसुंधरा खांडके यांचं. क कमाल ध धमाल हा कार्यक्रम आज सकाळी 9:30 ग्राहक केंद्रित कार्यक्रम एस हॉस्पिटल, 10:05 ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची, 10:15 ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकणार आहोत पी एन गाडगे अँड सन्स, 10:20 ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची, तर जितेंद्र घुडके सराफ हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आज सकाळी 10:25. 10:30 मिश्र संगीत, सकाळी 10:45 सुगम संगीताचा कार्यक्रम, तर 11 ऐकणार आहोत काही लोकगीत, 11:30 हिंदी चित्रपट संगीताचा सदाबहार कार्यक्रम. दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. श्रोतो दुपारी 1 सायंकाळी 5:30 विविध भारतीय प्रसारण सेवेचे विविधरंगी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आपण ऐकणार आहोत, आम्ही ते सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 1:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र, तसंच दुपारी 3 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरूनच आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, 6 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम, 7 प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. संध्याकाळी 7:30 आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रात्री 8 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम, 8:45 समाचार, संध्या 9 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आपण ऐकणार आहोत, आम्ही ते सहक्षेपित करू. रात्री 11 हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजीमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तर श्रोते हो, ही होती थोडक्यात ओळख आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. श्रोते अशा विविधरंगी कार्यक्रमांचा आणि सुमधुर गीतांचा आनंद घेण्यासाठी सोबत राहा 103.1 MHz वर आणि ऐकत राहा आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी.

आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचंही आहे सातारा केंद्र शतीनंश 1 मेगाहर्ट्झवर. श्रोत सकाळचे 6:45 होत आहेत.

0: जगण्याचे तत्व, स्वास्थ्याचे महत्व, कच्च्या घाण्याचे तेलत्व, स्नेहसत्व,
1: शुद्ध तेलबियांपासून कमी तापमानात काढलेले केमिकल विरहित स्नेहसत्व कच्च्या घाण्याचे तेल, J1315 नवी MIDC सातारा, घरपोच सेवा 788-790-68-67।
2: त्रास होतोय, मुळव्याध झाल्याचा त्रास होतोय।
3: घाबरू नका, आता पुढे येऊन न लाजता मुळव्याधीचे वेळेत निदान आणि उपचार करून घ्या।
4: माई पाईल्स हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मुळव्याधींवर विना चिरफाड, विना ऑपरेशन, वेदनारहित, विना रक्तस्राव, अत्याधुनिक लेजर आणि शास्त्रोक्त क्षार सूत्र उपचार।
3: माई पाईल्स हॉस्पिटल पोलीस करमणूक केंद्रासमोर राजपथ सातारा 94-21-21-23-01 94-21-21-23-01।
4: माई पाईल्स हॉस्पिटल, अवघड जागेच्या दुखण्याचे सोपे उपचार।
1: महिंद्रा पेट्रोल और डीजेल XUV 3XO, हरमन गार्डन म्यूजिक, 6 एयरबैग्स, 5 स्टार सेफ्टी, पैनोरामिक सनरूफ, एडास सिस्टम। महिंद्रा XUV 3XO 7,500,000 सोबत 70,000 पर्यंत से फायदे। एट जे मोटर्स महिंद्रा सातारा, कराड, वडूज, फलटण। संपर्क 84-840-00-354।
3: चौथी सातवी स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे, ओनली ऍट गोरे।
5: पुस्तके, प्रश्न संच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग।
3: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक सातारा, 99-22-815-978। डॉक्टर रेवलेस डायबिटीज इम्पॅक्ट टेस्टिंग, मधुमेही परिणामांचे स्पष्ट चित्र, सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा।
6: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
7: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस।
6: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज।
7: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत।
6: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार।
1: साताऱ्यात घर स्वप्नबद्दल, 99 Avenue,
8: 1 BHK 17.25 लाख, 2 BHK 24.20 लाख, सर्व खर्चांसहित पार्किंग सह।
1: 99 Avenue, विकास नगर सातारा, 97-92-99-99, 97-92-99-99।
9: आयकर रिटर्न्स भरण्याची अंतिम मुदत आता जवळ येत चालली आहे। वेळेवर फायलिंग साठी संपर्क करा अकाउंटिंग सोल्युशन्स ला। आपल्याकडे ITR फायलिंग, अकाउंटिंग, ऑडिट सपोर्ट आणि CA कोऑर्डिनेशन या सेवा उपलब्ध आहेत। आज संपर्क करा सुबोध देशपांडे, 960-417-4147, 960-417-4147।
3: साताऱ्याच्या JK देवी ज्वेलर्सची लाइटवेट ठुशी, ठसठशीत ठुशीचे नवे लाइटवेट सुबक रूप,
10: आखीव, रेखीव आणि कोरीव अशा या JK देवी लाइटवेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट।
3: ओनली ऍट JK देवी अँड सन्स ज्वेलर्स, साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा।

0: चरणसेवेचंही आहे. सातारा केंद्र श्रोत्यावर सकाळचे 6:50 झाली आहेत. आता प्रसारित करणार आहोत परिसर. या अंतर्गत ऐकणार आहोत सातारा परिसरातील वृक्ष संपदा याविषयी. याचं लेखन केले डॉक्टर विनोद पतंगे, प्राचार्य आर्यनल वैद्यक महाविद्यालय सातारा यांनी.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण माहिती घेणार आहोत करंज या वृक्षाची. करंज हे भारतीय उपखंडात आढळणारे एक अतिशय महत्वाचे आणि बहुगुणी औषधी झाड आहे. हे प्रामुख्याने दुष्काळ सहनशील, नायट्रोजन स्थिर करणारे आणि अनेकविध औषधी गुणधर्मांनी युक्त असे सदाहरित वृक्ष आहे. करंज या वनस्पतीला संस्कृतमध्ये नक्तमाल म्हणजेच रात्रीच्या वेळी शोभून दिसणारे, स्निग्धपत्र म्हणजेच ज्याची पाने तेलकट किंवा चमकदार असतात. करंज म्हणजेच आपल्या रंगीत पुष्पांनी पाण्याला रंगीत बनवितात. हे मध्यम आकाराचे झाड सुमारे 8 ते 16 मीटर उंच असते. याचा विस्तार छत्रीसारखा दाट असतो. याची पाने संयुक्त आणि पिसासारखी असतात. एप्रिल ते जून दरम्यान याला गुलाबी जांभळट छटा असलेली पांढरी फुले येतात. ज्येष्ठ आषाढ महिन्यामध्ये या वृक्षाची शोभा प्रेक्षणीय असते. वृक्षाच्या खाली पसरलेले गुलाबी श्वेत रंगाची फुले अशी दिसतात जसे काही मोतीच जमिनीवर पडलेले आहेत. पुष्पागमन काळानंतर फळ येतात जी चपट्या आकाराची असून त्यामध्ये एक बी निघते. त्या बियांचा वापर बऱ्याच विकारांमध्ये केला जातो. याच्या बियांपासून जे तेल काढतात त्याचा वापर बरेचसे वैद्य त्वचा विकारामध्ये करताना दिसतात. करंजाच्या बियांमध्ये जवळपास 27 ते 40% एवढे तेल असते. या तेलाचा वापर व्यावसायिकदृष्ट्या बायोडिझेल निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. करंजाच्या तेलामध्ये नैसर्गिक कीटकनाशक गुणधर्म असतात. तसेच याची पाने उत्तम खत म्हणून जमिनीत वापरली जातात. झाडांच्या मुळ्या खोलवर व दाट पसरत असल्याने मातीची धूप थांबविण्यासाठी नदीकाठी किंवा रस्त्याच्या कडेला लावले जातात. असे हे अतिशय महत्वाचे देशी झाड, याचे संगोपन सातारा जिल्ह्यामध्ये सहजरित्या केल्या जाऊ शकते. इतर विदेशी वृक्ष लावण्यापेक्षा या झाडाचे संगोपन शेतकऱ्यांनी केले तर त्याच्या बियांपासून सुद्धा त्यांना आर्थिक आधार मिळेल याबद्दल दुमत नाही.
0: श्रोतो, परिसर अंतर्गत आपण ऐकत होतात सातारा परिसरातील वृक्ष संपदा याविषयी. याचं लेखन केलं होतं डॉक्टर विनोद पतंगे, प्राचार्य आर्यन वैद्यक महाविद्यालय सातारा यांनी. परिसर हे सदर आपण ऐकलं आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. श्रोतेहो सकाळचे 6:55 झाली आहेत. आता प्रसारित करणार आहोत दिनविशेष. याचं संकलन सचिन प्रभुणे यांचं. ऐकूया दिनविशेष.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आहे 12 जुलै. इतिहासाचार्य व्ही का राजवाडे यांचा जन्म 12 जुलै 1864. भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण इत्यादी बहुविध विषयांवर व्यासंगपूर्ण संशोधन आणि लेखन केलेले एक अतिशय परिश्रमी, प्रतिभावान, दृढनिश्चयी आणि निष्ठावान असे महाराष्ट्रीय विद्वान असणारे राजवाडे इतिहास संशोधक म्हणून विशेष करून मान्यता पावले. भूतकाळ म्हणजे सर्व मानवजातीचा इतिहास, एखाद्या प्रांताचा किंवा एखाद्या लोकसमूहाचा नव्हे, आणि त्याचप्रमाणे इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचं सर्वांगीण समग्र जीवनदर्शन. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी कटकारस्थनं आणि युद्ध याच्याच हकीकती नव्हेत, हे त्यांचं प्रतिपादन निश्चितच व्यापक आणि प्रागतिक दृष्टीचं द्योतक होतं. आयुष्यभर त्यांनी एवढा व्यासंग केला, पण आपलं सर्व संशोधन आणि चिंतन त्यांनी प्रतिज्ञापूर्वक मराठीतून आणि फक्त मराठीतूनच व्यक्त केलं. अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांचा जन्म 12 जुलै 1864. ते अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ होते. गुलामगिरीच्या काळात जन्माला आलेले कार्वर यांना त्यांचे मालक मोझेस कार्वर यांनी मोठं केलं आणि आपलं नावही दिलं. गुलामगिरी नष्ट झाल्यानंतर कृष्णवर्णीयांना शिक्षणाची दारं खुली झाली होती. चित्रकला, गायन आणि अनेक कलांमध्ये निपुण असलेल्या कार्वर यांना त्यांच्या आयुष्यात अनेक हितचिंतकांनी उच्च शिक्षण घ्यायला प्रोत्साहन दिलं. जात्यास प्रगल्भ असल्यानं शेतीविषयक क्षेत्रात उच्च शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. चित्रकला आणि इतर कलांमध्ये प्रावीण्य असूनही त्यांनी पुढील आयुष्यात आपल्या कार्याचा उपयोग इतर कृष्णवर्णीय बांधवांना व्हायला पाहिजे या जाणीवेनं आपलं आयुष्य शेतीविषयक संशोधनाला वाहून घेतलं. शेंगदाण्यापासून तेल, डिंक, रबर इत्यादी वस्तू तयार करण्यासाठीच्या प्रक्रियांचा त्यांनी अभ्यास केला. आयुष्यभर कोणत्याही पदाचा किंवा पैशाचा हव्यास न धरता ते आपलं कार्य करत राहिले. आज कार्वर यांचा अमेरिकेला घडवणाऱ्या महानायकांमध्ये समावेश होतो. क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांचा जन्म 12 जुलै 1965. शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी मित्रत्वाचा तह केला 12 जुलै 1674 रोजी. रणजित सिंग यांनी लाहोर ताब्यात घेतलं आणि ते पंजाबचे सम्राट झाले 12 जुलै 1799 रोजी. पानशेत, खडकवासला ही धरणं फुटल्यामुळे पुण्यातल्या पुरात 2000 लोक मृत्युमुखी आणि 1,00,000 लोक विस्थापित झाले 12 जुलै 1961 रोजी. किरीबातीला इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळालं 12 जुलै 1979 रोजी. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची अर्थात नाबार्डची स्थापना झाली 12 जुलै 1982 रोजी. हिंदी चित्रपट अभिनेता राजेंद्र कुमार यांचं निधन झालं 12 जुलै 1999 रोजी.

0: मुष्टीयोद्धा आणि अभिनेता दारासिंग यांचं निधन झालं 12 जुलै 2012 रोजी. चित्रपट अभिनेता प्राणकृष्ण सिकन उर्फ प्राण यांचं निधन झालं 12 जुलै 2013 रोजी. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: श्रोत्या बणीकथतात दिनविशेष याचं संकलन केलं होतं सचिन प्रभुणे यांनी. दिनविशेष हे सदरपणे ऐकलं आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: 103.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र। श्रोत्यांनो, सकाळचे 7 वाजले आहेत। ऐकणार आहोत आजचा सुविचार।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मेसर्स बाळ एन जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी।
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड।
3: सातारा आकाशवाणीवर जाहिरात, जिंगल किंवा 5 मिनिटांच्या मुलाखतीच्या निर्मितीसाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 99-20-11-49-17 99-20-11-49-17।
2: मेसर्स बाय एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड।
0: आजचा सुविचार, स्वतःवर आणि आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा। आजचा सुविचार पुन्हा एकदा, स्वतःवर आणि आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा। श्रोतो, आजचा सुविचार आपण ऐकलात।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मेसर्स बाळ एन जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी।
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड।
0: आजचा सुविचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून।
4: सणासुदीला शुभ कार्याला गोड भरवूया।

राजपुरोहित, आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर, पवई नाका IDBI बँकेसमोर, विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी आणि कदमबाग सदर बाजार सातारा। राजपुरोहित, साताऱ्याची गोड परंपरा। राजपुरोहित।

0: एक टेस्ट एकदम बेस्ट, साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून, चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले।
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती,
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट।
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006।
3: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा।
4: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा। रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये।
3: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।

0: अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.

0: करी।
1: शरद, अरे गपगप का झालायस, कसला विचार करतोयस?
2: बाबांची कावीळ उतरतच नाही, पोटात पाणी बी झालंय, जवळपास कुठं खात्रीशीर उपचार होईल का याचा विचार करतोय, पण काय बी कळना झालं।
3: अहो, फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस, जलोदर अर्थात असायटिस, यासाठी संपूर्ण लिव्हर केअर तर आहेच, परंतु दूषित अन्न पाणी, ऑटोइम्युन, अतिमद्य सेवन, मधुमेह यामुळे उद्भवणारी कावीळ, रक्तातील कावीळ आणि स्त्रियांमध्ये होणारी विशेष कावीळ, या सर्वांसाठी परिपूर्ण तपासण्या आणि योग्य उपचार मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये। अगदी विश्वासाने तुम्ही तिथे जा आणि उपचार घ्या। मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा कोरेगाव रोड, सातारा। संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com।
4: मेसवरकर ड्रेसेसचा मान्सून सेल,
5: गर्ल्स, बॉईज, लेडीज, जेंट्स सर्वांसाठी।
4: सुटिंग, शर्टिंग, फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड, टी शर्ट्स, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
5: मेसवरकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये।
4: पंचमुखी गणपतीच्या शेजारी, सातारा।
5: मेसवरकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
6: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय।
7: नॅक आणि एमबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस।
6: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा। संपर्क 9665784।
8: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र। यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या। पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच।

0: अभ्यासाचे गभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
1: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून.
0: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भारतीच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
1: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जिरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
0: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकीत पावले चाले रम्य दुपार, टाकीत पावले चाले रम्य दुपार.
1: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
2: झुले बाई झुला माझा, झुले बाई झुला, झुले बाई झुला माझा.
3: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारे नको आहे.

आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तीन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना. बिहारमधील बोधगयासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात हिरवा झेंडा. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेमधील मृतांची संख्या 9. राज्यात मान्सूननं पुन्हा जोर धरल्यानं खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग. आणि लंडनमध्ये ऐतिहासिक महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला विजयाची संधी. आता सविस्तर बातम्या. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना झाले आहेत. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातील त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. 4 दशकांहून अधिक काळानंतर भारतीय पंतप्रधानांनी न्यूझीलंडचा केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले. ऑकलंडमध्ये भारतीय वंशाच्या 10,000 नागरिकांच्या उपस्थितीत स्पार्क एरिना इथं झालेला कार्यक्रम या दौऱ्याचं प्रमुख आकर्षण ठरला. या कार्यक्रमात भारत एक विश्वासू मित्र असल्याचं लक्सन यांनी नमूद केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुक देखील त्यांनी केलं. हा दौरा भारत आणि न्यूझीलंड संबंधांमध्ये एक नवीन अध्याय सुरू करेल असा विश्वास मोदी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. शाश्वत, लवचिक आणि भविष्यासाठी सज्ज असलेली वाहतूक व्यवस्था उभारण्याकरिता ब्रिक्स देशांमध्ये अधिक दृढ सहकार्याचं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपूरमध्ये केलं. भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित 3रा ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत उद्घाटनपर भाषण करताना ते बोलत होते. ब्रिक्स समूहाची ताकद, नाविन्यपूर्णता, भागीदारी आणि सामायिक जबाबदारीच्या माध्यमातून जागतिक गतिशीलतेचं भविष्य घडवण्याची एक अद्वितीय संधी उपलब्ध करून देते असंही ते म्हणाले. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील वाहतूक क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दिशेनं ही बैठक एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले. बोधगया ही भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांची प्रेरणाभूमी आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये केलं. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यासह राज्यातील अन्य जिल्ह्यातील लाभार्थ्यांना बिहारमधील महाबोधी विहार बोधगया इथं घेऊन जाणाऱ्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनानं सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 800 लाभार्थी 11 ते 16 जुलै या कालावधीत विशेष रेल्वेनं महाबोधी विहार बोधगया इथं तीर्थयात्रेसाठी रवाना झाले. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी काल दिवेघाटातून सासवड मुक्कामी पोहोचली तर जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम काल लोणी काळभोर इथं होता. आज तुकाराम महाराजांची पालखी पुढे यवतकडे मार्गस्थ होईल. त्र्यंबकेश्वर इथून निघालेल्या श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं अहिल्यानगर इथं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. संत निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी 2 दिवस अहिल्यानगर इथं मुक्काम करून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. महिला आणि बालविकास विभागाच्या सहकार्यानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीनं आषाढी वारी काळात महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचा प्रारंभ आज सकाळी 11 वाजता उरुळी कांचन इथल्या पालखी तळावर उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार आणि महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. महिलांपर्यंत शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयी माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मार्गावर डिजिटल चित्ररथांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. तसंच महिला आणि बालकांसाठी असलेल्या शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, महिलांसाठी उपलब्ध विविध मदत वाहिनी क्रमांक आणि महिलांशी संबंधित विविध कायद्यांची माहिती, प्रचार प्रसिद्धी या उपक्रमातून करण्यात येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. चंद्रपूर जिल्ह्यात यंदा सरेसरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यामुळे शेतीची कामं लांबणीवर पडली आहेत. शेतकरी अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. ऐकूया याविषयीचा अधिक वृत्त.

0: अंत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: चंद्रपूर जिल्ह्यात विशेषतः धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. इतर पिकाच्या तुलनेत धान पिकांना पाण्याची अधिक गरज असते. 23 जूनला जिल्ह्यात मान्सून दाखल झाला, मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीला 3 दिवस पाऊस पडल्यानंतर पावसाने अचानक दांडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. जून महिन्यात 106 मिलीमीटर पाऊस तर जुलै महिन्यात 49.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या अपुऱ्या पावसामुळे पेरणीची कामे लांबणीवर पडल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात कुठेही अधिकचा पाऊस नसल्यामुळे कुठेही पूर परिस्थिती उद्भवलेली नाही. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मंगेश बेले, चंद्रपूर.
0: राज्यात मान्सूननं पुन्हा जोर धरल्यानं खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयानं 7 जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार ऊस वगळता राज्यातील सरासरी 1,44,36,000 हेक्टर क्षेत्रापैकी 45% म्हणजेच 65,11,872 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे, तर ऊसासह 42% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. पुणे विभागात 22% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान गेल्या वर्षी याच कालावधीत ऊसासह 69% तर ऊस वगळता 74% क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा सुरुवातीच्या काळात पावसाचं असमान वितरण झाल्यामुळे पेरण्या काहीशा मंदावल्या होत्या, मात्र गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना गती मिळाली आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेमध्ये काल शोधमोहिमेदरम्यान इमारतीत आढळलेल्या 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या कचरा डेपोमध्ये 8 जुलै रोजी कचऱ्याचा ढीग वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवरती कोसळून गंभीर दुर्घटना घडली होती. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी काल घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या शोधकार्याची पाहणी केली होती, तसंच दुर्घटनेत बाधित झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांनी धीर दिला. प्रशासनामार्फत सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही पवार यांनी दिली. दुर्घटनेच्या कारणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही पवार यांनी म्हटलं. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेगाड्या रद्द झाल्यानं प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबई पुणे मार्गावर राज्य परिवहन महामंडळातर्फे दररोज 200 अतिरिक्त बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं 10 ते 18 जुलै या कालावधीत कौशल्य सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहात युवकांसाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील संधी, कौशल्य विकास, उद्योजकता तसंच देश परदेशातील रोजगाराच्या संधी याबाबत विविध मार्गदर्शन सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाई करत 15 लाख रुपये किमतीचा 37,000 लिटरहून थोडा अधिक भेसळयुक्त दूध साठा नष्ट केला. अजिंक्य राणा मिल्क इंडस्ट्रीज या आस्थापनेला त्रुटी निवारण करेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी काल दिली. संबंधित उद्योगाकडून दुधाचे 4 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये काल रात्री इंग्लंडमधील साउदम्पटन इथं झालेल्या 5व्या आणि अंतिम T20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 56 धावांनी पराभव करून 5 सामन्यांची मालिका 4-0 अशी जिंकली. महिलांच्या क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या जात असलेल्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळून पहिल्या डावात 115 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात देखील भारतानं दमदार सुरुवात करत काल दुसऱ्या दिवसअखेर एका खेळाडूच्या मोबदल्यात 154 धावा केल्या. स्मृती मानधना 69 तर यास्तिका भाटिया 39 धावांवर खेळत आहे. भारताकडे एकंदर 269 धावांची आघाडी असून सामन्याचे 3 दिवस बाकी असल्यानं भारताला विजयाची संधी आहे. प्रतिष्ठित लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळली जाणारी ही पहिलीच महिला कसोटी असल्यानं हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना. बिहारमधील बोधगयासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष रेल्वे गाडीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात झेंडा. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेमधील मृतांची संख्या 9. राज्यात मान्सूननं पुन्हा जोर धरल्यानं खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग आणि लंडनमध्ये ऐतिहासिक महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला विजयाची संधी. याबरोबरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोतेहो आपण आहात आमच्यासोबत 103.1 मेगाहर्ट्झवर ऐकत आहात आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी. सकाळचे 7:20 झाली आहेत.
1: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
2: म्हसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.
3: अहो अहो, काय हे एवढे कसले बॉक्स घेऊन आलात?
4: सांगतो अगं, जावई बापू येत आहेत, उद्या त्यांना जायचंय कॉन्फरन्सला. तिथे अनेक कंपन्यांचे CEO येणार आहेत, त्यांच्यासाठी मिठाई हवी.
3: मग राज पुरोहितची काजू कतली आणायची ना. तुम्ही तिथे इतकी वर्ष काम करताय, त्यांची क्वालिटी माहिती आपल्याला. अहो, कोकणातले स्पेशल काजू आणि अस्सल चांदीचा वर्क. मला विचारायचं तरी एकदा, किती ती घाई मिठाई आणायची?
4: जरा बॉक्स बघ तरी.
3: अगं बाई, राज पुरोहितचीच काजू कतली आहे हो. पॅकिंग बदललंय वाटतं. काय छान बॉक्स आहेत ना, आधी नाही का सांगायचं?
4: तू बोलू दिलंस तर ना, किती ती घाई बोलायची.
1: आनंदाचे छोटे क्षण गोड करण्यासाठी, कौटुंबिक सोहळ्यांसाठी किंवा कॉर्पोरेट गिफ्ट साठी पारंपरिक मिठाई घेऊया. राज पुरोहितची काजू कतली देऊया.
4: राज पुरोहित, मिठाई ही गोडच असली पाहिजे.
1: आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर,
4: पोवई नाका IDBI बँकेसमोर,
1: विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी
4: आणि कदम बाग सदर बाजार सातारा येथे.
5: म्हसवडकर ड्रेसेसचा मान्सून सेल,
4: गर्ल्स बॉईज लेडीज जेंट्स सर्वांसाठी.
5: सुटिंग शर्टिंग फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड्स, टी शर्ट, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
4: म्हसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
5: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा.
4: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
6: एकच कॅम्पस, अनेक शैक्षणिक संधी. छाबडा एज्युकेशन ग्रुप, उत्तम शिक्षण, यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य.
7: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली.
6: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप, कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते.
7: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप, रायगाव, सातारा.
6: संपर्क 98-220-25-900 किंवा 89-759-32-900.

0: सार्वजनिक ठिकाणी मी कचरा टाकणार नाही अशी शपथ मी घेतली आहे.
1: सार्वजनिक ठिकाणी आम्ही कचरा टाकणार नाही अशी शपथ आम्ही पण घेतली आहे.
2: चला परिसर स्वच्छ करूया,
0: देशाचा आवाज बनूया,
1: एकीने आपला सातारा स्वच्छ बनूया.

103.1 MHz आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. श्रोत्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो मराठी भाषा विभागांतर्गत कार्य करणारी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ ही संस्था कोश विश्वकोश ज्ञानकोश याबरोबरच मुलांसाठी कुमार विश्वकोश देखील संपादित करत असते. कुमार विश्वकोश संपादित करण्याची योजना 1980 नंतर विचाराधीन होती आणि त्या अनुषंगाने तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी कुमार विश्वकोश ही देखील योजना तयार केली होती. या भागात आपण कुमार विश्वकोश या प्रकल्पातील पूर्ण झालेला पहिला खंड जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे पल्लवी गायकवाड संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा या आलेले आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण या कुमार विश्वकोशातील जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी माहिती घेणार आहोत. तर मॅडम नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
1: नमस्कार सर्व श्रोत्यांना.
0: मॅडम, कुमार विश्वकोश हा जो तयार होतोय तर याचा परिचय आम्हाला थोडक्यात करून द्या, म्हणजे त्यांचं उद्दिष्ट काय आहे आणि वाचक वर्ग कोणता असतो.
1: 1980 पर्यंत मराठी विश्वकोशाचे पहिले 9 खंड प्रकाशित झाले होतेच आणि यासोबतच बाल विश्वकोश आणि कुमार विश्वकोश अशा दोन भागांमध्ये मुलांसाठी विश्वकोश तयार करण्याची योजना मंडळाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगानेच महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने 12 खंडांचा कुमार विश्वकोशाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आणि या 12 खंडांमध्ये भौतिक विज्ञान, तंत्रज्ञान, जीवसृष्टी, शेती, साहित्य, कला, क्रीडा, चरित्र, भौगोलिक दृष्ट्या आपला महाराष्ट्र आणि भारत अशा विविध विषयांचा समावेश केलेला आहे. कुमार विश्वकोशाचा वाचक वर्ग हा इयत्ता 9वी ते 12वी या वर्गातील मुले मुली असा अभिप्रेत आहे. म्हणजे असं असलं तरी देखील एखादी संकल्पना जेव्हा कुमारांना सोप्या आणि सुटसुटीत भाषेत समजावी किंवा स्वतःला माहिती करून घेण्यासाठी प्रौढ वाचकही कुमार विश्वकोशाकडे वळतात. उदाहरणार्थ जीवसृष्टी आणि पर्यावरणाचा जे पहिल्या भागात अजेंडा 21 ही नोंद घेतली आहे, मग 21व्या शतकातील जगाच्या शाश्वत विकासाबाबतचा केलेला आराखडा असे पहिल्याच वाक्यात अजेंडा 21 म्हणजे नक्की काय हे आपण इथे स्पष्ट केलं आहे. कुमार विश्वकोशाचा वाचक वर्ग व्यापक आहे असं म्हटलं तरी साधारणपणे 14 ते 18 या वयोगटातील मुला मुलींना आपण डोळ्यासमोर ठेवून या कोशाची रचना केलेली आहे.
0: मॅडम, आता आपण बोललात की कुमार विश्वकोश तयार केलाय आणि त्याचा पहिला खंड प्रकाशित झालेला आहे, तर हा खंड नेमका कशा विषयी आहे याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.
1: आपला जे कुमार विश्वकोशाचे 12 खंडांचा प्रकल्प आहे त्यापैकी पहिला खंड जीवसृष्टी आणि पर्यावरण हा खंड पूर्ण झालेला आहे. म्हणजे जीवसृष्टी आणि पर्यावरण याचं वाढतं महत्व लक्षात घेता कुमार विश्वकोशासाठी अग्रक्रमाने जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडाची निर्मिती करण्यात आली. या संपूर्ण खंडाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये मराठी विश्वकोशाला होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे सहकार्य लाभलेलं आहे. या केंद्राचे तत्कालीन संचालक आणि मराठी विश्वकोश मंडळाचे माजी सदस्य दिवंगत डॉक्टर हेमचंद्र प्रधान यांनी अगदी खंडाच्या सुरुवातीपासून ते खंडाच्या शेवटच्या नोंदीपर्यंत आपलं समन्वयाचं काम विश्वकोशासोबत केलेलं आहे. त्यांच्या समन्वयातून आपण अनेक नोंदी कुमार कोशामध्ये प्रकाशित केलेल्या आहेत. त्यानंतर आपले जे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर जयंत नारळीकर यांनी देखील हा खंड परिपूर्ण व्हावा यासाठी आपल्याला वेळोवेळी सातत्याने अत्यंत महत्वपूर्ण अशा सूचना केल्या. त्यांनीच सांगितलेल्या सूचनेप्रमाणे आपण कुमार विश्वकोशासाठी ज्या काही नोंदी लिहिलेल्या होत्या त्या नोंदींचे वाचन कुमारांच्या वयोगटासमोर केले आणि त्यांच्याकडून किंवा त्यांच्या अध्यापकांकडून ज्या काही आपल्याला सूचना आल्या त्या लेखी स्वरूपात आलेल्या ज्या काही सूचना होत्या जे मुलांसमोर वाचन केल्यानंतर

0: मुलांकडून आलेल्या सुद्धा सूचना, तर या सर्व सूचनांचा आपण अभ्यास केला आणि त्या अभ्यासावरून आपण आवश्यकतेनुसार नोंदींमध्ये योग्य ठिकाणी बदल देखील केलेले आहेत. आणि विशेष बाब म्हणजे या खंडाचं जे मुखपृष्ठ आहे त्यासाठी युवा चित्रकारांची स्पर्धा घेण्यात आलेली होती. त्यानंतर दत्तात्रय पाडेकर, चंद्रकला कदम, मोहन बने यांसारख्या नामवंत परीक्षकांनी महाराष्ट्रभरातून आलेल्या सुमारे 240 चित्रांमधून आता सध्या जे मुखपृष्ठ आहे कुमारकोशाचे त्याची निवड केलेली आहे. जे जे स्कूल ऑफ आर्ट्सची विद्यार्थिनी यशस्वी कांबळे हिने हे चित्र तयार केलेलं होतं. मग अशा प्रकारे या सर्व दिग्गजांच्या साथीने आणि डॉक्टर विजया वाड यांच्या अध्यक्षतेखाली जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडाच्या निर्मिती प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.
1: मॅडम, जीवसृष्टी आणि पर्यावरण आता हा जो खंड प्रकाशित झालाय याच्यामध्ये आणखीन उल्लेखनीय असं काय आहे?
0: आपला जो मराठी विश्वकोशाचा जो खंड होता तो सर्व विषय संग्रहक आहे, तसं कुमार विश्वकोशाची रचना ही विषयनिहाय करण्यात आलेली आहे. जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडामध्ये जीवशास्त्राच्या शाखा आणि उपशाखा या संदर्भातील सुमारे 1025 नोंदींचा आपण आढावा घेतलेला आहे. त्यामध्ये जीवशास्त्रातील प्रमुख आणि महत्वपूर्ण अनेक संकल्पना आहेत ज्या विद्यार्थ्यांना समजतील अशा सोप्या सुटसुटीत परंतु शास्त्रीय भाषेमध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे त्यांचं. आणि हेच या खंडाचे मुख्य उद्दिष्ट आहे की विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेमध्ये खंड नोंदली नये. हा खंड जीवसृष्टीशी जोडला गेला असल्याने यात प्रामुख्याने वनस्पती आणि प्राणी यांविषयीची माहिती देण्यात आलेली आहे. जसे की जैवविविधता आहे, पर्यावरण आहे, जीवसृष्टीमध्ये झालेली उत्क्रांती आहे, शरीर विज्ञान, ऊती, केंद्र, पेशी या संदर्भातली माहिती देखील आपण या खंडामध्ये घेतलेली आहे. अनुवंशिकी वगैरे अशा विविध विषयांवरच्या नोंदींचा देखील या खंडामध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे. सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा पर्यावरणावर जो काही दुष्परिणाम झालेला आहे किंवा लोकसंख्येचा जो पर्यावरणावर दुष्परिणाम झालेला आहे या संदर्भातील नोंदी देखील आपण घेतलेल्या आहेत. त्यावर उपाय याची माहिती देखील आपण पर्यावरण अवनती किंवा पर्यावरण व्यवस्थापन, पर्यावरण शिक्षण अशा नोंदींमधून दिलेली आहे. त्याचबरोबर जीवशास्त्राचा इतर विज्ञानाशी म्हणजेच भौतिकी असेल, रसायनशास्त्र असेल इत्यादींशी आलेला जो काही संबंध आहे याचे विवेचन जैव अमापन, जैव वस्तुमान यांसारख्या नोंदीतून करण्यात आलेले आहे. जीवशास्त्रातील उपपत्तींवर आधारलेली उत्पादन तंत्र आणि त्यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम यांविषयीचे विवेचन हा ह्या खंडाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे.
1: गायकवाड मॅडम, आता आपण जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी ज्या खंडामध्ये नोंदी आहे त्याविषयी सांगितलं. जीवसृष्टी आणि पर्यावरण या संपूर्ण खंडाचं स्वरूप आता कसं आहे आणि परिभाषा कशी आहे किंवा त्याचं वाचन कुमारांनी कसं करावं असं अभिप्रेत आपल्याला आहे याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.
0: जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडाचा वाचक वर्ग लक्षात घेता आपण तो हाताळण्याच्या दृष्टीने सोयीस्कर व्हावा म्हणून त्याची पृष्ठसंख्या कमी ठेवलेली आहे. विश्वकोशाच्या तुलनेमध्ये आकारमान देखील कमी ठेवलेले आहे आणि हा जो खंड आहे तो 250-300 ते 400 पानापर्यंतच आपण घेतलेला आहे. आणि या एका खंडाचे जीवसृष्टी आणि पर्यावरण या एका खंडाचे आपण एकूण 4 भागांमध्ये विभाजन केलेले आहे. त्यातील पहिला भाग आहे तो अंकुरण ते ग्लुकोज, दुसरा भाग घटसर्प ते पॅरामेशियम, तिसरा भाग पांगारा ते लाजाळू आणि चौथा भाग लिंबू ते ज्ञानेंद्रिय. अशा प्रकारे या अपासून ते ज्ञपर्यंत सर्व नोंदी या 4 भागांमध्ये पूर्ण करून आपण कुमार विश्वकोशाच्या जीवसृष्टी आणि पर्यावरण हा खंड पूर्ण केलेला आहे.
1: अच्छा,
0: मराठी विश्वकोशाच्या धोरणाप्रमाणेच यातील नोंदी देखील आकारविल्लेच घेतलेल्या आहे. आपण वर्णानुक्रमे आकारविल्ले आणि यामध्ये आपण विश्वकोशाने स्वरांचा क्रम कसा घेतलेला आहे तर अ या स्वरानंतर ॲ, आ या स्वरानंतर ऑ, त्यानंतर ई, ई, ऊ, बाकी आपलं जे आहे त्याप्रमाणे पुढचे म्हणजे एकूण 14 खडी म्हणतो आपण त्याप्रमाणे आपण विश्वकोशाने घेतलेले आहे. फक्त अ ॲ आ ऑ असे ठेवलेलं आहे. त्यानंतर व्यंजनं घेतलेली आहेत. जसं आता जो खंड आहे त्याचं एक पृष्ठ आहे ते आपण 2 रकानांमध्ये विभागलेले आहे, रकाना अ आणि आ अशा प्रकारे. मग त्यावेळेस ते नोंद शीर्षक आहे ते लगेच लक्षात यावं या दृष्टीने ते आपण लाल अक्षरात ठळक लाल रंगामध्ये केलेलं आहे आणि त्यापुढेच कंसामध्ये त्या नोंदीचे नाव इंग्रजी स्पेलिंग सहित दिलेले आहे. म्हणजे उदाहरणार्थ अंजीर ही नोंद आहे तर अंजीर हा शब्द आहे तो आपण लाल अक्षरात ठळक घेतलेला आहे आणि त्यापुढे कंसामध्ये कॉमन फिग असं त्याचं नाव दिलेलं आहे. उपशीर्षक जी आहेत जसं आता वनस्पती ही नोंद घेतली समजा तर त्यामध्ये आवृत्तीबीज वनस्पती हे त्याचं उपशीर्षक झालं तर ते उपशीर्षक आपण रखानाच्या मध्यभागी घेतलेलं आहे. आणि जे त्याचं उपउपशीर्षक आहे जसं बीजी वनस्पती किंवा मग शिराजन्य वनस्पती हे जे उपउपशीर्षक आहेत ते आपण रकान्याच्या डाव्या बाजूला

0: ठळक काळ्या अक्षरामध्ये घेतलेले.
1: हा म्हणजे ते पोट प्रकार पुढे पुढे येत जातात,
0: पुढे येत जाणारे प्रकार त्याचे. त्यानंतर या खंडातला आपण जास्तीत जास्त चित्र देण्याचा प्रयत्न केलेला आहे, रंगीत चित्र दिलेले आहेत पूर्णपणे, आणि छायाचित्रांवर अधिकाधिक भर आहे की आहे ती संकल्पना विद्यार्थ्यांना लगेच लक्षात यावी जी चित्राच्या माध्यमातून शक्य होतं.
1: हो हे खूपच छान आहे, कारण की मुलांनी सगळंच बघितलेलं असेल असं नाहीये. जीवशास्त्र आणि पर्यावरण विषयक वनस्पती म्हणा किंवा सगळे जीव बघितलेले नसतील तर सचित्र गोष्टींचा त्यांना खूपच छान उपयोग होतो.
0: त्यामुळेच आपण या खंडामध्ये छायाचित्रांवर अधिकाधिक भर दिलेला आहे आणि जास्तीत जास्त चित्र असावीत याकडे देखील कटाक्ष ठेवण्यात आलेला आहे. काही वेळा कसं होतं एकाच गोष्टीसाठी विविध शब्दांचे किंवा संज्ञांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ स्वादुपिंड यालाच अग्निपिंड असं देखील म्हटलं जातं. मग आपण ही एकच नोंद दोन वेळा घेणार का तर नाही. तर अशा वेळी काय केलं जातं की जो प्रचलित शब्द आहे जास्तीत जास्त त्या नावाने आपण नोंद घेतो. जसं आता दिलेल्या आत्ताच्या उदाहरणामध्ये स्वादुपिंड हा जास्त प्रचलित शब्द आहे तर त्यामध्ये आपण स्वादुपिंड या नावाने नोंद घेणार. सर्व काही माहिती आहे ते स्वादुपिंड या खाली देणार. आणि जेव्हा अच्या खंडामध्ये अग्निपिंड असं जिथं आपण ते देणार तो शब्द आपण सोडणार नाही, तो शब्द आपण देणार. का तर काही जण अग्निपिंड या नावाने देखील माहिती असेल त्यांना तो अर्गन आहे तो, त्यामुळे मग त्याच्या पुढे अग्निपिंड पहा स्वादुपिंड असं करून आपण ती संज्ञा देखील तिथे घेत असतो. त्यानंतर विज्ञानाच्या विज्ञान विषयामध्ये कसं असतं की जी इटॅलिक नावं असतात लॅटिन नावं असतात ती आपण इटॅलिक देतो तिरप्या अक्षरांमध्ये. कधी कधी ग्रंथनामं असतात ती देखील तिरपी देतो. या खंडात देखील आपण जी वनस्पतींची शास्त्रीय प्राण्यांची शास्त्रीय नावं आली आहेत ते तिरप्या अक्षरांमध्येच दिलेली आहेत. आणि संक्षेप जे वापरले जातात जसं की ग्रॅग किलोग्रॅम किंवा सस म्हणजे समुद्र सपाटी यासारखे जे संक्षेप आहेत या संक्षेपांविषयीची माहिती देखील आपण सुरुवातीलाच दिली आहे. त्यानंतर अनुक्रमणिका तर यामध्ये आपण मराठी शीर्षक आहेत ती मराठी शीर्षक त्याच्यापुढे इंग्रजी पारिभाषिक शब्द आणि पृष्ठक्रमांक अशा प्रकारे आपण ती अनुक्रमणिका दिलेली आहे. मराठी विज्ञान विषयामध्ये इंग्रजी संज्ञांचे मराठी परिभाषिक शब्द तितकेसे प्रचलित नसतात. जसं आता एलर्जी हा शब्द आपल्याला माहित असतो पण त्याला मराठी परिभाषा अधिहर्षद आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. किंवा डायलिसिसला अपोहन आहे परंतु आपण नोंदी तर अपोहन शब्दाने घेणार आहोत. मग हे त्या वाचकाला लक्षात यावं यासाठी आपण ते इंग्रजी शब्द जे कंसात दिलेले आहेत त्यानुसार देखील आपण त्याची अनुक्रमणिका केलेली आहे. ते इंग्रजी शब्द आणि त्याच्या पुढे त्याचा पृष्ठक्रमांक.
1: बरोबर आहे, कारण एवढे शास्त्रीय शब्द मराठीत अजून आपल्या अंगवळणी पडले नाही,
0: प्रचलित नसल्यामुळे आपल्याला हे देखील आपण त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने केलेलं आहे. जीवसृष्टी आणि पर्यावरणाच्या एकूण चार भागांपैकी जे पहिले दोन भाग आहेत ते ग्रंथ स्वरूपात सध्या उपलब्ध आहेत आपल्याला. आणि इतर सर्व म्हणजे चारही भाग संकेतस्थळावर त्यांचं लोकार्पण करण्यात आलं आहे. ते सर्वांसाठी वाचनाला उपलब्ध आहे, मोफत उपलब्ध आहे. आपले संकेतस्थळ मराठी विश्वकोश .org या संकेतस्थळावर वरच्या भागामध्ये मराठी विश्वकोशाची इतर प्रकाशने यामध्ये जेव्हा आपण त्या टॅबवर जातो तिथे आपल्याला कुमार विश्वकोश किंवा आपण स्क्रोल करत खाली आलो तर तिथं कुमार विश्वकोशाच्या पृष्ठाचं एक चित्र आहे. त्या चित्रावर जरी क्लिक केलं तरी आपण कुमार विश्वकोशच्या सर्व भागांचं वाचन करू शकतो. त्यानंतर आपण अंध व्यक्तींसाठी पहिल्या भागाच्या ब्रेल लिपीतील आवृत्तीचं देखील तयार केलेली आहे. संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या पहिल्या दोन भागातील सर्वच नोंदी श्राव्य स्वरूपात उपलब्ध आहेत.
1: तर ह्या विश्वकोशामुळे कुमारांच्या देखील अज्ञान जे आहे ते दूर होणार आहे आणि त्यांनी नक्की आपल्या संकेतस्थळाला भेट देऊन त्याच्यामधून माहिती घ्यावी आणि त्यांचं ज्ञान वाढवावं हेच या प्रसंगी सांगणं उचित राहील. मॅडम आज आपण इथं आलात आणि आम्हाला कुमार विश्वकोश जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी माहिती सांगितली, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं सूचना अभिप्राय यांची आम्ही वाट पाहत आहोत. आपण आमच्याशी या ईमेलवर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com aaplimaratehi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते, नमस्कार.
2: अभिजात मराठी आपली मराठी.

अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. 103.1 MHz वर आकाशवाणी FM प्रसारण

0: श्रोते आपण आहात आमच्यासोबत 103.1 मेगाहर्ट्झवर ऐकत आहात आपली मनपसंत एफएम वाहिनी सातारा आकाशवाणी. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम दिशा भविष्यातील शिक्षणाची.
1: कार्यक्रम सादर करत आहेत क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा.
2: दिशा भविष्यातील शिक्षणाची.
3: श्रोतेहो नमस्कार. दिशा भविष्यातील शिक्षणाची या मालिकेत आपलं स्वागत. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची समज उमज निरनिराळे असते आणि म्हणूनच शिक्षणातील अडचणींचं स्वरूप हे प्रत्येक पालकासाठी वेगवेगळं असतं. शिक्षणातील अडसर दूर करण्यासाठी शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉ नितीन कदम आता सुजान पालकत्वाच्या या प्रवासात विद्यार्थी आणि पालकांसोबत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी जाणून घेऊयात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांच्याकडून.
4: मागील भागात आपण इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन बद्दलच्या काही गोष्टी पाहिलेल्या होत्या. आता यानंतरच्या सगळ्या पुढच्या टप्प्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जसं मेडिकल ऍडमिशन, इंजिनिअरिंग ऍडमिशन या दोन कोर सायन्स स्ट्रीम आपण नक्की पाहतोय, पण त्याचबरोबर अजूनही काही सायन्सच्या बेसवरच्या ऍडमिशनचे प्लॅटफॉर्म उत्तम आहेत. एस्पेशली यामध्ये करिअर करताना एक फार्मासीचा ऑप्शन आपल्याकडे सगळ्यांना कल्पना आहेच आहे, बी फार्मासी. त्या बी फार्मासीच्या ऑप्शनमध्ये सुद्धा मुलांना केमिस्ट्रीतला थोडा सब्जेक्ट इंटरेस्ट असेल तर खूप चांगलं काम करू शकतील. त्याच्यामध्ये फार्मा डी नावाचा डॉक्टरेट इन फार्मसी हा पण जवळपास 5-5.5 वर्षाचा एक उत्तम कोर्स त्याच्यामध्ये आहे. तिथंही मुलांना करिअरच्या अतिशय उत्तम संधी आहेत. बऱ्याच वेळा मुलांना तो अंदाज येत नाही, कित्येक मुलांना हेही कल्पना नाहीये की पीसीएम किंवा पीसीबी या दोन्ही सब्जेक्टच्या नुसार तुम्ही फार्मसीला जाऊ शकता, याबद्दलची माहिती मुलांना नसते. यालाच अजून एक महत्वाचा बायोच्या सब्जेक्ट बेस असणाऱ्या मुलांसाठीचा ऑप्शन, तो म्हणजे बीएससी नर्सिंगचा. बीएससी नर्सिंग हा सुद्धा 4 वर्षाचा एक उत्तम डिग्री कोर्स आहे, ज्यामध्ये मुलांना एक्सलंट करिअर करता येण्यासारखं आहे. 100 मार्कांचा हा पेपर आहे, 100 क्वेश्चन 100 मार्क आणि 90 मिनिटाचा. त्याच्यामध्ये विषय सुद्धा अगदी क्लिअर आहेत. एक त्याच्यामध्ये फिजिक्स आहे, केमिस्ट्री, बायोलॉजी, याच्यानंतर नर्सिंग एप्टिट्यूड आहे अशाप्रमाणे, आणि त्याचबरोबर इंग्लिशचा बेस आहे. अशाप्रमाणे त्यांचे 5 विषय 20-20 क्वेश्चन्स आहेत आणि 100 मार्कांची असणारी परीक्षा आहे. बीएससी नर्सिंगवर सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज आहेत किंवा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ऍडमिशन खूप आहेत. मुलांनी त्याही गोष्टींचा विचार सिरियसली करायला पाहिजे, कारण कित्येक वेळा मुलांना असं वाटतं की मेडिकल स्ट्रीममध्ये जायचंय परंतु मला तेवढे मार्क नाही मिळाले तर दुसरा ऑप्शन्स काय. तर दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला पहिला फार्मसीचा ऑप्शन आहे, पीसीबी ग्रुपवर जाऊ शकाल. बीएससी नर्सिंगचा ऑप्शन आहे, त्याच्यावर तुम्ही जाऊ शकाल. यानंतर मेडिकल स्ट्रीममध्ये आपण कोर मेडिकल बरोबर काही पॅरामेडिकलच्या ऑप्शन्सवर बोललेलो होतो. त्याच्यामध्ये फिजिओथेरपी एक उत्तम ऑप्शन आहे, त्याच्यानंतर स्पीच अँड ऑडिओलॉजी, त्याच्यानंतर ऑक्युपेशन थेरपी, असे काही चांगले ऑप्शन्स आहेत की जिथं तुम्ही तुमचं उत्तम करिअर बायो सब्जेक्टशी कनेक्टेड करू शकाल. आणि त्याचबरोबर चौथा त्यातला ऑप्शन आहे, तो म्हणजे अॅग्रिकल्चरचा. अॅग्रिकल्चरच्या ऑप्शन्समध्ये तुमच्यासाठी संधी काय आहे तर सीईटीच्या परीक्षेच्या माध्यमातून, म्हणजे महाराष्ट्राची एमएसटी सीईटी एक्झाम दिल्यानंतर 3 कोर्सेसला तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे. एक आहे इंजिनिअरिंग, दुसरा आहे फार्मसी आणि तिसरा आहे अॅग्रिकल्चर. इंजिनिअरिंगला तुम्हाला बाय डिफॉल्ट पीसीएम विषय लागणार आहे, पण फार्मसीला तुम्हाला पीसीएम किंवा पीसीबी या दोन्ही ग्रुपमधून जाऊ शकाल. आणि अॅग्रिकल्चरला तुम्हाला पीसीबी ग्रुप पण काही ठिकाणी पीसीएमबी ग्रुप लागणार आहे, जसं त्याच्यातले काही टेक्निकल बेस कोर्सेस आहेत. अॅग्रिकल्चरमध्ये जवळपास 9-1 कोर्सेस आहेत अॅग्रिकल्चरच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये. याच्यामध्ये स्पेशली बीएससी अॅग्रीचे काही, म्हणजे बीएससी अॅग्री, बीएससी फिशरीज आहे, बीएससी डेअरी सायन्स आहे, बीएससी हॉर्टी आहे, या टाईपमध्ये काही ऑप्शन्स आहेत. पण त्याच्यामध्ये बीटेक फूड आहे, बीटेक बायोटेक आहे, हेही पीसीएमबी सब्जेक्टशी कनेक्टेड असणारे काही विषय आहेत. त्यामुळे अॅग्रिकल्चरमध्ये सुद्धा तुम्हाला उत्तम संधी करिअरच्या आहेत. मुलांनी थोडासा त्याच्याबद्दलचा बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेतली आणि त्याच्या प्लॅनमध्ये उतरला तर तुम्हाला तेही करिअर एक उत्तम ठिकाणी करता येऊ शकेल. याचा अर्थ की सायन्स स्ट्रीम मधून तुम्ही कोणत्याही पीसीएम पीसीबी ग्रुपमधून अतिशय टॉपमोस्ट ठिकाणी जरी तुम्हाला काही स्कोरनुसार जातानाही आलं तरी तुम्हाला प्लॅन बी प्लॅन सी मध्ये तुम्ही अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स मध्ये नक्की जाऊ शकाल तिथं. त्यामुळे हाही मुलांनी थोडासा अभ्यास किंवा ह्याची माहिती घेणं फार गरजेचं असणार आहे. आणि मी कायम बोलतोय की सगळ्यात महत्वाचं करिअर हे कायम लक्षात ठेवा की 2 शब्दांशी कनेक्टेड आहे. मागही बोललोय स्कोर नाहीतर स्किल आहे, म्हणजे इतका स्कोर मिळवा की तुमच्या समोर पुढे कोण गेलं नाही पाहिजे, नाहीतर इतकं स्किल डेव्हलप करा की तुमचा स्कोरचा इफेक्ट तुमच्या करिअरवर नाही घडला पाहिजे. हे 2 प्रॅक्टिकल थॉट ठेवले पाहिजे. पुढच्या भागात मी ह्या 2 शब्दांशीच कनेक्टेड बरीचशी माहिती तुम्हाला सांगेन की स्कोर आणि स्किल या दोन्हीमध्ये आपण काय मेहनत कशी करायची, त्याचा करिअरला कनेक्ट कसं आणि आपण त्याचा आउटकम कसा मिळवू शकतो. तर पुढील भागात आपण या 2 वर्ड्सवर बोलूयाच, त्याचबरोबर आत्ताच्या ऍडमिशन प्रक्रियेची माहिती जी दिली आहे

0: त्याप्रमाणे आपण आपल्या करिअरच्या डिसिजनकडे नक्की जायचा प्रयत्न करा.
1: शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास आणि सुजाण पालकत्वाच्या प्रवासात नक्कीच फायदेशीर ठरेल याची आम्हाला खात्री आहे. आपल्याला शैक्षणिक मार्गदर्शन हवं असल्यास आपले प्रश्न किंवा शंका आम्हाला 777-592-592-3 या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे कळवा. पुढील भागात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम आपल्या प्रश्नांची उत्तरे देतील.
2: या मालिकेची निर्मिती केली आहे श्रीनिवास डोंगरे क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा यांनी.

0: ऐकणार आहोत आणखीन एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस.
3: नमस्कार श्रोते हो, सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सक्सेस अबॅकसचे सीईओ किरण पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
4: नमस्कार मॅडम.
3: आजही आपल्याकडे आपल्या एका श्रोत्यांचा प्रश्न आलेला आहे, त्यांना उत्तर देऊयात. प्रश्न आपल्याला विचारला आहे सुनीता यांनी हडपसरीतून. त्या विचारतात की माझी मुलगी आता 6वी मध्ये गेलेली आहे. खरं तर ती बाकीच्या सगळ्या विषयांमध्ये खूप इंटरेस्ट घेऊन अभ्यास करते, त्याच्यात तिला चांगले मार्क्स पण पडतात, पण गणिताची मात्र तिला खूपच भीती वाटते. गणित विषय म्हणल्यानंतर मुळातच ती अभ्यासाला बसत नाही आणि त्यामुळे या एका विषयामुळे तिचा सगळ्या वर्षाचा जो स्कोर आहे तो कमी होतो, पर्सेंटेज घटतात. तर मग अबॅकसचा तिला उपयोग होईल का आणि 6वी मध्ये म्हणजे ती आता 12 वर्षाची आहे, तर त्याच्यामुळे काही इम्पॅक्ट पडू शकेल का?
4: खूप छान प्रश्न आहे. अबॅकस साठी अगदी 8वी पर्यंतचे विद्यार्थी आपल्याकडे अबॅकसला शिक्षण प्रशिक्षण घेत असतात. आणि बऱ्याच पालकांनी आम्हाला हे सांगितलेलं आहे की ते पहिल्यांदा त्या मुलांना गणितामध्ये एवढा इंटरेस्ट नव्हता, परंतु अबॅकस हे खेळण्यासारखं असल्यामुळं आणि अबॅकस मध्ये कोणतेही पाठांतर वगैरे नसतं, पाडेपाठ त्यांना करावे लागत नाहीत आणि अगदी बेसिक पासून अगदी 1+1+1=3 होतात, इथून त्यांना वेगळ्या पद्धतीने गणित शिकवलं जातं. त्यामुळे अबॅकस शिकल्यानंतर त्यांना गणित या विषयामध्ये इंटरेस्ट येतो आणि त्यानंतर मग त्यांचा अकॅडमिक मॅथ्स मधला सुद्धा स्कोर जो आहे तो वाढलेला जाणवतो. कारण की त्यांची पहिला भीती मनातली निघून जाणं आणि गणित या विषयामध्ये इंटरेस्ट येणं हा महत्वाचा आहे. कारण की आज बऱ्याचशा क्षेत्रामध्ये त्यांना पुढे इंजिनिअरिंग असो, एआय असो, टेक्नॉलॉजी मध्ये कुठेही शिक्षण घ्यायचं झालं तर गणित हा विषयाचा पाया पक्का असणं गरजेचं असणार आहे. तसेच जर गणित विषयापासून ते दूर पळाले तर त्यांना करिअरमधले बरेचसे ऑप्शन्स कमी होतात आणि असं म्हणतात की गणिताशिवाय काय नाही, आयुष्याच्या गणितात आघाडी ही घ्यावी लागणार त्यांना पुढे आयुष्यात आघाडी घ्यायची असेल तर. त्यामुळे गणित विषयापासून पळायचं नसेल आणि गणित विषयात इंटरेस्ट निर्माण मुलांचा करायचा असेल तर अबॅकस हा सर्वोत्तम पर्याय आहे.
3: अगदी. म्हणूनच श्रोते हो, तुमच्याही मुलांच्या मनातली गणिताची भीती घालवण्यासाठी, पाढे पाठ करण्याची स्मार्ट ट्रिक शिकवण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन, कॉन्फिडन्स, मेमरी वाढवण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांमधल्या त्यांच्या उत्तम परफॉर्मन्ससाठी तुम्ही देखील त्यांना अबॅकस आजच शिकवा. त्यासाठी संपर्क करा सक्सेस अबॅकसला 88 88 56 00 11 या नंबरवर. 88 88 56 00 11 88 56 00 11. किरण पाटील सर, जसं आता आपण म्हणालात की अबॅकसमुळे ही भीती जाते आणि खरंच मुलांना गणितात इंटरेस्ट निर्माण होतो, तर असं एखादं उदाहरण आम्हाला ऐकायला आवडेल.
4: आमच्या सातारमध्ये नायब तहसीलदार होते रसाळसाहेब म्हणून, त्यांनी मला प्रत्यक्ष भेटून सांगितलेलं की माझ्या कन्याला मॅथ्समध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता, तिला गणिताची भीती वाटायची, पण तिचे आता 1-2 लेवल झालेले आहेत आणि गणितामध्ये तिला खूप इंटरेस्ट आलेला आहे. त्यांना शाळेतल्या शिक्षकांनी पण सांगितलं की आता ती गणितात खूप इंटरेस्ट घेते. तर असं मला, मी तुम्हाला उदाहरण हे शेअर करू इच्छितो.
3: नक्कीच.
4: आणि आता आपले जे अबॅकसचे क्लास आहेत, आता शाळा सुरू झालेल्या आहेत, तर हे शनिवार रविवार क्लास असणार आहेत. सर्वसाधारण शनिवारी 1 तास, रविवारी 2 तास अशा ह्या बॅचेस असतात. शाळेचा अभ्यास करत, अकॅडमिकचे क्लास करत ते हे करू शकतात. तसेच 3 महिन्याची आपली एक लेवल असते, असा सर्वसाधारण 1 वर्षाचा आपला कोर्स असतो. संपूर्ण अभ्यासक्रम आपण फक्त 4 लेवलमध्येच पूर्ण करतो, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वेळेची आणि पालकांच्या पैशाची देखील बचत होत असते. तसेच या 4 लेवल पूर्ण झाल्यानंतर वैदिक गणिताच्या ट्रिक्स आम्ही त्यांना मोफत शिकवतो, त्याचं पण एक वर्कबुक देत असतो.
3: अगदी. तेव्हा श्रोते हो, तुमच्याही मुलांच्या मनात जर गणिताची भीती असेल तर ती घालवण्यासाठी, मुलांना पाढे पाठ करण्याची स्मार्ट ट्रिक शिकवण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन, कॉन्फिडन्स, मेमरी वाढवण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांमधल्या त्यांच्या उत्तम परफॉर्मन्ससाठी त्यांना सुद्धा अबॅकसच्या क्लासला जरूर घाला आणि त्यासाठी संपर्क करा सक्सेस अबॅकसला. संपर्क 88 88 56 00 11 88 88 56 00 11 88 88 56 00 11. पुन्हा भेटूयात सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमात किरण पाटील सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
4: धन्यवाद मॅडम.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस।

0: संकल्पना अमेय जोगळेकर।
1: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात, सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।

103.1 MHz वर आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र। श्रोतो, आता प्रसारित करणार आहोत तो सुगम संगीताचा कार्यक्रम। सुरुवातीला ऐकणार आहोत सुरेश वाडकर यांना।

0: विना इंजेक्शन विना पट्टी मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लेन्स रोपण स्विस इम्पोर्टेड कॅटेरेक्स 3 या फेको मशीन द्वारे
1: ऍट वाघोलीकर आय क्लिनिक फेको अँड लेझर सेंटर
0: सातारा शाखा पोलीस हेडक्वार्टर जवळ 94225089994
1: वडूत शाखा मोजणी ऑफिस समोर 70 58 89 97
0: वाघोलीकर आय क्लिनिक फेको अँड लेझर सेंटर जेके देवी ज्वेलर्सची लाइटवेट ठुशी
2: जेके देवीज लाइटवेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट
0: ओनली ऍट जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा
3: रोज रोज हवे हवे
4: ताजे ताजे नवे नवे
3: हेल्दी बाईट हॅपी लाईफ रुची अँब्रोसिया
5: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने

वाणी जयराम यांच्या स्वरातील वसंत निनावे यांची शब्दरचना आपण ऐकलीत. याला संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. यानंतर पुन्हा एकदा सुगम संगीताचा आनंद घेणार आहोत. आज सकाळी 10:45 त्यासाठी सोबत राहायचे 3.1 MHz वर ऐकत राहा आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी. श्रोते हो, सुगम संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 MHz वर. आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र.

0: श्रोतेहो, आपण आहात आमच्या सोबत 103.1 मेगाहर्ट्झ वर. ऐकत आहात आपली मनपसंत एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी. सकाळचे 8:15 झाली आहेत. आता ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल सातारा.
1: श्रोते हो नमस्कार. बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल प्रस्तुत वी केअर फॉर यू या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. डॉक्टर संतोष यादव सर आपल्या सोबत आहेत. या काही भागांमध्ये आपण मणक्याविषयी जाणून घेत आहोत. मणक्यांची रचना, त्यांचे आजार, त्याचं निदान कसं करायचं याविषयीची माहिती आपण मागच्या भागामधून घेतली. या भागामध्ये आजारावरील उपचार करताना ऑपरेशन व्यतिरिक्त काही उपाय आहे का किंवा असं काही शक्य आहे का याविषयी जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर.
2: नमस्कार.
1: तर या भागामध्ये आपण ऑपरेशन व्यतिरिक्त काय उपाय करता येऊ शकतात याविषयी आपण श्रोत्यांना माहिती देणार आहोत, तर काय सांगाल?
2: मणक्याचे पेशंट प्रामुख्याने येतात ज्यांच्यामध्ये कॉमन आजार असतात स्लिप डिस्क किंवा सायटिका. तर स्लिप डिस्क सायटिकामध्ये लक्षणं कोणती असतात पेशंटला, तर पाय दुखणे, कंबर दुखणे, दोन्ही हातापायाला मुंग्या येणे, पायाची ताकद कमी होणे, चालताना वाकडं चालायला लागणे, अशा प्रकारचे कॉमन लक्षणे पेशंटमध्ये आढळतात. तसं पाहायला गेलं तर मणक्याचे आजार हे 80% विना ऑपरेशन बरे होतात. जर पेशंट योग्य वेळेत जर स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे, तज्ञांकडे जर दाखवून, त्यांनी ऑर्थोपेडिक सर्जनकडे दाखवून जर ट्रीटमेंट घेतली तर नक्कीच 80% मणक्याचे आजार हे विना ऑपरेशन बरे होतात. तर आपण त्यात प्राथमिक काय सांगतो पेशंटला की काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. जसं वाकणं, जड वस्तू उचलणं हे टाळावं लागतं पेशंटला. त्याच्याबरोबर नित्य नियमाने चालणे, रोज साधारण 4-5 किलोमीटर चालणे, त्याच्यानंतर पाठीचे मणक्याचे स्नायू बळकवण्यासाठी व्यायाम करणे, डाएट आपला आहार चांगला ठेवणे हे सुद्धा अतिशय खूप महत्वाचं राहतं, ज्याच्यामुळे आपल्या शरीरावर वजनावर कंट्रोल राहतं.
1: बरोबर.
2: तसेच लॉंग डिस्टन्स प्रवास टाळणे, टू व्हीलरचा प्रवास टाळणे हा सगळ्यात महत्वाचा सल्ला राहतो, ज्यामुळे आपलं स्पॉन्डिलोसिस मणक्याचं कमी राहतं, त्यामुळे मणक्याला वेदना कमी होतात. जर लवकर आपण डॉक्टरांना दाखवून निदान केलं तर आपण फिजिओथेरपी जे म्हणतो मानेला व कमरेला विशिष्ट प्रकारच्या मशीनीवर आपण जर वजन लावले किंवा विशिष्ट प्रकारचे IFT किंवा अल्ट्रासाऊंड जर शेक दिले तर त्याचा अंशतः चांगलाच फायदा होतो. त्याच्यामध्ये साधारण 2-1 आठवडे 10-12 दिवस जर पेशंटने ट्रीटमेंट घेतली तर स्नायू बळकट होण्यास व स्नायूंची ताकद वाढण्यास नक्कीच मदत होते व पेशंटला दुखण्याच्या लक्षणांपासून आराम पडतो. दुखण्यापासून आराम पडल्यानंतर रुग्णाला आम्ही स्नायू बळकट करण्यासाठी काही मानेचे व कमरेचे विशिष्ट प्रकारचे व्यायाम प्रकार आहेत ते शिकवतो. हे जर व्यायाम नित्य नियमाने जर पेशंटने केलेस तर मणक्यांवर येणारा ताण हा 100% कमी होतो व पेशंटचे स्नायू बळकट होऊन मणक्याचे पाठीचे दुखणे जाण्यास विना ऑपरेशन नक्कीच मदत होते.
1: बरोबर. तर या व्यायाम आणि फिजिओथेरपी बरोबरच रुग्णांनी पथ्य काय पाळली पाहिजे?
2: पथ्य पाळलं पाहिजे जेव्हा आपल्याला त्रास होईल तेव्हा स्पेशालिस्टला दाखवून त्याचं निदान वेळेत केलं पाहिजे, योग्य वेळ त्याचे औषधं उपचार केले पाहिजे, त्याची फिजिओथेरपी केली पाहिजे. तर साधारणतः असं आढळलं की पेशंट डॉक्टरांकडे खूप उशिरा पोहोचतात, काही वेळा चोळणे तुडवणे अशा प्रकारचे उलटे सुलटे उपचार केले जातात निदानापूर्वीच आणि त्यामुळे पेशंटला त्याचे बऱ्याच वेळा परिणाम भोगावे लागतात. आणि नंतर पेशंट जर डॉक्टरांना पोहोचला तर त्याचं निदान उशीर होऊन पेशंटला ट्रीटमेंट योग्य न मिळण्याची शक्यता राहते.
1: मग ह्याचं आहारातून नियमन केलं जाऊ शकतं का?
2: चांगला जर आपण नीतीनियमाने आहार घेतला तर नक्कीच आपलं वजन संतुलित राहून आपल्या स्नायू बळकट राहण्याची शक्यता चांगली असते आणि त्यांना आपल्या शरीराला नक्कीच फायदा होतो.
1: बरोबर. या सगळ्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत?
2: ह्या सर्व सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत. आधुनिक फिजिओथेरपी सेंटर आपल्याकडे आहे ज्याच्यामुळे आपल्याला सर्व आधुनिक मशीन्स आपल्याकडे आहेत, ज्यामुळे पेशंटला ट्रॅक्शन, व्यायाम करून घेणारे तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्याकडे आहेत, ज्याच्यामुळे योग्य प्रकारे पेशंटचं निदान केलं जातं व योग्य प्रकारे पेशंटला ट्रीटमेंट मिळाली जाते. आणि आधुनिक मशीन्स असल्यामुळं पेशंट नक्कीच त्यातून चांगल्या प्रकारे बरा होतो.

0: विशेषतः आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत ओपीडी ठेवलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय अल्प दरामध्ये शस्त्रक्रिया उपलब्ध करून दिलेले आहेत.
1: वा, ही फारच चांगली गोष्ट आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी. तर श्रोते हो, ऑपरेशन शिवाय उपचार याविषयी आताच डॉक्टर संतोष यादव सर यांनी दिलेली माहिती आपण ऐकत होतात. आता ऑपरेशन कधी करावं लागतं त्यामधल्या विविध पद्धती याविषयी आपण सखोल माहिती जाणून घेऊया पुढच्या भागात. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण प्रत्यक्ष भेट देऊ शकता बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल यशोदा नगर फर्न हॉटेल मागे गोडोली सातारा इथं, किंवा आपण संपर्क साधू शकता 770-968-4023 77-09-68-4023 या क्रमांकावर. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या भागात बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल वी केअर फॉर यू या कार्यक्रमात. नमस्कार.
2: श्रोतेहो, ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल सातारा. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 8:20 झाली आहेत.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84-08-92-93-94 धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
5: साताऱ्याच्या मंदार ट्रेडर्स मध्ये इंडस्ट्रियल टूल्स आणि इक्विपमेंटचा दुरुस्तोत्सव. बचतकारी दुरुस्ती भारी. 15 ते 22 जुलै 0 लेबर चार्जेस. स्पेअर्स वर 10% सूट.
6: मंदार ट्रेडर्सचा दुरुस्तोत्सव. डीवॉल्ट, स्टॅनले, ब्लॅक अँड डेकर, जेके, गोल्डन बुलेट अशा ब्रँड्सच्या पॉवर टूल्स, न्यूमॅटिक किंवा बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वेल्डिंग मशीन्सची नेहमीप्रमाणे दुरुस्ती भारी, सर्वात मोठी बचत भारी.
5: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1, H39 जुनी MIDC सातारा, 98-22-801-804.
7: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेज साठी अत्यंत उपयुक्त. उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. फ्री डेमो साठी संपर्क 98-222-41-255.

आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. श्रोतो, एक आठवण आज सकाळी 9:30 जरूर ऐका. आमच्या बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम क कमाल ध धमाल. आज या कार्यक्रमात ऐकणार आहोत कुमारी हिंदवी भारत कुचेकर हिने लिहिलेले विचार प्रवर्तक आणि प्रेरणादायी निबंध. तेव्हा जरूर ऐका क कमाल ध धमाल हा कार्यक्रम आज सकाळी 9:30 फक्त सातारा आकाशवाणीवर. आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. श्रोतो, आज प्रसारित होणारे आमचे संगीतविषयक कार्यक्रम असे आहेत. सकाळी 7:50 आपण ऐकलं सुगम संगीत. पुन्हा एकदा ऐकणार आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम 10:45. 8:40 मराठी चित्रपट संगीत. 9:00 आणि 11:30 आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. तर मिश्र संगीत ऐकणार आहोत आज सकाळी 10:30. 11:00 लोकगीतांचा आनंद घेणार आहोत. तेव्हा श्रोते हो, अशा सुमधुर गीतांचा आनंद घेण्यासाठी सोबत राहा 103.1 MHz आणि ऐकत राहा आपली मनपसंत एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी, रसिकांची सुरेल सोबत.

0: आकाशवाणी एफएम प्रसारण सेवेचे हे आहे सातारा केंद्र। श्रोतेहो सकाळचे 8:25 होत आहेत। आता प्रसारित करणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम ज्योतिषशास्त्राचे महत्व।
1: सूचना ह्या कार्यक्रमात

0: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, ज्योतिषाचार्य डॉक्टर नीलेश बी कुलकर्णी प्रस्तुत ज्योतिष शास्त्राचे महत्व या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. ज्योतिषाचार्य डॉक्टर नीलेश बी कुलकर्णी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
2: नमस्कार
1: सर. आपण असं म्हणतो की आरोग्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा आपल्याला आरोग्यदायी पत्रिका आणि अनारोग्य दाखवणारी पत्रिका असे दोन प्रकार बघायला मिळतात. आणि काही जणांच्या बाबतीमध्ये आरोग्यदायी पत्रिका असली तरी ट्रान्झिट पिरियडमध्ये काही काही वेळेला मोठ्या त्रासांना सामोरं जावं लागतं आणि हे सगळं सुद्धा आपल्याला पत्रिकेमध्ये आधी कळू शकतं.
2: बरोबर.
1: पण मग यामध्ये आपण काळजी कशा पद्धतीने घेऊ शकतो हे देखील सांगा ना.
2: हा, आता मी मगाशी बोलल्याप्रमाणे ट्रान्झिट म्हणजे काही कालावधीसाठी, मग ती व्यक्ती जर आमच्याकडे सल्ला घेत असेल तर त्याला पूर्वकल्पना आपण देऊ शकतो. तुम्ही जर प्रवास करताय तर गाडीवर प्रवास करताना काळजी घ्या, नाहीतर विनाकारण काहीतरी बारीक सारीक अपघात होणं, त्याच्यामुळे तुम्हाला फ्रॅक्चर होणं, लागणं, जखम होणं मोठी, अशा काही घटना घडू शकतात. अजून आपण दुसरा विषय असा असतो की महिला असतात, महिला सहज घरात काम करता करता त्यांना काहीतरी कापतं आणि त्याची मोठी जखम होते. सहज घरात काहीतरी काम करत असताना त्यांना एकदम भासतं आणि भाजल्यामुळे काहीतरी जखम होऊ शकते. किंवा आपण वेगवेगळ्या पद्धतीनं घरात काम करत असताना सहज घसरून पडले आणि फ्रॅक्चर झाला. तर या लोकांनी ज्यांना हा ट्रान्झिट पिरियड थोडासा काही खराब पद्धतीचा जाणार आहे त्यांना आम्ही ह्या सूचना अगोदर देऊ शकतो
1: की
2: बाबा या गोष्टी करताना कापणं, भाजणं, पडणं, लागणं, फ्रॅक्चर होणं, मोडणं, अशा गोष्टी तुम्ही जेव्हा अनुभवाला येऊ शकतात तर तुम्ही त्या बाबतीत थोडीशी काळजी घ्यावी. दैनंदिन ज्या काही गोष्टी आपण करत असतो त्यामध्ये त्यांनी थोडस अलर्ट राहून काम केलं तर कदाचित ह्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात येणार नसतात, त्यातून ते वाचू शकतात थोडक्यात. अशी काळजी घेण्यासाठी त्यांना आपण पत्रिकेद्वारे आपण सांगू शकतो.
1: याबाबत अजूनही बोलूयात पण त्याआधी श्रोते हो, आरोग्यासंदर्भात काही तक्रारी तुम्हालाही जाणवत असतील तर त्यासाठी किंवा ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र याच्या योग्य मार्गदर्शनासाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता ज्योतिषाचार्य डॉक्टर नीलेश बी कुलकर्णी यांना. संपर्क 860-001-4191, 860-001-4191, 8600-141-91. सर, आता तुम्ही नेहमी असं म्हणता की कुठलीही गोष्ट फक्त पत्रिका बघून नाही होत, फक्त अंकशास्त्र बघून नाही होत, तर त्याला होलिस्टिक विचार लागतो, होलिस्टिक अप्रोच लागतो. मग आरोग्यासंदर्भात सुद्धा या गोष्टी आपण बघतो का? वास्तुशास्त्र, अंकशास्त्र महत्वाचं असतं?
2: नक्की नक्की. मी नेहमीच म्हणत असतो की प्रत्येक व्यक्तीला ज्या काही तिच्या लाईफमध्ये घडामोडी घडत असतात, मग त्या चांगल्या घडामोडी असू किंवा वाईट घडामोडी असू, ह्याच्या मागे कारण तीन असतात. मग त्यामध्ये पहिली त्याची असलेली कुंडली, ओरिजिनल त्याची कुंडली काय आहे, ट्रान्झिट नुसार त्याच्या कुंडलीत काय चाललंय, हा पहिला भाग. दुसरा भाग, तो राहतो किंवा तो वावरतो, नोकरी निमित्त असेल, व्यवसाय निमित्त असता, तो राहतो ती आणि वावरतो ती वास्तू जी असते, त्या वास्तूमध्ये जे काही विषय असतात त्याच्यानुसार सुद्धा त्याच्या जीवनावरती चांगले वाईट परिणाम होत असतात. आणि तिसरा भाग त्याचा कर्म, तो जे काही दैनंदिन जीवनात गोष्टी स्वतः करत असतो त्याला आपण कर्म म्हणतो. या तीन गोष्टीवरती प्रत्येक व्यक्तीचं लाईफ अवलंबून आहे. मग ते चांगल्या घटना घडामोडी किंवा वाईट घडामोडी या तीननुसार घडत असतात.
1: मग
2: तसंच आरोग्याचा विचार करताना सुद्धा आपल्याला आरोग्यात हा विषय फार महत्वाचा असतो. मग त्याची वास्तू, मग त्याच्या वास्तूमध्ये विषय येतो पहिला काय, त्याची किचन म्हणजे स्वयंपाकघर, स्वयंपाकघर कुठं आहे, कसं आहे, त्याच्यावर त्याचे काही आरोग्य. मग तो एका व्यक्तीवर परिणाम त्याचा होणार नसतो तर त्याच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर त्याचा कमी जास्त परिणाम होत असतो. मग पहिलं बघितलं आपण स्वयंपाकघर, दुसरं बघतो त्याची झोपायची जागा, बेडरूम त्याची, त्याच्यामुळे पण त्याला काही परिणाम त्याच्या आरोग्यावर होत असतात. नंतर टॉयलेट म्हणजे संडास बाथरूम, ह्याच्यामुळे पण काही गोष्टी त्यांच्या जीवनावरती परिणाम करत असतात. ह्या गोष्टी सुद्धा वास्तुशास्त्राप्रमाणे बघणं
1: हे
2: मला गरजेचं वाटतं. ज्या पद्धतीनं आपण ज्योतिष सल्ला घेतो त्याच पद्धतीनं त्या व्यक्तीला वास्तू सल्ला घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: म्हणूनच श्रोते हो, तुम्हालाही आरोग्याच्या काही तक्रारी असतील तर त्या संदर्भातल्या मार्गदर्शनासाठी किंवा ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र याच्या मार्गदर्शनासाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता ज्योतिषाचार्य डॉक्टर नीलेश बी कुलकर्णी यांना. संपर्क 860-001-4191, 860-001-4191, 8600-141-91. पुन्हा भेटूयात. ज्योतिषाचार्य डॉक्टर नीलेश बी कुलकर्णी प्रस्तुत ज्योतिषशास्त्राचे महत्व या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.

ग्राहक केंद्रित कार्यक्रमापण ऐकलात ज्योतिष शास्त्राचे महत्व हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेवयानंतर 8:30 मराठीमधून बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.

आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इंडोनेशिया ऑस्ट्रेलियासह न्यूझीलंडचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी दाखल. व्हिएतनाममधील बोट दुर्घटनेत 15 भारतीयांचा मृत्यू. पुण्यातील मोशी इथल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 9. इंग्लंडविरुद्ध एकमेव क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाला विजयाची संधी. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत नॉर्वेला हरवून इंग्लंड उपांत्य फेरीत. आता सविस्तर बातम्या. इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी दाखल झाले आहेत. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातील त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. 4 दशकांहून अधिक काळानंतर भारतीय पंतप्रधानांनी न्यूझीलंडला केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले. ऑकलंडमध्ये भारतीय वंशाच्या 10,000 नागरिकांच्या उपस्थितीत स्पार्क एरिना इथं झालेला कार्यक्रम या दौऱ्याचं प्रमुख आकर्षण ठरला. या कार्यक्रमात भारत एक विश्वासू मित्र असल्याचं लक्सन यांनी नमूद केलं आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुकही केलं. हा दौरा भारत आणि न्यूझीलंड संबंधांमध्ये एक नवीन अध्याय सुरू करेल असा विश्वास मोदी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. दिल्लीत होणाऱ्या पर्यावरण संरक्षण संकल्प कार्यक्रमात आज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान सहभागी होणार आहेत. देशभरातून सहभागी होणाऱ्या 17,000 वृक्षमित्रांशी ते संवाद साधणार आहेत. सक्रिय जनसहभागातून पर्यावरण संरक्षणाचे रुपांतर देशव्यापी लोकचळवळीत करण्याचं आवाहन सिंह या मित्रांना करतील. त्यानंतर पुसा परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमातही ते सहभागी होतील. हैदराबादला एक प्रमुख हायस्पीड रेल हब म्हणून विकसित करणार असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. हैदराबादला पुणे, चेन्नई आणि बंगळुरूशी जोडणारं बुलेट ट्रेन कॉरिडॉर्स उभारले जाणार आहेत. या हायस्पीड रेल्वे नेटवर्कमुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होईल आणि दक्षिण भारतातील प्रमुख आर्थिक केंद्रांमधील संपर्क व्यवस्था अधिक बळकट होईल असं वैष्णव म्हणाले. ते काल हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील वाढत्या इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर क्षेत्रांवरही प्रकाश टाकला. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत देशभरातील 2 लाखांहून अधिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना कर्ज मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेचा हा एक महत्वपूर्ण टप्पा ठरला आहे. या योजनेमुळे 20,300 कोटी रुपयांहून अधिक प्रकल्प गुंतवणूक झाले असून जवळपास 11 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. देशाच्या अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या विकासासाठी हा एक भक्कम पाया असल्याचं केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान म्हणाले. नवी दिल्ली इथं काल आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. एकूण लाभार्थ्यांपैकी महिला उद्योजकांचं प्रमाण जवळपास 44% आहे असंही पासवान यांनी अधोरेखित केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. व्हिएतनाममधील फू क्वोक बेटाजवळ काल भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक स्पीड बोट उलटली. या दुर्घटनेत 2 महिलांसह 15 भारतीयांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रशासनानं 21 जणांना वाचवलं. व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं मृतांची यादी जाहीर केली असून मृतांपैकी 10 जण तमिळनाडूचे, 3 जण आंध्र प्रदेशचे आणि 2 जण केरळमचे आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री SJYSHANKAR यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेमध्ये काल शोधमोहिमेदरम्यान इमारतीत आढळलेल्या

8 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या कचरा डेपोमध्ये 8 जुलै रोजी कचऱ्याचा ढीग वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळून गंभीर दुर्घटना घडली होती. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या शोधकार्याची पाहणी केली, तसंच दुर्घटनेत बाधित झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. प्रशासनामार्फत सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही पवार यांनी दिली. दुर्घटनेच्या कारणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही पवार यांनी म्हटलं आहे. FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या खाद्यपदार्थ पोहोच करण्याची सेवा देणाऱ्या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या आहेत. या कंपनीनं अन्न सुरक्षा आणि मानक कायद्याचं उल्लंघन केल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. स्विगी इन्स्टामार्टमार्फत मुदत संपलेल्या खराब झालेल्या दूषित आणि इतर असुरक्षित अन्नपदार्थांचा पुरवठा करण्यात आला अशा तक्रारी आहेत. इराण अमेरिका तणाव आणखी वाढला आहे. होर्मुझ समुद्रधुनीत सायप्रसच्या ध्वजाखालील मालवाहू जहाजावर इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं हल्ला केल्यानंतर अमेरिकेनं इराणवर नव्यानं हवाई हल्ले केले आहेत. हे हल्ले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार करण्यात आल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. दरम्यान इराणनं होर्मुझ समुद्रधुनी पुढील आदेशापर्यंत बंद करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेचा हस्तक्षेप संपेपर्यंत या समुद्रधुनीतून कोणत्याही जहाजाला मार्गक्रमण करू दिलं जाणार नसल्याचं इराणच्या नौदलानं स्पष्ट केलं आहे. समुद्रधुनी खुली असल्याची आणि व्यापारी जहाजांवर हल्ले होणार नसल्याची घोषणा इराणनं करावी अशी मागणी अमेरिकेनं केली आहे. दरम्यान तणावपूर्ण परिस्थिती असूनही इराणबरोबरच्या वाटाघाटी सुरूच राहतील असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. बोधगया ही भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांची प्रेरणाभूमी आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये केलं. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यासह राज्यातील अन्य जिल्ह्यातील लाभार्थ्यांना बिहारमधील महाबोधी विहार बोधगया इथं घेऊन जाणाऱ्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनानं सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 800 लाभार्थी 11 ते 16 जुलै या कालावधीत विशेष रेल्वेनं महाबोधी विहार बोधगया बिहार इथं तीर्थयात्रेसाठी रवाना झाले आहेत.

एक देश एक निवडणूक या प्रस्तावाशी संबंधित विधेयकांची छाननी करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीचं 2 दिवसीय चर्चासत्र गोव्यात झालं. संविधान 129वी घटनादुरुस्ती विधेयक 2024 आणि केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक 2024 या 2 विधेयकांवर चर्चा करण्यात आली. एकत्रित निवडणुकांमुळे खर्चात कमी होईल आणि प्रशासन सक्षम होण्यास मदत होणार आहे असं समितीचे अध्यक्ष आणि खासदार पी चौधरी यांनी सांगितलं. लंडनमध्ये लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या जाणाऱ्या ऐतिहासिक आणि एकमेव महिला कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळून पहिल्या डावात 115 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावातही भारतानं दमदार सुरुवात करत काल दुसऱ्या दिवसाखेर एका खेळाडूच्या मोबदल्यात 154 धावा केल्या. स्मृती मानधना 69 तर यास्तिका भाटिया 39 धावांवर खेळत आहे. भारताकडे एकंदर 269 धावांची आघाडी असून सामन्याचे 3 दिवस बाकी असल्यानं भारताला विजयाची संधी आहे. प्रतिष्ठित लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळली जाणारी ही पहिलीच महिला कसोटी असल्यानं हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. पुरुष क्रिकेटमध्ये काल रात्री इंग्लंडमधील साऊदम्पटन इथं झालेल्या 5व्या आणि अंतिम टी20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 56 धावांनी पराभव करून 5 सामन्यांची मालिका 4-0 अशी जिंकली. इंग्लंडनं विजयासाठी दिलेल्या 258 धावांच्या आव्हानासमोर भारताला निर्धारित 20 षटकात 8 बाद 201 धावाच करता आल्या. दोन्ही संघांमधील पहिला टी20 सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत फ्लोरिडातील मियामी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार आज पहाटे झालेल्या सामन्यात इंग्लंडनं नॉर्वेचा 2-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली आहे. टेनिसमध्ये लंडनच्या सेंटर कोर्टवर काल रात्री झालेल्या विम्बल्डन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात 21 वर्षीय लिंडा नोवोस्कानं आपल्याच देशाच्या कॅरोलिना मुचोवाचा 6-2 5-7 6-3 असा पराभव करून पहिलं ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीच्या आज रात्री होणाऱ्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला यानिक सिनर जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवशी सामना करेल. हवामान. भारतीय हवामान विभागानं देशाच्या उत्तर आणि पूर्व भागात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. इंडोनेशिया ऑस्ट्रेलियासह न्यूझीलंडचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी दाखल. व्हिएतनाममधील बोट दुर्घटनेत 15 भारतीयांचा मृत्यू. पुण्यातील मोशी इथल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 9. इंग्लंडविरुद्ध एकमेव क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाला विजयाची संधी. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत नॉर्वेला हरवून इंग्लंड उपांत्य फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

101.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. श्रोत्या, सकाळचे 8:40 झाली आहेत. आता आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. सुरुवातीला घेणार आहोत महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांना. मधुसूदन कालेलकर यांच्या गीताला संगीत एन दत्ता यांचं आणि हा चित्रपट अपराध.

0: महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत आपण ऐकलं. ते गीताला संगीत होतं एन दत्ता यांचं आणि हा चित्रपट होता अपराध.
1: पोलीस
2: मिस सीमा.
1: हो बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
1: पण का.
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट.
2: 1,00,000 द्या वाचाल.
1: इतके पैसे.
2: बरं ठीक आहे. एक लिंक पाठवली आहे. लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय. डिजिटल अरेस्ट असं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे म्हणून घाबरू नका. पोलीस बँक RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
4: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची। एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची। म्हणून तर आम्ही

0: एक टेस्ट एकदम बेस्ट, साताऱ्याचे गाड्डरे मसाले 1958 पासून, चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स गाड्डरे मसाले।
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती
2: साताऱ्यात, वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट।
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185 68006।

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: रिमझिम बरसती पाऊस धारा इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
2: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
1: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत साथ होती राम कदम यांची. आणि श्रोते हो, हा चित्रपट होता एकटा जीव सदाशिव. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत गुळाचा गणपती या चित्रपटातलं अशोक भोसले आणि वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं ग दी माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत दिले पु ल देशपांडे यांनी.

आशा भोसले आणि वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं पु ल देशपांडे यांचं आणि हा चित्रपट होता गोव्याचा गणपती. श्रोत्या, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत गात आहेत अनुराधा पौडवाल. मधुसूदन कालेलकर यांच्या गीताला संगीत दिलंय अनिल अरुण यांनी आणि हा चित्रपट नाव मोठं लक्षण खोटं.

पुष्पा मराठे यांच्या स्वरातील प्र के अत्रे यांची ही रचना आपण ऐकलीत. याला संगीत होतं यशवंत देव यांचं आणि हा चित्रपट होता चोरावर मोर. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 MHz वर. आपण ऐकत आहात आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी, रसिकांची सुरेल सोबत. श्रोतेहो, सकाळचे 9:01 झालं आहे. आता आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. सुरुवातीला घेणार आहोत लता मंगेशकर आणि तलत मेहमूद यांना. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत साथ मदन मोहन यांची आणि हा चित्रपट जहारा.

श्रोतो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं तर जहां आरा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या समवेत तलत महमूद यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. या गीताला संगीत होतं मदन मोहन यांचं.

0: करी।
1: शरद, अरे गपगप का झालायस, कसला विचार करतोयस?
2: बाबांची कावीळ उतरतच नाही, पोटात पाणी बी झालंय, जवळपास कुठं खात्रीशीर उपचार होईल का याचा विचार करतोय, पण काय बी कळना झालं।
3: अहो, फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस, जलोदर अर्थात असायटिस, यासाठी संपूर्ण लिव्हर केअर तर आहेच, परंतु दूषित अन्न पाणी, ऑटोइम्युन, अतिमद्य सेवन, मधुमेह यामुळे उद्भवणारी कावीळ, रक्तातील कावीळ आणि स्त्रियांमध्ये होणारी विशेष कावीळ, या सर्वांसाठी परिपूर्ण तपासण्या आणि योग्य उपचार मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये। अगदी विश्वासाने तुम्ही तिथे जा आणि उपचार घ्या। मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा, कोरेगाव रोड, सातारा। संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com।
4: एकच कॅम्पस, अनेक शैक्षणिक संधी, छाबडा एज्युकेशन ग्रुप, उत्तम शिक्षण, यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य।
5: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत

0: पर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली
1: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप, कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते.
0: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप, रायगाव, सातारा.
1: संपर्क 98 220 25 900 किंवा 89 759 32 900.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं शकील बदायुनी यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं नौशाद यांचं आणि श्रोते हो हा चित्रपट होता कोहिनूर. हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत.
1: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
2: भसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.
3: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
4: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
3: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
4: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
3: रोजच्या आयुष्यात लवकर.

0: परत
1: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी
0: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
1: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185 68006.

0: करी। रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा।
1: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा। रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये।
0: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।

0: मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं रविशंकर वर्मा यांचं आणि हा चित्रपट होता खानदान.
1: अहो अहो काय हे एवढे कसले बॉक्स घेऊन आलात?
2: सांगतो सांगतो अगं, जावई बापू येत आहेत, उद्या त्यांना जायचंय कॉन्फरन्सला. तिथे अनेक कंपन्यांचे सीईओ येणार आहेत, त्यांच्यासाठी मिठाई हवी आहे.
1: मग राज पुरोहितची काजू कतली आणायची ना. तुम्ही तिथे इतकी वर्ष काम करताय, त्यांची क्वालिटी माहिती आपल्याला. अहो कोकणातले स्पेशल काजू आणि अस्सल चांदीचा वर्ख. मला विचारायचं तरी एकदा, किती ती घाई मिठाई आणायची?
2: जरा बॉक्स बघ तरी.
1: अगं बाई, राज पुरोहितचीच काजू कतली आहे हो. पॅकिंग बदललंय वाटत, काय छान बॉक्स आहेत ना. आधी नाही का सांगायचं?
2: तू बोलू दिलंस तर ना, किती ती घाई बोलायची.
3: आनंदाचे छोटे क्षण गोड करण्यासाठी, कौटुंबिक सोहळ्यांसाठी किंवा कॉर्पोरेट गिफ्ट साठी पारंपरिक मिठाई घेऊया. राज पुरोहितची काजू कतली देऊया.
2: राज पुरोहित, मिठाई ही गोडच असली पाहिजे.
3: आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर,
2: पोवई नाका IDBI बँकेसमोर,
3: विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी
2: आणि कदम बाग सदर बाजार सातारा येथे.
4: म्हसवडकर ड्रेसेसचा मान्सून सेल,
2: गर्ल्स बॉईज लेडीज जेंट्स सर्वांसाठी.
4: सुटिंग शर्टिंग फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड टी शर्ट, पॅन्ट जीन्स टॉप सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
2: म्हसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
4: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा.
2: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
5: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
6: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
7: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
6: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.

राजपुरोहित, आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर, पवई नाका IDBI बँकेसमोर, विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी आणि कदमबाग सदर बाजार सातारा। राजपुरोहित, साताऱ्याची गोड परंपरा। राजपुरोहित।

0: नुसरत जयपुरी यांचं गीतापण ऐकलं. या गीताला संगीत होतं शंकर जयकिशन यांचं आणि हा चित्रपट होता कन्यादान. श्रोतो, या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. प्रसारणात यानंतर पुन्हा एकदा हिंदी चित्रपट संगीताचा आनंद घेणार आहोत आज सकाळी 11:30. श्रोतो हो, त्यासाठी सोबत राहायचे 3.1 MHz आणि ऐकत राहा आपली मनपसंत एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी, रसिकांची सुरेल सोबत. सकाळचे 9:31 झाली आहेत. श्रोतो, आता प्रसारित करणार आहोत आमच्या बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम क कमाल ध धमाल. आज या कार्यक्रमात ऐकणार आहोत कुमारी हिंदवी भारत कुचेकर हिनं लिहिलेले विचार प्रवर्तक आणि प्रेरणादायी निबंध. सूत्रनिवेदन वसुंधरा खांडके यांचं. ऐकूया क कमाल ध धमाल हा बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम.
1: नमस्कार बालमित्रांनो, क कमाल ध धम्माल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आणि तुमची रेडिओ मैत्रीण वसुताईचा सप्रेम नमस्कार. बालदोस्तांनो, आज आहे रविवार. क कमाल ध धम्मालची ही वेळ. आजच्या क कमाल ध धम्माल मध्ये आपण ऐकणार आहोत हिंदवी भारत कुचेकर हिने लिहिलेले विचार प्रवर्तक आणि प्रेरणादायी निबंध. बालमित्रांनो, बालसाहित्य आणि बालमन यांचा खूप जवळचा संबंध आहे. बालसाहित्यामधून त्यांच्या तीव्र कुतूहल बुद्धीचा, कल्पनाशक्तीचा, जिज्ञासेचा परिचय होत असतो. मुलांचं जग अद्भुत रम्य असतं. त्यांच्या कल्पनाशक्तीला बळ देण्यासाठी, चालना देण्यासाठी बालसाहित्याला, त्यांच्या लेखनाला प्रोत्साहन देणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणूनच आज आपण एका छोट्या मैत्रिणीला आमंत्रित केले बरं का. कुमारी हिंदवी भारत कुचेकर ही आज आपल्यासोबत आहे. तिला लेखनाची खूप आवड आहे. बऱ्याच विषयांवर ललित लेख, निबंध लिहिण्याचे तिचे प्रयत्न सुरूच आहेत. त्यातलेच दोन निबंध ती आज आपल्यासमोर सादर करणार आहे. चला तर मग आजच्या क कमाल ध धम्मालमध्ये ऐकूया हिंदवीने लिहिलेले निबंध तिच्याच आवाजात. हिंदवी, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुझं मनापासून स्वागत.
2: धन्यवाद.
1: तू खूप छान लिहिलंयस, मला खूप छान वाटतंय की तू इतकं छान लिहिलंयस. पण तुला हे लिहावं कसं वाटलं? तुला कुणाकडून प्रेरणा मिळाली तुला?
2: ते म्हणतात ला की लहानपणी आपण जे बघतो ऐकतो तेच थोडेफार संस्कार आपल्यावर पडतात. आणि तसंच माझ्या बाबतीतही झालं.
1: बर,
2: मला शिक्षकांनी थोडं सांगितलं की तू काही ना काहीतरी लिह, तुझ्याकडे विचार आहेत, तुला तुझं सराउंडिंग आहे, तुझ्या आई वडील आहेत, तुला आम्ही मदत करू. त्यामुळे मी काही ना काहीतरी म्हणलं लिहूयात आणि ते हे लिहिलं.
1: तुझं खूप कौतुक वाटतंय, तू खूप छान लिहिलंयस. आपण ते आता आपल्या बालदोस्तांना ऐकवणारच आहोत.
2: नक्कीच.
1: चला तर मग बालदोस्तांनो, हिंदवीने लिहिलेले लेख तिच्याच आवाजात ऐकूयात.
2: सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आदरणीय श्रोते हो, मी आज तुमच्या समोर एक अत्यंत महत्वाचा विचार प्रवर्तक आणि प्रेरणादायी विषय घेऊन आले आहे. किशोरवयीन मुलांचा देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. मित्रांनो, आपण नेहमी ऐकतो आजची तरुण पिढी म्हणजे उद्याचा भारत. पण हा फक्त वाक्यप्रचार फक्त बोलण्यासाठी नाही, तर त्यामागे एक खोल अर्थ दडलेला आहे. कारण आजच्या किशोरवयीन मुलांच्या विचारांमध्ये उद्याच्या भारताचं चित्र तयार होत असतं. किशोरवय म्हणजे आयुष्यातील एक अतिशय संवेदनशील आणि महत्वाचा टप्पा. या वयात मनात स्वप्नांचा समुद्र उसळत असतो, प्रश्नांची गर्दी असते आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याची धडपड सुरू असते. याच काळात देशाबद्दलचे विचार, मूल्य आणि जबाबदाऱ्या मनात रुजायला सुरुवात होते. देश म्हणजे फक्त नकाशावर दिसणारी सीमा नाही, तर देश म्हणजे त्या सीमांमध्ये राहणारी माणसं, त्यांची संस्कृती, परंपरा, भाषा, संघर्ष, इतिहास आणि भविष्याची स्वप्न. देश म्हणजे एक भावना आहे जी आपल्याला जोडून ठेवते. आजचा किशोर देशाकडे एक वेगळ्या नजरेने पाहतो. तो फक्त अभिमान बाळगत नाही, तर प्रश्नही विचारतो. तो फक्त कौतुक करत नाही, तर चुका देखील दाखवतो. आणि हेच तर या पिढीचं वैशिष्ट्य आहे. आजची पिढी मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे संपूर्ण जगाशी जोडली आहे. त्यांना फक्त भारतातलीच नाही, तर इतर देशातली प्रगती, सुविधा आणि जीवनशैली

देखील दिसते. त्यामुळे या आपल्या देशाची तुलना करतात आणि विचार करतात की आपण अजून काय सुधारू शकतो. कधी कधी काही जण म्हणतात आजची मुलं फक्त देशाची टीका करतात, पण खरं पाहिलं तर ती टीका नसतेच, ती एक काळजी असते, एक अपेक्षा असते. उदाहरणार्थ एखादा किशोर म्हणतो आपल्या देशात अजून स्वच्छता चांगली व्हायला हवी, तर तो देशाचा अपमान करत नाही तर देश अधिक सुंदर व्हावा अशी इच्छा व्यक्त करत असतो. एकदा एक मित्र म्हणाला, काय रे आपल्या देशात ट्रॅफिक इतकं असतं की कधी कधी सिग्नल पेक्षा पेशन्स जास्त महत्वाचं असतं. हे ऐकून सगळे हसले, पण त्या हसण्यातही एक वास्तव दडलं होतं. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्या छोट्या छोट्या कृतींमुळे देशावर किती मोठा परिणाम होऊ शकतो. एक छोटीशीच गोष्ट सांगते. एका शाळेतला मुलगा रोज शाळेत जाताना रस्त्यावर पडलेला प्लास्टिकचा कचरा उचलून कचरा पेटीत टाकायचा. सुरुवातीला लोक त्याच्याकडे हसत बघायचे, काही जण म्हणायचे याने काय फरक पडणार आहे, पण काही दिवसांनी त्याचे मित्रही त्याच्यासोबत येऊ लागले. मग हळूहळू पूर्ण शाळा या उपक्रमात सहभागी झाली आणि काही महिन्यातच तो परिसर अगदी स्वच्छ झाला. ही गोष्ट आपल्याला एक मोठा धडा शिकवते. बदल नेहमी एका व्यक्तीकडूनच सुरू होतात. आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी एक सुंदर विचार मांडला आहे, ड्रीम ड्रीम ड्रीम, ड्रीम्स ट्रान्सफर इन टू थॉट्स अँड थॉट्स रिझल्ट इन ऍक्शन. याचा अर्थ असा की आपण जे स्वप्न पाहतो तेच पुढे कृतीत उतरतात आणि देश घडवतात. मित्रांनो, आजचा किशोर फक्त स्वतःच्या यशाचा विचार करत नाही, तर तो देशाच्या प्रगतीचा विचार करतो. तो विचार करतो, मी चांगला डॉक्टर झालो तर लोकांची सेवा करेन, मी अधिकारी झालो तर भ्रष्टाचार कमी करेन, मी शिक्षक झालो तर चांगली पिढी घडवेन. हेच तर विचार देशाला पुढे नेतात. आजच्या किशोरवयीन मुलांची एक खास गोष्ट म्हणजे ते फक्त बोलत नाहीत तर कृती देखील करतात. ते सोशल मीडियावर पोस्ट टाकतात, मोहिमा चालवतात, जागरूकता निर्माण करतात. आज अनेक विद्यार्थी स्वच्छता अभियानात सहभागी देखील होतात, झाडं लावतात, प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करतात, गरजू मुलांना शिक्षण देतात. ही छोटी वाटणारी कामं खरं तर देशासाठी मोठं योगदान ठरतात. पूर्वी देशप्रेम म्हणजे फक्त युद्धात लढणं किंवा सैन्यात जाणं असं मानलं जायचं, पण आज देशप्रेमाची व्याख्या खूप व्यापक झाली आहे. आजचा किशोर म्हणतो, मी प्रामाणिक नागरिक बनेन, मी नियम पाळेन, मी पर्यावरण जपेन, मी भ्रष्टाचाराला विरोध करेन. हीच तर खरी देशसेवा आहे. आजचा किशोर स्वतःकडेही प्रामाणिकपणे पाहतो, तो विचार करतो, देश बदलायचा असेल तर मी स्वतःपासूनच सुरुवात करायला हवी. ही जाणीव खूप महत्वाची आहे, कारण देश हा आपल्या प्रत्येक कृतीतून तयार होत असतो. पण या सगळ्या सकारात्मकतेसोबत काही आव्हानं देखील आहेत. आजच्या किशोरांवर खूप अपेक्षा आहेत पालकांच्या, शिक्षकांच्या आणि समाजाच्या. स्पर्धा खूप वाढली आहे, ताणतणाव वाढला आहे, कधी कधी अपयशही येतं, पण तरीही आजचा किशोर हार मानत नाही. तो पुन्हा उभा राहतो, प्रयत्न करतो आणि पुढे जातो, कारण त्याच्या मनात एक विश्वास असतो, मी काहीतरी करू शकतो, मी बदल घडवू शकतो. आज अनेक किशोरवयीन मुलं मोठी स्वप्न पाहतात. कोणी डॉक्टर बनून समाजाची सेवा करायची इच्छा ठेवतो, कोणी इंजिनियर बनून नवीन तंत्रज्ञान निर्माण करायचं स्वप्न पाहतो, तर कोणी अधिकारी बनून देशाची व्यवस्था सुधारण्याचं ध्येय ठेवतो. ही स्वप्न फक्त स्वतःपुरती मर्यादित नसतात, तर त्यामध्ये देशाच्या प्रगतीची भावना दडलेली असते. मित्रांनो, देश हा फक्त सरकार किंवा नेत्यांनी घडत नाही, तर तो आपल्यासारख्या सामान्य नागरिकांनी घडतो. देश बदलण्यासाठी मोठ्या पदावर जाणं गरजेचं नाही, तर चांगला माणूस होणं गरजेचं आहे. जर आपण आपोआप देशासाठी काम करत आहोत, तर मित्रांनो, किशोरवयीन मुलांचा दृष्टिकोन हा देशासाठी खूप महत्वाचा आहे, कारण तोच पुढे जाऊन निर्णय घेणार, समाज घडवणार आणि देशाचं भविष्य ठरवणार आहेत. म्हणूनच त्यांना योग्य मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि विश्वास देणं खूप गरजेचं आहे. जर आपण त्यांच्या विचारांना ऐकलं, त्यांना समजून घेतलं आणि त्यांना योग्य दिशा दिली, तर ते नक्कीच देशाला प्रगतीच्या शिखरावर नेतील. आजचा किशोर हा फक्त भविष्य नाही, तर तो वर्तमान देखील आहे. त्याच्या विचारांमध्ये ताकद आहे, त्याच्या स्वप्नांमध्ये दिशा आहे आणि त्याच्या कृतीत बदल घडवण्याची क्षमता आहे. कारण शेवटी देश बदलायचा असेल तर स्वतःपासूनच सुरुवात करायला हवी. आणि लक्षात ठेवा,

आजचा जागरूक किशोर म्हणजे उद्याचा सक्षम भारत. मित्रांनो, प्रत्येक पिढीची एक वेगळी ओळख असते. कोणती पिढी संघर्षासाठी ओळखली जाते, तर कोणती पिढी क्रांतीसाठी, तर कोणती पिढी बदल घडवून आणण्यासाठी. आजची पिढी मात्र एका वेगळ्याच कारणासाठी ओळखली जाते, ती म्हणजे तंत्रज्ञानाशी असलेली तिची मैत्री. आजचा किशोरवयीन मुलगा घराच्या उसरीवर जरी बसला असला तरी त्याची नजर जगभर फिरत असते. त्याच्या हातातला मोबाईल हा केवळ संवादाचे साधन राहिला नाही, तो त्याच्या स्वप्नांना नकाशा बनवणारा साधन राहिला आहे. एका क्लिकवर जगातील घडामोडी त्याच्या समोर येतात आणि त्यातून तो आपल्या देशाकडे नव्या नजरेने पाहू लागतो. ही पिढी प्रश्न विचारते, ही पिढी उत्तर शोधते आणि गरज पडली तर बदल घडवण्याचं धाडसही दाखवते. पूर्वी देशप्रेमाची व्याख्या वेगळी होती, आजही तिरंग्याबद्दलचा आदर तितकाच आहे, पण त्यासोबत देशाने विज्ञानात पुढे जावे, शिक्षणात प्रगती करावी, रोजगार निर्माण व्हावेत, पर्यावरण सुरक्षित राहावेत आणि भारत जगाच्या नकाशावर अधिक सक्षमपणे उभा राहावा अशी अपेक्षाही या पिढीची मनात आहे. आणि या सर्व प्रवासात त्याचा एक नवा साथीदार आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI. AI हा शब्द ऐकला की अनेकांना रोबोट आठवतात, काहींना भविष्यातील जग आठवतं, तर काहींना वाटतं की AI आता माणसांची जागा घेणार आहे. पण खरं सांगायचं झालं तर AI म्हणजे केवळ मशीन नाही, तो एक आरसा आहे जो आपल्या प्रश्नांना उत्तरं देतो, आपल्या कल्पनांना आकार देतो आणि आपल्या ज्ञानाला नवे पंख देतो. आजची जेन झी जनरेशन AIचा वापर केवळ मनोरंजनासाठी करत नाही, ती त्याचा वापर शिकण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि स्वतःला अधिक सक्षम बनवण्यासाठी करते. एखादा अवघड धडा समजून घ्यायचा असेल, निबंध लिहायचा असेल, भाषणाची तयारी करायची असेल किंवा नवीन भाषा शिकायची असेल, एखाद्या कल्पनेला प्रत्यक्ष स्वरूप द्यायचे असेल, AI मदतीला उभा असतो. पूर्वी एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी तासन तास पुस्तके चाळावी लागायची, आज काही सेकंदात माहिती मिळते. हा फरक समजून घेणारी पिढी खऱ्या अर्थाने यशस्वी ठरते. AI आपल्याला दिशा दाखवू शकतो, पण चालायचे आपल्याच पायांनी असते. AI आपल्याला उत्तर देऊ शकतो, पण योग्य प्रश्न विचारण्याची क्षमता आपल्यातच असावी लागते. आज अनेक तरुण AIच्या मदतीने कविता लिहितात, चित्र तयार करतात, व्हिडिओज बनवतात, नवीन व्यवस्था सुरू करतात. काही जण शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान विकसित करतात, तर काही पर्यावरणासाठी नवे उपाय शोधतात, काही समाजातील समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात. हेच तर खरे सामर्थ्य आहे या पिढीचे, कारण त्याच्याकडे फक्त स्वप्ने नाहीत तर ती पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञानाची ताकद देखील आहे. परंतु प्रत्येक शक्तीसोबत जबाबदारीही येते. AIचा वापर करताना सत्य आणि असत्य यातील फरक ओळखणे, स्वतःचा विचार जिवंत ठेवणे आणि माणुसकीची मूल्य जपणे हे तितकेच महत्वाचे आहे, कारण देश घडवतात ती यंत्रे नसतात, देश घडवतात ती माणसेच असतात. आणि म्हणूनच आजच्या तरुणांनी AIचा वापर केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी नव्हे तर समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी करणे आवश्यक आहे. माझा भारत उद्याचा महासत्ता भारत असावा, माझा भारत विज्ञानात आघाडीवर असावा, माझा भारत जगाला दिशा देणारा असावा, अशी स्वप्ने पाहणारी ही पिढी आहे. आणि म्हणूनच म्हणेन, जेनजीच्या हाती AIची शक्ती मोठी, क्षणात जगाशी जोडणारी ही नवी वाटचाल होती. जेनजीच्या हाती AIची शक्ती मोठी, क्षणात जगाशी जोडणारी ही नवी वाटचाल होती. उपयोग केला तर देश घडेल ज्ञानवान, दुरुपयोग झाला तर हरवेल विचारांचा स्वाभिमान. परिस्थिती माणसाला घडवते की माणूस परिस्थितीला? मित्रांनो, परिस्थिती ही वादळासारखी असते, काहींना ती उद्ध्वस्त करते तर काहींना उंच भरारी घेण्यासाठी पंख देते. प्रश्न परिस्थितीचा नसतोच, तर तिच्याकडे पाहण्याचा आपल्या दृष्टिकोनाचा असतो. आज आपण एका अशा विषयावर विचारमंथन करणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत आहे. तो विषय आहे, परिस्थिती माणसाला घडवते की माणूस परिस्थितीला? हा प्रश्न जितका साधा वाटतो तितकाच तो गहन आहे, कारण आयुष्यात असा एकही माणूस सापडणार नाही ज्याने परिस्थितीचा सामना

केला नाही. कधी सुखाची ऊब, कधी दुखाची झळ, कधी यशाचा आनंद तर कधी अपयशाची बोचरी वेदना, या सगळ्यातून प्रत्येकाचेच आयुष्य घडत असते. लहानपणी आपण अनेकदा ऐकतो, माझी परिस्थितीच अशी होती म्हणून मी हे करू शकलो नाही, ते करू शकलो नाही. काही जण मात्र त्याच परिस्थितीतून उभे राहून इतिहास घडवतात. मग प्रश्न पडतो, परिस्थिती खरोखरच माणसाला घडवते का, कि माणूसच परिस्थितीला आपल्या इच्छाशक्तीने बदलतो? एका शेतकऱ्याचा मुलगा उन्हादानात शिक्षण घेतो आणि अधिक

संघर्ष यांचा सामना करत स्वतःचे भविष्य घडवले आहे। म्हणूनच असे वाटते की परिस्थिती आपल्याला परीक्षा देते, पण निकाल आपणच ठरवतो। आपल्या जीवनातील एक गंमत पहा, पाऊस पडला की शेतकरी आनंदी होतो, पण लग्न घरातली माणसे चिंतेत पडतात। तीच परिस्थिती, पण तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा। म्हणून परिस्थितीपेक्षा तिच्याकडे पाहण्याची दृष्टी अधिक महत्वाची असते। एकदा एका शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाण्याने अर्धा भरलेला ग्लास दाखवला। काही जण म्हणाले अर्धा भरलेला आहे, तर काही म्हणाले अर्धा रिकामा आहे। वस्तुस्थिती एकच होती, पण विचार वेगवेगळे होते। आपल्या आयुष्यातही तसंच घडतं। संकटे आली की काही लोक खचून जातात, तर काही लोक त्यातून नवी वाट शोधतात। आपण अनेकदा नशिबाला दोष देतो, परीक्षा कठीण गेली तर नशिबाला दोष, नोकरी मिळाली नाही तर नशिबाला दोष, व्यवसाय अयशस्वी झाला तर नशिबाला दोष, पण यश मिळाले की म्हणतो मी मेहनत केली। म्हणजे अपयशाचे श्रेय परिस्थितीला आणि यशाचे श्रेय स्वतःला। खर तर परिस्थिती आरशासारखी असते, ते आपल्याला आपण किती मजबूत आहोत हे दाखवते। इतिहासात डोकावून पाहिले तर अनेक महान व्यक्तींचे जीवन संघर्षाने भरलेले होते, पण त्यांनी परिस्थिती समोर हार मारली नाही, त्यांनी संकटांना संधी बनवलं। गरिबी ही अनेकांच्या आयुष्यात आली, पण काहींनी तिला कारण बनवलं तर काहींनी प्रेरणा। एखाद्या बियाण्याचा विचार करा, ते काळ्या मातीखाली गाडले जाते, अंधार असतो, दाब असतो, संघर्ष असतो, पण ते तिथेच कुजत जात नाही, ते अंकुरत वाढत आणि एक दिवस मोठा वृक्ष बनत। जर त्या बियाण्याने परिस्थितीला दोष दिला असता तर वृक्ष कधीच निर्माण झाला नसता। मित्रांनो, संकटे ही जीवनाचा शाप नसतात, ती जीवनाची शाळा असतात। आजच्या काळात तर प्रत्येकाला काही ना काही संघर्ष आहे। कोणाला आर्थिक अडचणी आहे, कोणाला आरोग्याच्या समस्या आहेत, कोणाला नातेसंबंधातील ताणतणाव आहे, पण संघर्ष नसलेले आयुष्य म्हणजे धार नसलेल्या तरवालीसारखे असते। एक छोटासा विनोदी प्रसंग सांगते बघा। एका माणसाला मित्राने विचारलं, काय रे आयुष्यात एवढ्या अडचणी काय येतात रे आपल्या? तो म्हणाला, बहुतेक आयुष्याला माझ्यावर जास्त प्रेम असेल म्हणून वारंवार माझी भेट घ्यायला येतं। संकट आले की हसता देखील आलं पाहिजे, कारण रडून समस्या सुटत नाहीत, पण हसून त्यांना सामोरे जाण्याची ताकद नक्की मिळते। आज सोशल मीडियावर आपल्याला सगळ्यांचे चेहरे आनंदी दिसतात, पण प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामाग एक संघर्षाची कहाणी असते, प्रत्येक यशामागे अपयशांची सावली असते। आपण फक्त फळ पाहतो, मुळाचा संघर्ष पाहतच नाही। परिस्थिती आपल्याला दोन पर्याय देते, हार मानायची किंवा लढायचे, निवड मात्र आपली असते। एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, परिस्थिती बदलण्याची ताकद प्रत्येकामध्ये असते, ती कदाचित लगेच दिसत नाही पण ती असते। वादळ आल्यावर काही झाडे कोसळतात तर काही झाडे अधिक मजबूत होतात, कारण त्यांची मुळे खोलवर रुजलेली असतात। माणसाच्याही आयुष्यात मूल्य, संस्कार आणि आत्मविश्वास हीच त्याची मुळे असतात। परिस्थिती कितीही कठीण असली तरी आशा सोडू नये, कारण रात्र कितीही मोठी असली तरी पहाट होतेच, पाऊस कितीही मुसळधार असला तरी आकाश पूर्ण स्वच्छ होतच, आणि संकट कितीही मोठी असली तरी त्यावर मात करण्याचा मार्ग सापडतोच। आज अनेक युवक आणि युवती स्वप्ने पाहतात, काही जण परिस्थितीमुळे ती सोडून देतात, मात्र इतिहास अशांची आठवण ठेवत नाही। इतिहास त्यांची आठवण ठेवतो ज्यांनी परिस्थितीशी दोन हात केले। जीवनात अपयश म्हणजे शेवट नसतो, तो नव्या सुरुवातीचा धडा असतो। खरं तर या प्रश्नाचे उत्तर परिस्थिती माणसाला घडवते की माणूस परिस्थितीला, असे एकाच बाजूने देता येत नाही। परिस्थिती ही माणसाला शिकवते, तपासते, घडवते, पण परिस्थितीला संधीमध्ये बदलून स्वतःचे भविष्य घडवणारा माणूसच असतो। म्हणून परिस्थिती आणि माणूस हे विरोधक नसून सहप्रवासी आहेत। परिस्थिती आपल्याला आव्हान देते आणि माणूस त्या आव्हानाला उत्तर देतो। मित्रांनो, एक प्रश्न मला नेहमी पडतो, परिस्थिती निर्माणच का होते? ते आपल्या चुका, निर्णय आणि कृतींमुळे निर्माण होते का हो, की दुसऱ्यांच्या वागण्यामुळे होते, का समाजाच्या, का नशिबामुळे? खरं सांगायचं झालं तर परिस्थिती निर्माण होण्याची कारणं अनेक असतात। काही परिस्थिती आपण स्वतः तयार करतो तर काही इतर लोक तयार करत असतात।

0: ही काही परिस्थिती अशी असते जी कोणाच्याही नियंत्रणात नसते. पण एक गोष्ट मात्र नक्की, परिस्थिती येतेच. जीवनात असा एकही माणूस नाही त्याच्या आयुष्यात कधीच कठीण प्रसंग आले नाहीत. मग प्रश्न असा आहे की परिस्थिती येते तेव्हा लोक इतके विचार का करतात, खचून का जातात, काही लोक दुःखी होऊन स्वतःलाच का दोष देतात? कारण प्रत्येक माणूस परिस्थितीपेक्षा आपल्या मनात निर्माण झालेल्या भीतीशी जास्त लढत असतो. अनेक वेळा समस्या जितकी मोठी नसते त्यापेक्षा तिचा विचार आपण खूप मोठा करून ठेवतो. उद्या काय होईल, लोक काय म्हणतील, मी अपयशी ठरलो तर माझं पुढं कसं होणार, असे शेकडो प्रश्न मनात गर्दी करू लागतात. आणि मग माणूस परिस्थितीमुळे नाही तर त्या विचारांच्या ओझ्यामुळे थकून जातो. कधी कधी दुःख हे प्रसंगामुळे नसतंच, तर हे माझ्याच बाबतीत का घडतं या प्रश्नामुळे असतं. पण जीवनाचं एक सत्य आहे मित्रांनो, ज्या व्यक्तीने संघर्ष पाहिला नाही त्याला यशाची किंमत समजत नाही, ज्याने अंधार अनुभवला नाही त्याला प्रकाशाचं महत्व कळत नाही, आणि ज्याने कठीण परिस्थितीचा सामना केला नाही त्याच्या व्यक्तिमत्वाला खरी धार येत नाही. म्हणूनच परिस्थिती आली की हे माझ्यासोबतच का असं विचारण्याऐवजी यातून मला काय शिकायला मिळणार आहे हा प्रश्न विचारला पाहिजे. कारण परिस्थिती माणसाला तोडण्यासाठी येत नाही तर त्याची खरी ताकद दाखवण्यासाठी येते. परिस्थिती कोणती असो पण त्यावेळी ज्या लोकांनी आपल्याला साथ दिली तर त्यांचे स्थान आपल्या मनात असतं, आणि ज्या लोकांनी आपल्याला विरोध केला, सोडून गेले, सपोर्ट करण्याऐवजी तिथे आपल्याला अपोज केला तर त्या व्यक्तींचे स्थान आपल्या डोक्यात असतं. हे सगळ्यांना माहीत असतं की परिस्थिती निर्माण होते, एकमेकांना साथ द्यायला हवी, पण तरीही माणसा माणसातच लोक ह्यावरून भेदभाव देखील करतात. मित्रांनो, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याची परीक्षा ही त्याची मोठी असते, शेतकऱ्याची पिकासाठीची धडपड त्याच्यासाठी मोठी असते, सैनिकासाठी देशाचे रक्षण करणं हे सर्वात मोठं आव्हान असतं, आई वडिलांसाठी आपल्या मुलांचे भविष्य घडवणे ही मोठी जबाबदारी असते. म्हणून समस्या कोणाकडे नाहीत हा प्रश्न नसतोच, तर त्या समस्यांना आपण कसे सामोरे जातो हा खरा प्रश्न असतो. एक सुंदर म्हण आहे बघा, जहाज बंदरात सुरक्षित असते पण जहाज बंदरात उभे राहण्यासाठी बनलेली नसते. माणसाचंही तसंच असतं, सुरक्षिततेच्या चौकटीत राहून कोणीही मोठं होत नाही, संकटांना सामोरे गेल्याशिवाय व्यक्तिमत्व घडत नाही. आज अनेक तरुण म्हणतात माझ्याकडे साधने नाहीत, पैसा नाही, ओळखी नाहीत, पण इतिहास सांगतो की जग बदलणाऱ्या अनेक लोकांकडे सुरुवातीला यापैकी काहीच नव्हतं, त्यांच्याकडे होती फक्त एक गोष्ट, म्हणजे स्वतःवरचा विश्वास. एकदा एका व्यक्तीला विचारले गेले, तुमच्या यशाचे रहस्य काय हो? तो हसून म्हणाला, मी परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केलाच नाही, मी स्वतःला इतकं मजबूत केलं की परिस्थितीलाच बदलावं लागलं. किती सुंदर विचार आहे ना हा. आज आपण मोबाईलच्या बॅटरीची काळजी घेतो, ती 10% आली की आपण लगेच चार्ज करतो, पण आपल्या मनाची बॅटरी संपत चाललीये याचा विचार किती लोक करतात? नकारात्मक विचार, भीती, निराशा आणि तुलना यामुळे मन कमकुवत होतं, आणि मन कमकुवत झालं की छोटीशी अडचणी मोठा डोंगर वाटू लागते. म्हणून परिस्थिती बदलण्यापूर्वी विचार बदलणं गरजेचं आहे. म्हणूनच मी म्हणेन, वादळांना घाबरून कधी किनारे मिळत नाहीत, संघर्षाशिवाय आयुष्याला तारे मिळत नाहीत. वादळांना घाबरून कधी किनारे मिळत नाहीत, संघर्षाशिवाय आयुष्याला तारे मिळत नाहीत. परिस्थिती कितीही कठीण असो मित्रांनो, जिद्दीच्या माणसांना कधीच हार मिळत नाही, कधीच हार मिळत नाही. धन्यवाद.
1: वा वा वा, खूप छान लिहिलंयस हिंदवी. हिंदवी, आज तू आकाशवाणी मध्ये आलीस, तुझे विचार तू मांडलेस, खूप छान वाटलं, खूप छान लिहिलंयस. आमच्या सगळ्या बालदोस्तांना हे नक्की आवडलेले असतील. तर तू इथं आलीस त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद, आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: बालमित्रांनो, आजच्या क कमाल ध धम्माल मध्ये आपण ऐकत होतो कुमारी हिंदवी भारत कुचेकर हिने लिहिलेले विचार प्रवर्तक आणि प्रेरणादायी निबंध. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की लिहून कळवा बर का. भेटूया लवकरच. तुमची रेडिओ मैत्रीण वसुताईला अनुमती द्या. नमस्कार.

श्रोत्यांनी आपण ऐकत होतात बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम क कमाल ध धमाल. आज या कार्यक्रमात आपण ऐकलं कुमारी हिंदवी भारत कुचेकर हिने लिहिलेले विचार प्रवर्तक आणि प्रेरणादायी निबंध. याचं सूत्रनिवेदन होतं वसुंधरा खांडके यांचं. क कमाल ध धमाल हा धमाल कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: मसवडकर ड्रेसेसचा मान्सून सेल,
1: गर्ल्स बॉईज लेडीज जेंट्स सर्वांसाठी
0: सुटिंग शर्टिंग फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड टी शर्ट पॅन्ट जीन्स टॉप सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
1: मसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये,
0: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा।
1: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
2: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय।
3: नॅक आणि एनबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस।
2: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा, संपर्क 9665785404।

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: नमस्कार श्रोते हो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी तुमची आमची आकाशवाणी. श्रोते हो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर. आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com. श्रोते हो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं. आमचा ईमेल लिहून घ्या, satarakisan. स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com. तेव्हा आपल्या ईमेलची आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय.

0: श्रोते हो आपण आहात आमच्या सोबत 103.1 MHz वर आणि ऐकत आहात आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी. सकाळचे 10 वाजले आहेत. आता ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम एस हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर सुरेश पाटणकर सर.
3: नमस्कार.
2: नमस्कार डॉक्टर गुरुराज पडसळगी सर.
4: नमस्कार.
2: डॉक्टर सुरेश सर, आज बोलायचं आहे ते म्हणजे किडनी स्टोन आणि त्याला दिला जाणारा आहार याबद्दल. कारण खूप रिस्ट्रिक्शन्स येतात किडनी स्टोन डिटेक्ट झाल्यावर असं आम्ही ऐकलेलं आहे, तर हे खरं आहे का?
3: या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की असं म्हटलं जातं की फूड इज मेडिसिन आणि मेडिसिन इज फूड. म्हणजे आहाराला खूप महत्व आहे आणि विशेषतः आपल्या भारतीय

0: सगळ्याचं चीज झाल्यासारखं वाटतं. आता हे घर आपलं आहे ही जाणीव मनाला विलक्षण समाधान आणि सुरक्षिततेची भावना देते. आता माझ्या बोलण्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल, तरी पण मी सांगते, मी नुकतंच सातारच्या न्यू विकासनगर मधल्या 64 अवेन्यू मध्ये फ्लॅट बघायला गेले होते. 64 अवेन्यूच्या श्री अवधूत जाधव सरांकडून मला बरीच माहिती मिळाली आणि आज ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. 64 अवेन्यू मध्ये 5वी शेवटची विंग तयार होतीये असं मी ऐकलं होतं.
1: होय, अगदी खरं ऐकलं तुम्ही. आपल्या चारही विंगच्या यशानंतर आपण 5व्या शेवटच्या विंगचं काम सुरू करून अगदी ते 30% पूर्णपण केलं आहे. हा प्रोजेक्ट टोटल 2 एकरामध्ये रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल असा आहे. प्रत्येकी 7 मजली असे 322 फ्लॅटची स्कीम आहे आणि कमर्शियल सांगायचं तर यामध्ये 14 शॉप पण आहेत. चारही विंग मधले 95% फ्लॅट सोल्ड आउट सुद्धा केले आहेत. सध्या 5व्या विंग मध्ये 69 फ्लॅट उपलब्ध आहेत. त्यामध्ये 1 BHK, 2 BHK आणि 1 BHK विथ टेरेस फ्लॅट असे पर्याय ग्राहकांसमोर ठेवले आहेत.
0: ग्रेट सर, इथल्या कन्स्ट्रक्शन क्वालिटी बद्दल काय सांगाल?
1: विसावा ग्रुप साठी कन्स्ट्रक्शन क्वालिटी हा सर्वात महत्वाचा आणि तडजोड न करता जपला जाणारा घटक आहे. आपल्याकडे बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वच वस्तू नामांकित कंपनीच्या असतात, जसं की विनय कंपनीच्या इलेक्ट्रिक फिटिंग, ओटीस कंपनीची लिफ्ट, ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल वापरले जाते. स्ट्रक्चर मजबूत, टिकाऊ आणि सुरक्षित कसे राहील यावर विशेष भर दिला जातो. स्वप्नातलं घर आणि आवाक्यातला दर या ब्रीद वाक्याप्रमाणे परवडणाऱ्या किमतीत घर उपलब्ध करून देत प्रत्येकाच्या स्वतःच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी विसावा ग्रुप कटिबद्ध आहे.
0: फॅन्टॅस्टिक सर, या प्रोजेक्ट मध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात?
1: हा प्रोजेक्ट सर्व आधुनिक अमेनिटीज ने परिपूर्ण आहे. 24 तास पाण्याची सुविधा, गेटेड सिक्युरिटी यांसारख्या मूलभूत सोयी तर उपलब्ध आहेतच. त्याचबरोबर सोलर सिस्टीम, CCTV कॅमेरा विथ Wi-Fi अटॅचमेंट यासारखी अत्याधुनिक सुविधा देखील ग्राहकांना दिली जात आहे. 24 तास वापरासाठी असणाऱ्या पाण्याला आपण फिल्ट्रेशन सिस्टीम बसवली आहे. संपूर्ण प्रकल्पातील कॉमन लाईट सिस्टीम ऑटोमॅटिक असणार आहे. या प्रकल्पात एकूण 2 एकरपैकी 8 गुंठे जागा खास राखीव ठेवण्यात आली आहे. भरपूर मोकळी जागा उपलब्ध असल्यामुळे सर्व मुले एकत्र खेळायला जरी आली तरी कुठलीही गर्दी जाणवणार नाही. त्याचबरोबर ओपन जिमची सुविधा पण आपण ग्राहकांना देतोय. आणि हो, सगळ्यात महत्वाचं आहे, छोटेकानी समारंभासाठी प्रशस्त ओपन स्पेसची सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे.
0: सही.
1: हा प्रकल्प सातारा शहराच्या न्यू विकासनगर भागात वसलेला आहे. तिथून शाळा, कॉलेज, दवाखाना, मंडई आणि बँका या सुविधा अगदी जवळ आहेत. या वास्तू प्रकल्पापासून सातारा पंढरपूर रोड केवळ 900 मीटर अंतरावर तर बॉम्बे रेस्टॉरंट पासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. याशिवाय लवकरच सुरू होणारे नवीन शासकीय मेडिकल कॉलेज या ठिकाणाहून चालत जाता येईल इतक्याच जवळ आहे. त्यामुळे कुटुंबासहित निवांत सुरक्षित जीवन जगण्यासाठी तर ही जागा आदर्श आहेच, पण वेगाने होत असलेल्या परिसराचा विकास पाहता भविष्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीने हा प्रकल्प उत्तम व भरघोस रिटर्न देणारा ठरणार आहे.
0: बरोबर आहे सर, अगदी खरं बोललात. सर मला आता निघायला हवं, मी बाबांना घेऊन साइट व्हिजिटला परत नक्की येईन. मला तुमचा नंबर मिळेल?
1: नक्कीच, घ्या ना. 72 94 94 64 64.
0: 72 94 94 64 64.
1: करेक्ट. शेवटची 5वी विंग सुरू आवाक्यातल्या दाराची.
0: हो हो हो सर, थँक्यू सो मच. सो फ्रेंड्स, तुम्हालाही सुसज्ज इमारत, प्रशस्त फ्लॅट, दर्जेदार बांधकाम आणि सर्व सोयींनी युक्त असं स्वतःच्या घराचं स्वप्न साकारायचं असेल तर आजच सातारच्या न्यू विकासनगर मधील 64 अवेन्यू मध्ये अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर. आपल्या व्यवसायाची ओळख करून द्या ओळख बाजारपेठेची मध्ये. संपर्क वर्ड अँड इमेज सोल्युशन सातारा. फोन 960 432 13 40.
2: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून 103.1 MHz वर. श्रोते हो, आपण ऐकत आहात आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी.

0: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र 101 मेगाहर्ट्झवर. श्रोत्या, सकाळचे 10:15 झाली आहेत. आता ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम PN गाडगीळ अँड सन्स.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगीळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
2: श्रोते हो, सध्या आपण नेकलेस या लोकप्रिय सुवर्ण अलंकाराविषयी माहिती घेत आहोत. भारतातल्या विविध भागातील लोकप्रिय नेकलेसची माहिती या मालिकेत आपण देतोय. पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक आज आपल्याला कोइंबतुरी नेकलेसबद्दल माहिती देणार आहेत. मोडक सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार.
4: नमस्कार.
5: कोइंबतुरी नेकलेस म्हणजे एकतर केरळ म्हटलं, तामिळनाडू म्हटलं, कर्नाटक म्हटलं तर सोन्याचं वेड असलेली राज्य आहेत.
2: खरं.
5: आणि केरळमध्ये आणि तामिळनाडूमध्ये घडवणार पण होते, म्हणजे तिथे कारागीर पण आहेत.
2: बर.
5: तर हे कोइंबतुरी नेकलेस जे आहे ते केरळी पॅटर्नचे.
2: बर.
5: त्याचं वजन हलकं असतं, दिसायला बल्की जरी दिसलं तरी.
2: अच्छा.
5: आणि

0: पानं फुलं आणि ते मगाशी सांगितलं जसं जोंधळी हारातले जे गुळगुळीत मणी असतात त्यातून मोठ्याल्या फुलांचा आकार क्रिएट केला जातो. कोइंबतुरी नेकलेस ज्याला म्हणतात जे जनरली येतं मेनली ते मान्यवर गोंडा किंवा साखळी असते आणि पत्रा जो असतो पातळ सोन्याचा तर त्याला विविध आकार देऊन त्याचे साईडचे जे मानेवरती येणारा जो भाग असतो तो बनवलेला असतो. त्यामुळे खूप छान दिसतं त्याच्यातून. म्हणजे आपण जे पुंगळ्या बनवतो तर तशा टाईपचे ते बनवून ते छानपैकी ते फॅब्रिकेट केलेलं असतं.
1: बरोबर.
0: ते कोइंबतूर नेकलेस असतं. दिसायला बल्की दिसतं पण वजनाला हलकं असतं. साधारणपणे 25 ते 30 ग्रॅम मध्ये टॉप सकट बनतं. मजुरी म्हणाल तर त्याची 16% ते 18% पर्यंत मजुरी असते.
1: बरोबर.
0: तसं आता कोइंबतूरी नेकलेस जसं तुम्ही विविध राज्यांच्या याच्या म्हणताय तसं आता आंतरराष्ट्रीय पातळी आपण टर्की ज्वेलरी म्हणून पण खूप आहे. टर्की ज्वेलरीची पण नेकलेस येतात पण ती मशीन मेड असतात.
1: अच्छा.
0: ती मॅनमेड नसतात. म्हणजे आपण हँडीक्राफ्टला फार महत्व देतो भारतामध्ये तर टर्की मशिनरीवरती जे केले जातात टर्की नेकलेस ती मशीनवर केलेली असतात आणि त्याचे मणी वगैरे असतात त्या नेकलेसमध्ये पण ते मणी ते तारेतून आणि कास्टिंग मधून निर्माण केलेले असतात. ते हँडमेड नसतात.
1: खरे.
0: आणि ती वजनाला हलकी असतात. साधारणपणे 12-15 ग्रॅम पासून ती टर्की नेकलेस मिळतात आणि त्याची मजुरी म्हणाल तर 15-17% असते. जसं आपण ते पहिलं नेकलेस बघितलं एम्बॉस की जे वजनाला हलकं पण सुंदर दिसतं तशी टर्की नेकलेसही दिसायला सुंदर दिसतात पण वजनाला हलकी असतात. मजुरी 15-18% असते. आणि आणखीन एक प्रकारे ब्राईट येलो कलरचे दागिने कोणाला जास्त आवडत नाहीत. त्याच्यामध्ये गेरू किंवा असे मॅट फिनिश आवडतात. तर अँटिक आर्टिकल्स म्हणजे त्याच्यात वापरलेले असतात आकार वेगवेगळे पण येलो फिनिश असतं.
1: अच्छा.
0: त्याला म्हणजे म्हटलं जातं अँटिक येलो फिनिश विथ पेंडंट. त्याच्यामध्ये जसे गुळगुळीत मणी आपण वापरतो मोहन माळेतले तसे लाल किंवा हिरवे वेगवेगळ्या कलरचे खडे पण त्याच्यामध्ये बसवलेले असतात आणि त्यामुळे त्याला ते अँटिक लुक देण्याच्या दृष्टीने म्हणून 32 ते 35 ग्रॅम मध्ये साधारणपणे ही नेकलेस विथ टॉप्स होतात. पण याची मजुरी थोडी जास्त असते काम जास्त असल्यामुळे साधारण 20 ते 22% पर्यंत याला मजुरी असते.
1: बरोबर. मग अशी तुम्ही सांगितलं तसं दाक्षिणात्य लग्न कार्यांमधनं समारंभातनं अंगभर दागिने घालायची जी पद्धत आहे त्याच्यासाठी ही खूप चांगली ज्वेलरी असं आपण म्हणू शकतो.
0: दाक्षिणात्य नेकलेस हे 3 पीस असतं
1: जे
0: आपण 3-पीस सूट वगैरे म्हणतो असं की अगदी गळ्याजवळ त्याच्यानंतर खांद्यापर्यंत येणार त्यानंतर कमरेपर्यंत येणार असं एकाखाली एक 3 नेकलेस घातले जातात त्याला ते नेकलेस म्हणतात. आपण महाराष्ट्रात एक सिंगल पीसच नेकलेस बघतो.
1: बरोबर.
2: मोडक साहेब आज आपण आमच्या श्रोत्यांना कोइंबतुरी नेकलेस म्हणजे काय असतात ते कसे असतात त्याचप्रमाणे टर्की ज्वेलरी आणि त्याचं सौंदर्य याविषयी सविस्तर माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा दागिना म्हणजे फक्त पूना गाडगी आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगी आणि सन्स राजपथ रोड सातारा आणि फलटण.
3: PN गाडगी आणि सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 10:20 झाली आहेत. ऐकणार आहोत ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी आहे तडफदार तनया आणि तुम्ही ऐकत आहात

0: फ्रेंड्स, प्रत्येक विद्यार्थ्याचा शैक्षणिक प्रवास वेगळा असतो आणि त्या प्रवासात अनेक आव्हानही असतात. अशा प्रत्येक विद्यार्थ्याचं आव्हान स्वीकारून त्याच्या क्षमतेला योग्य दिशा देत यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्याचं ध्येय जपणारे साताऱ्यातील एक विश्वासार्ह नाव म्हणजे चॅलेंज क्लासेस. तर चला आज आपण भेट देऊयात साताऱ्यातील डीजी कॉलेज ते कल्याणी शाळा रोडवरील चॅलेंज क्लासेसच्या मुख्य शाखेला आणि चॅलेंज क्लासेसचे सर्वे सर्वा प्राचार्य मधुकर जाधव सर यांच्याकडून जाणून घेऊयात अधिक माहिती. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. मला आपल्या चॅलेंज क्लासेस बद्दल माहिती हवी होती.
1: गेल्या 40 वर्षापासून चॅलेंज क्लासेसच्या माध्यमातून आम्ही आपल्या भागातील अप्रगत विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे कार्य करत आहोत. आमच्या क्लासचा पहिला टप्पा म्हणजे 8वी ते 10वी माध्यमिक विभाग. या विभागामध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही माध्यमातून सर्व विषयांचे दर्जेदार मार्गदर्शन दिले जाते. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल आहे

0: अशा विद्यार्थ्यांनाही शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये यासाठी आम्ही कमी शुल्कात गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहोत.
1: That's great, sir.
0: चॅलेंज क्लासेस मध्ये इयत्ता 11वी आणि 12वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठीही विशेष मार्गदर्शन केले जाते. या बॅच मध्ये PCMB सोबत CET परीक्षेचीही सखोल तयारी करून घेतली जाते. आमच्या 11वी 12वीच्या बॅचेसच एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही नियमित सराव आणि वैयक्तिक मार्गदर्शनावर विशेष भर देतो. याशिवाय 11वी 12वी कॉमर्स आणि आर्ट शाखेच्या विद्यार्थ्यांसाठीही मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून सर्व विषयांचे दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते.
1: सर, चॅलेंज कॉलेज बद्दल काय सांगाल?
0: 10वी नंतर अनेक विद्यार्थ्यांना विविध कारणामुळे पुढील शिक्षण सुरू ठेवता येत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही 11वी न करता थेट 12वीच्या शिक्षणाची संधी उपलब्ध करून देतो. याशिवाय आमच्याकडे डिप्लोमा आणि डिग्री इंजिनिअरिंगच्या सर्व प्रमुख विषयांचे मार्गदर्शन केले जाते. विशेषतः एअर डाऊन झालेल्या विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक लक्ष देण्याचा सातत्याने प्रयत्न आमचा असतो.
1: खूप छान सर. सर, चॅलेंज क्लासेसच्या आणखी कोणकोणत्या शाखा उपलब्ध आहेत?
0: चॅलेंज क्लासेसच्या सध्या एकूण 4 शाखा कार्यरत आहेत. त्यापैकी आपण सध्या ज्या ठिकाणी आहोत ती आमची प्रमुख शाखा आहे. याशिवाय दुसरी शाखा शहरातील विद्यार्थ्यांच्या साठी कमानी हाऊस ते LBS कॉलेज रोड येथे आहे. तिसरी शाखा 8वी ते 12वी डिप्लोमा डिग्री इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी रामनगर येथे आहे. आणि चौथी शाखा बाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विठ्ठल मंगलम कार्यालय लिमखिंड येथे आहे.
1: ओके सर, आपल्या बॅचेस कशा प्रकारे असतात?
0: आमच्या बॅचेस सकाळी 6:30 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत विविध वेळामध्ये असतात. चॅलेंज क्लासेस मध्ये प्रवेश घेण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मागील परीक्षेच्या गुणपत्रिकेचा सविस्तर अभ्यास केला जातो. विद्यार्थी कोणत्या विषयात कमकुवत आहे हे ओळखून त्या विषयांची तयारी करून घेतली जाते. आमचा विशेष भर विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव क्लास मध्येच व्हावा यावर असतो. तसेच अंतिम परीक्षेपूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याकडून किमान 10 प्रश्न संच सोडवून घेतले जातात. आतापर्यंत कमीत कमी 40,000 विद्यार्थी आपल्या इथे घडले आहेत. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे यापैकी अनेक जण डॉक्टर, इंजिनियर, सनदी अधिकारी, जज, PSI, DYSP, वकील, प्राध्यापक अशा मोठ्या उद्यावर कार्य करत आहेत.
1: फॅन्टॅस्टिक सर, मला तुमचा नंबर देता का?
0: हो, 93-71-31-17-53.
1: 93-71-31-17-53. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, तडफदार तनयाचा सल्ला असा की तुमच्याही शैक्षणिक वाटचालीमधील चॅलेंजेस तुम्हाला सोडवायचे असतील तर आजच सातारच्या DG कॉलेज ते कल्याणी शाळा रोडवर असणाऱ्या चॅलेंज क्लासेसला अवश्य भेट द्या. आणि आपण बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात ओळख बाजारपेठेची. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 10:25:35 झालीत. आता ऐकणार आहोत आणखीन एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम. जितेंद्र घोडके सराफ.
3: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते

तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात. आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ बिझी लँड बिल्डिंग कुमठेकर रोड चितळे बंधू मागील लेन सदाशिवपेठ पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.

ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात. जितेंद्र घोडके सराफ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, सकाळचे 10:31 झाली आहेत. आता आनंद घेणार आहोत मिश्र संगीताच्या कार्यक्रमाचा. सुरुवातीला ऐकणार आहोत समूह स्वरात बालगीत.

0: पुलिस?
1: मिस सीमा?
0: हो बोलते हैं?
1: लगेज पुलिस स्टेशन लाया। थांबा, नाही तर घरी येऊ हा।
0: पण का मी
1: एकट्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
0: डिजिटल अरेस्ट?
1: 1,00,000 द्या, वाचाल।
0: इतके पैसे?
1: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल।
0: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय। डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका। पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा। त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा।
2: हॅलो मम्मा।
0: हाय।
3: RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा।
4: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं?
5: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
4: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं,
5: होऊ दे ना पूर्ण
4: आमचं बाळाचं स्वप्न।
5: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 8661976772।
6: मसवडकर ड्रेसेसचा मॉन्सून सेल,
7: गर्ल्स, बॉईज, लेडीज, जेंट्स सर्वांसाठी
6: सुटिंग शर्टिंग, फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड्स, टी शर्ट्स, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
7: मसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये।
6: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा।
7: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: शरद, अरे गपगप का झालायस? कसला विचार करतोयस?
2: बाबांची कावीळ उतरतच नाही, पोटात पाणी भी झालंय. जवळपास कुठं खात्रीशीर उपचार होईल का याचा विचार करतोय, पण काय बी कळना झालं.
3: अहो, फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस, जलोदर अर्थात असायटिस यासाठी संपूर्ण लिव्हर केअर तर आहेच, परंतु दूषित अन्न पाणी, ऑटो इम्युन, अतिमद्य सेवन, मधुमेह यामुळे उद्भवणारी कावीळ, रक्तातील कावीळ आणि स्त्रियांमध्ये होणारी विशेष कावीळ, या सर्वांसाठी परिपूर्ण तपासण्या आणि योग्य उपचार मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये. अगदी विश्वासाने तुम्ही तिथे जा आणि उपचार घ्या. मीनाक्षी हॉस्पिटल.

0: सातारा कोरेगाव रोड सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com.
1: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
2: देत आहे 18 महिने मुदतीची
1: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
2: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
1: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
2: संपर्क 84 08 92 93 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
1: नियम आणि अटी लागू.
3: जगण्याचे तत्व, स्वास्थ्याचे महत्व, कच्च्या घाण्याचे तेलत्व, स्नेहसत्व,
4: शुद्ध तेलबियांपासून कमी तापमानात काढलेले केमिकल विरहित स्नेहसत्व कच्च्या घाण्याचे तेल, J1315 नवी MIDC सातारा. घरपोच सेवा 788-790-68-67.
5: चौथी सातवी स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे ओनली ऍट गोरे.
6: पुस्तके, प्रश्नसंच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग.
5: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक सातारा. 99 22 815 978.

वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांनी गायलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं अवधूत गुप्ते यांचंच. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 10:45 होत आहेत. आता आनंद घेणार आहोत सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा.

0: उषा मंगेशकर यांनी गायलेलं शांताराम नंदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं अनिल अरुण यांचं. श्रोतेहो, सुगम संगीताचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत.
1: साताऱ्याच्या मंदार ट्रेडर्स मध्ये इंडस्ट्रियल टूल्स आणि इक्विपमेंटचा दुरुस्तोत्सव. बचतकारी दुरुस्ती भारी. 15 ते 22 जुलै. 0 लेबर चार्जेस. स्पेअर्सवर 10% सूट.
2: मंदार ट्रेडर्सचा दुरुस्तोत्सव. डीवॉल्ट, स्टॅनले, ब्लॅक अँड डेकर, जेके, गोल्डन बुलेट अशा ब्रँड्सच्या पॉवर टूल्स, न्यूमॅटिक किंवा बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वेल्डिंग मशीन्सची नेहमीप्रमाणे दुरुस्ती भारी. सर्वात मोठी बचत भारी.
3: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर. अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1. H39 जुनी MIDC सातारा. 98 22 801 804.
4: विना इंजेक्शन, विना पट्टी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लेन्स रोपण. स्विस इम्पोर्टेड कॅटेरेक्स 3 या फेको मशीन द्वारे.
5: ऍट वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर,
4: सातारा शाखा, पोलीस हेडक्वार्टर जवळ, 94 22 50 89 94.
5: वडूत शाखा, मोजणी ऑफिस समोर, 70 58 89 96 97.
4: वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर.
6: आयकर रिटर्न्स भरण्याची अंतिम मुदत आता जवळ येत चालली आहे. वेळेवर फायलिंग साठी संपर्क करा अकाउंटिंग सोल्युशन्स ला. आपल्याकडे ITR फायलिंग, अकाउंटिंग, ऑडिट सपोर्ट आणि CA कोऑर्डिनेशन या सेवा उपलब्ध आहेत. आजच संपर्क करा. सुबोध देशपांडे, 960-417-4147. 960-417-4147.
7: साताऱ्याच्या JK देवी ज्वेलर्सची लाइटवेट ठुशी. ठसठशीत ठुशीचे नवे लाइटवेट सुबक रूप.
8: आखीव, रेखीव आणि कोरीव अशा या JK देवीज लाइटवेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट.
7: ओनली ऍट JK देवी अँड सन्स ज्वेलर्स. साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष. फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.
9: रोज रोज हवे हवे,
10: ताजे ताजे, नवे नवे.
9: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ.
10: रुची
9: अँब्रोसिया.
11: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
12: अहो अहो, काय हे एवढे कसले बॉक्स घेऊन आलात?
13: सांगतो सांगतो. अगं जावई बापू येत आहेत, उद्या त्यांना जायचंय कॉन्फरन्सला. तिथे अनेक कंपन्यांचे CEO येणार आहेत, त्यांच्यासाठी मिठाई हवी आहे.
12: मग राज पुरोहितची काजू कतली आणायची ना. तुम्ही तिथे इतकी वर्ष काम करताय, त्यांची क्वालिटी माहिती आहे आपल्याला. अहो कोकणातले स्पेशल काजू आणि अस्सल चांदीचा वर्क. मला विचारायचं तरी एकदा, किती ती घाई मिठाई आणायची?
13: जरा बॉक्स बघ तरी.
12: अगं बाई, राज पुरोहितचीच काजू कतली आहे हो. पॅकिंग बदललंय वाटतं. काय छान बॉक्स आहेत ना, आधी नाही का सांगायचं?
13: तू बोलू दिलंस तर ना, किती ती घाई बोलायची.
14: आनंदाचे छोटे क्षण गोड करण्यासाठी, कौटुंबिक सोहळ्यांसाठी किंवा कॉर्पोरेट गिफ्ट साठी पारंपरिक मिठाई घेऊया. राज पुरोहितची काजू कतली देऊया.
13: राज पुरोहित, मिठाई ही गोडच असली पाहिजे.
14: आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर,
13: पोवई नाका IDBI बँकेसमोर,
14: विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी
13: आणि कदम बाग सदर बाजार सातारा येथे.

0: चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, सुगम संगीताचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत.
1: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेजसाठी अत्यंत उपयुक्त उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. फ्री डेमो साठी संपर्क 98 222 41 255.
2: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
3: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
2: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665578 84.

0: राज पुरोहित, आमच्या शाखा राजपत कन्या शाळेसमोर, पवई नाका IDBI बँकेसमोर, विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी आणि कदमबाग सदर बाजार सातारा। राज पुरोहित, साताऱ्याची गोड परंपरा। राज पुरोहित।
1: डॉक्टर रेवलेस डायबिटीज इम्पॅक्ट टेस्टिंग, मधुमेही परिणामांचे स्पष्ट चित्र, सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा।

0: एम्ब्रोसिया
1: एम्ब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
2: म्हसवडकर ड्रेसेसचा मान्सून सेल.
3: गर्ल्स, बॉईज, लेडीज, जेंट्स सर्वांसाठी
2: सुटिंग शर्टिंग, फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड टी शर्ट्स, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
3: म्हसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
2: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा.
3: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
4: महिंद्रा पेट्रोल और डीजेल XUV 3XO, हरमन गार्डन म्यूजिक, 6 एयरबैग्स, 5 स्टार सेफ्टी, पैनोरामिक सनरूफ, एडास सिस्टम. महिंद्रा XUV 3XO 7.5 लाखांपासून, सोबत 70,000 पर्यंतचे फायदे. ऍट जे मोटर्स महिंद्रा, सातारा, कराड, वडूज, फलटण. संपर्क 84840-00354.
5: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स से संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेयर सिस्टीम शाळा कॉलेज साठी अत्यंत उपयुक्त उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC Y. फ्री डेमो साठी संपर्क 98 222 41 255.

उमाकांत काणेकर यांची शब्दरचना आपण ऐकलीत. याला संगीत होतं श्रीकांत ठाकरे यांचं आणि हा स्वर होता दिलराज कौर यांचा. श्रोत्यांनो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 11 वाजले आहेत. आता आनंद घेणार आहोत काही लोकगीतांचा. सुरुवातीला ऐकणार आहोत प्रल्हाद शिंदे यांना, दत्ता पाटील यांच्या गीताला संगीत साथ मधुकर पाठक यांची.

0: शरद जांभेकर, जयवंत कुलकर्णी आणि सहकारी यांनी गायलेला जोगवा आपण ऐकलात. श्रोतेहो, लोकगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: एकच कॅम्पस, अनेक शैक्षणिक संधी. छाबडा एज्युकेशन ग्रुप, उत्तम शिक्षण, यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य.
2: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली.
1: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप, कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते.
2: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप, रायगाव, सातारा.
1: संपर्क 98-220-25-900 किंवा 89-759-32-900.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
5: त्रास होतोय. मूळ व्याज झाल्याचा त्रास होतोय.
6: घाबरू नका, आता पुढे येऊन न लाजता मूळव्याधीचे वेळेत निदान आणि उपचार करून घ्या.
7: माई पाईल्स हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मूळव्याधींवर विना चिरफाड, विना ऑपरेशन, वेदनारहित, विना रक्तस्राव, अत्याधुनिक लेजर आणि शास्त्रोक्त क्षार सूत्र उपचार.
6: माई पाईल्स हॉस्पिटल, पोलीस करमणूक केंद्रासमोर, राजपथ, सातारा. 94-21-21-23-01 94-21-21-23-01.
7: माई पाईल्स हॉस्पिटल, अवघड जागेच्या दुखण्याचे सोपे उपचार.
6: जेके देवी ज्वेलर्सची लाइटवेट ठुशी.
8: जेके देवी लाइटवेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट.
6: ओनली ऍट जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स. साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष. फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.
9: जगण्याचे तत्व, स्वास्थ्याचे महत्व, कच्च्या घाण्याचे तेलत्व, स्नेहसत्व.
10: शुद्ध तेलबियांपासून कमी तापमानात काढलेले केमिकल विरहित स्नेहसत्व कच्च्या घाण्याचे तेल. J13-15 नवी MIDC सातारा. घरपोच सेवा 788-790-68-67.
11: चौथी सातवी स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षा.

0: साठी एक साथ सारे ओनली ऍट गोरे
1: पुस्तके प्रश्न संच वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग
0: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी न्यू इंग्लिश स्कूल चौक सातारा 99 22 815 978
2: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार सातारा डीसीसीचे सहज सुलभ सोने तारण कर्ज
0: कमीत कमी कागदपत्र सोन्याचे योग्य मूल्यांकन त्वरित मंजुरी मोफत विमा संरक्षण नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट नो एनी हिडन चार्जेस
2: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज
0: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत
2: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार

कृष्णा शिंदे आणि सहकारी यांच्या स्वरातील अनंत पाटील यांची ही रचना आपण ऐकलीत. याला संगीत होतं मधुकर पाठक यांचं. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत तो शेतकरी गीत. गात आहेत शाहीर साबळे आणि सहकलाकार.

0: साताऱ्यात घर स्वप्नबद्दल 99 Avenue
1: 1BHK 17.25 lakh 2BHK 24.20 lakh सर्व खर्चांसहित पार्किंग सह
0: 99 Avenue विकास नगर सातारा 97 97 92 99 99 97 97 92 99 99
2: साताऱ्याच्या मंदार ट्रेडर्स मध्ये इंडस्ट्रियल टूल्स आणि इक्विपमेंटचा दुरुस्तोत्सव बचतकारी दुरुस्ती भारी 15 ते 22 जुलै 0 लेबर चार्जेस स्पेअर्सवर 10% सूट
3: मंदार ट्रेडर्सचा दुरुस्तोत्सव डिवॉल्ट स्टॅनले ब्लॅक अँड डेकर JK गोल्डन बुलेट अशा ब्रँड्सच्या पॉवर टूल्स न्यूमॅटिक किंवा बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वेल्डिंग मशीन्सची नेहमीप्रमाणे दुरुस्ती भारी सर्वात मोठी बचत भारी
4: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1 H39 जुनी MIDC सातारा 98 22 801 804
5: विना इंजेक्शन विना पट्टी मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लेन्स रोपण स्विस इम्पोर्टेड कॅटेरेक्स 3 या फेको मशीन द्वारे
6: ऍट वाघोलीकर आय क्लिनिक फेको अँड लेझर सेंटर
5: सातारा शाखा पोलीस हेडक्वार्टर जवळ 94 22 50 89 94
6: वडूद शाखा मोजणी ऑफिस समोर 70 58 89 97 97
5: वाघोलीकर आय क्लिनिक फेको अँड लेझर सेंटर
7: त्रास होतोय मुळव्याध झाल्याचा त्रास होतोय
5: घाबरू नका आता पुढे येऊन न लाजता मुळव्याधीचे वेळेत निदान आणि उपचार करून घ्या
8: माई पाईल्स हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मुळव्याधींवर विना चिरफाड विना ऑपरेशन वेदनारहित विना रक्तस्राव अत्याधुनिक लेजर आणि शास्त्रोक्त क्षार सूत्र उपचार
5: माई पाईल्स हॉस्पिटल पोलीस करमणूक केंद्रासमोर राजपथ सातारा 94 21 21 23 01 94 21 21 23 01
8: माई पाईल्स हॉस्पिटल अवघड जागेच्या दुखण्याचे सोपे उपचार
0: महिंद्रा पेट्रोल और डीजेल XUV 3XO हरमन गार्डन म्युझिक 6 एअर बॅग्स 5 स्टार सेफ्टी पॅनोरामिक

0: सनरूफ, एडास सिस्टम, महिंद्रा XUV 3XO 7.5 लाखांपासून, सोबत 70,000 पर्यंतचे फायदे ऍट जे मोटर्स महिंद्रा, सातारा, कराड, वडूज, फलटण. संपर्क 84840-00354.
1: आयकर रिटर्न्स भरण्याची अंतिम मुदत आता जवळ येत चालली आहे. वेळेवर फायलिंग साठी संपर्क करा अकाउंटिंग सोल्युशन्स ला. आपल्याकडे ITR फायलिंग, अकाउंटिंग, ऑडिट सपोर्ट आणि CA कोऑर्डिनेशन या सेवा उपलब्ध आहेत. आजच संपर्क करा सुबोध देशपांडे 960-417-4147, 960-417-4147.
2: साताऱ्याच्या JK देवी ज्वेलर्सची लाइटवेट ठुशी, ठसठशीत ठुशीचे नवे लाइटवेट सुबक रूप,
3: आखीव, रेखीव आणि कोरीव अशा ह्या JK देवीज लाइटवेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट.
2: ओनली ऍट JK देवी अँड सन्स ज्वेलर्स. साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष. फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.

हेमंत कुमार आणि श्यामा चित्तार यांनी गायलेलं कोळी गीत आपण ऐकलं. ही रचना होती शांताराम नांदगावकर यांची आणि याला संगीत होतं प्रदीप विलास यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा लोकगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून 103.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आपण ऐकत आहात आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी, रसिकांची सुरेल सोबत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच सुरू होतोय.

श्रोते आपण आहात आमच्या सोबत 103.1 मेगाहर्ट्स वर ऐकत आहात आपली वाहिनी सातारा आकाशवाणी। सकाळचे 11:30 झाली आहेत। आता प्रसारित करणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा सदाबहार कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत सुखविंदर सिंग आणि साधना सरगम यांनी गायलेलं देव कोहली आणि प्रवीण भारद्वाज यांचं गीत। या गीताला संगीत आनंदराज आनंद यांचं आणि हा चित्रपट जिस देश में गंगा रहता है।

श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं जिस देश में गंगा रहत आहे या चित्रपटातलं सुखविंदर सिंग आणि साधना सरगम यांनी गायलेलं देव कोहली आणि प्रवीण भारद्वाज यांचं हे गीत. या गीताला संगीत होतं आनंदराज आनंद यांचं. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत कुमार सानू यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं जतीन ललित यांच्या गीताला माफ करा जतीन ललित यांचं संगीत आणि हा चित्रपट जब प्यार किसी से होता है.

जब प्यार किसी से होता है या चित्रपटातलं कुमार सानू यांनी गायलेलं गीत आपण ऐकलंय. या गीताला संगीत होतं जतीन ललित यांचं आणि ही रचना होती आनंद बक्षी यांची. यानंतर ऐकणार आहोत समीर यांचं गीत. याला संगीत संदीप चौटा यांचं. जंगल या चित्रपटासाठी गात आहेत सोनू निगम यांच्यासोबत सुनिधी चौहान.

सोनू निगम आणि सुनिधी चौहान यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं संदीप छोटा यांचं आणि हा चित्रपट जंगल. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत जुडवा या चित्रपटासाठी कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांना. देव कोहली यांच्या गीताला संगीत अन्नू मलिक यांचं.

जुडवा या चित्रपटातलं कुमार सॅनू आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. ही रचना होती देव कोहली यांची आणि याला संगीत होतं अन्नू मलिक यांचं. श्रोतो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता यानंतर ऐकणार आहोत पुन्हा एकदा कविता कृष्णमूर्ती यांना. सोबत आहेत उदित नारायण, जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत ए आर रहमान यांचं आणि हा चित्रपट जीन्स.

जीन्स या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. हा स्वर होता उदित नारायण यांच्यासोबत कविता कृष्णमूर्ती यांचा. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत होतं ए आर रहमान यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आणि त्यानंतर दुपारी 1 वाजता विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरूनच आपण ऐकणार आहोत. आम्ही ते सहक्षेपित करू. सुरुवातीला ऐकणार आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे.

मैत्रिणींनो, आयुष्यामध्ये जीवनाच्या प्रवासात नाना प्रकारच्या अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागतं. मग त्या अडचणी प्रपंचातील असो किंवा प्रपंचाबाहेरच्या असो, पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी या असतातच. हं, तेव्हा आपण या अडचणींना सावधतेने सामोरं जाणं आवश्यक असतं. आता बघा, हा एखादा व्यक्ती मुखवटा धारण करून आनंदी आहे असं जरी दाखवत असला तरी सुद्धा त्याच्या आयुष्यात अनंत अडचणी असतात. मग अशा वेळी त्या अडचणींना आपण सावधतेने दूर करणं आवश्यक असतं. असं म्हटलं जातं, जीवन हा खेळ आहे, पण खेळात सुद्धा सावध असायला हवं, नाहीतर आपण आऊट होऊन जाऊ. संसार रूपी सागर सांभाळत असताना तर अगदी क्षणाक्षणाला सावधगिरी बाळगायला हवी. आता बघा, हा सीमेवर असलेल्या जवानांना सतर्क सावधान राहण्याचा संदेश दिला जातो. कोणी आजारी असेल तर आपण सहजच बोलून जातो, टेक केअर, प्रिकॉशन घ्या, म्हणजेच काय तर काळजी घ्या, सावधानता बाळगा. कोणत्या आजाराची साथ आली तर तो आपल्याला होऊ नये म्हणूनही सावधगिरी बाळगावी लागते. पैशांची गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगावी लागते. या सोबतच कोणत्याही गोष्टीची खरेदी करताना, एखादा उद्योग उभा करताना आपल्याला सावधगिरी बाळगावीच लागते की. एकूणच काय तर आपण सदैव सावध, दक्ष, जागरूक आणि जागृत असायला हवं, हेच खरं. या विचारासह मैत्रिणींनो वळूया आजच्या वनिता मंडळी या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळी या कार्यक्रमाअंतर्गत सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी. ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमामध्ये पुनश्च एकदा सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत. मैत्रिणींनो, बालिकांच्या आणि महिलांच्या सुरक्षाविषयक जे काही कायदे आहेत आणि त्या अनुषंगानं जी आवश्यक माहिती आहे ती आपण जाणून घेऊया. तेव्हा मॅडम, सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: नमस्कार.
0: आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयी असणारे कायदे, त्या कायद्यान्वये त्यांची सुरक्षा कशा प्रकारे केली जाऊ शकते किंवा कशा प्रकारे त्या एक सुरक्षित आयुष्य अजन्म जगू शकतात हे आपण या कायद्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता हे कायदे केवळ अस्तित्वात असून उपयोग नाही, तर या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी ही होणं तितकंच गरजेचं आहे. मग ती कशा प्रकारे होऊ शकते, यासाठी प्रशासन आणि कायदेविषयक जी एक प्रणाली आहे ती कशी कार्य करते याविषयी सविस्तर आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांना. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण महिला आणि बालिका यांच्या सुरक्षेविषयी असणारे कायदे, त्या कायद्यांची आवश्यकता, नेमके ते कायदे कोणकोणते आहेत आणि त्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी सध्या होणं कसं गरजेचं आहे याविषयी सविस्तर अशी माहिती तज्ज्ञ मार्गदर्शकांकडनं जाणून घेणार आहोत. मॅडम, आता आपल्या भारत देशामध्ये महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयक जे कायदे आहेत ते निश्चितच खूप कडक कायदे आहेत, नाही तसं नाही, कडक कायदे आहेत, पण त्यांची जी प्रत्यक्षात होणारी अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी संथ गतीने होते किंवा प्रभावीपणे होत नाही असा जनसामान्यांचा सूर आहे. हे कितपत योग्य आहे याविषयीचं तुमचं मत काय आहे?
1: डेफिनेटली आपल्याकडे जे काही सध्या कायदे आहेत त्याची अंमलबजावणी थोडी स्लो पद्धतीने होतीये. याच्यामध्ये नक्कीच दुमत नाहीये. त्याला रिझन असं आहे की आपल्याकडे अवेलेबल असणारी जी सिस्टीम आहे, मशिनरी आहे, याची कमतरता डेफिनेटली आहे. म्हणजे आपल्याकडे पोलीस मशिनरी असेल, ज्युडिशियरी असेल, त्याच्यानंतर ऍडव्होकेटचं प्रमाण आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, ह्या कुठेतरी कमी पडतायत. म्हणजे जेवढी त्यांची आवश्यकता आहे त्याच्यापेक्षा संख्या कमी आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाकडे वर्कलोड आहे.
0: नक्कीच.
1: मग प्रत्येक गोष्टीला न्याय देणं पॉसिबल होत नाही, मग कुठेतरी ती पद्धत स्लो चालते.
0: आणि त्यासोबतच कायदेविषयक कार्य करणारी जी तुमची पूर्ण टीम असते टीम मध्ये पण लॉयल्टी असणं तितकंच गरजेचं
1: आहे. डेफिनेटली
0: ही पण गोष्ट इथे खूप महत्वाची आहे. याविषयीचं काय मत आहे तुमचं?
1: बिईंग ऍडव्होकेट फक्त आपण वकील नाही आहेत, एक समाजाचं प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती आहे आणि आपल्याला ऑफिसर ऑफ द कोर्ट असं म्हटलं जातं.
0: बरोबर.
1: मग ते प्रायव्हेट ऍडव्होकेट असतील, डिफेन्स लॉयर असतील किंवा गव्हर्नमेंट लॉयर असतील, जेव्हा कोर्टासमोर आपण काम करतो तेव्हा फक्त त्या एका केस पुरतं किंवा स्वतःच्या बेनिफिटसाठी विचार न करता ऑफिसर ऑफ द कोर्ट म्हणून त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी ही फक्त एका कोणाची जबाबदारी नाहीये.
0: बरोबर आहे.
1: आणि घटना काय आहे ही फक्त दोघांनाच माहिती असते, तक्रार करणाऱ्याला आणि ज्याच्यासोबत घडली त्याला.
0: बरोबर.
1: थर्ड पर्सन म्हणजे जजेस असतील किंवा ऍडव्होकेट यांना माहिती नसतं, त्यांच्यासमोर जे काय कागदपत्र येतात त्याच्यानुसार त्यांना गोष्टी आहेत. मग त्यामधून आपल्याला न्याय देण्यासाठी आपलं काम काय आहे त्या गोष्टी कोर्टापुढे आणण्याची जी पद्धत आहे ती योग्य पद्धतीनेच आपण कोर्टापुढे आणली तर समोर न्याय देणाऱ्या न्यायाधीशांना सुद्धा न्याय देताना खूप इझी जाईल, सोपं होऊन जाईल. मग त्यांच्या समोर येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत कोर्टात जेव्हा आपण सादर करतो त्या करताना आपण न्यायदानासाठी मदत करणारे कर्मचारी जरी आपण म्हटलं तरी चालेल किंवा त्याचे पालक थोडक्यात डिफेन्स लॉयर आहे म्हणून फक्त फीस येण्यासाठी किंवा माझ्या आरोपीची बाजू मांडेल आणि मला त्या आरोपीला सोडायचे असा विचार न करता किंवा मी सरकारी वकील म्हणून मला त्या आरोपीला शिक्षाच द्यायची असा विचार नाही करून चाल. तुम्हाला त्या गोष्टीला न्याय द्यायचा आहे. डेफिनेटली नैतिकता आहेत, व्हॅल्यूज आहेत, तुम्हाला त्या मोरल्सचा विचार करायचा, आपल्याला न्याय द्यायचा आहे. एखाद्या कायद्याची अंमलबजावणी करताना त्या कायद्याचा उद्देश काय आहे, त्या कायद्याला ज्यांनी बनवला त्या लेजिस्लेचरला काय अभिप्रेत आहे याचा विचार करून आपण ते कोर्टासमोर बाजू मांडणं तरच त्या व्यक्तीला न्याय मिळणं सोपं होईल. फक्त त्याला शिक्षा देणं किंवा बाहेर काढणं हा माझा उद्देश नाहीये.
0: म्हणजे मुळात आपल्या न्यायव्यवस्थेची जी निर्मिती आहे ती मूल्याधिष्ठित करण्यात आलेली आहे, त्याची योग्य अंमलबजावणी होणं
1: खूप आवश्यक आहे. म्हणजे दोघांनीही त्या पद्धतीने ते कायद्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या जर कोर्टासमोर व्यवस्थित मांडण्यात आल्या तरच त्याची अंमलबजावणी चांगली.

0: पद्धतीहून असं होय मला वाटतं.
1: अगदी अगदी मॅडम. आता महिला किंवा बालिकांना न्याय वेळेत मिळत नाही असं खूप वेळा घडतं. मग फास्ट ट्रॅक पद्धतीने एखाद्या घडलेल्या घटनेवर न्यायदान करणं किंवा त्या पद्धतीने न्याय प्राप्त करणं ही एक पद्धत आपल्याकडे रूढ आहे किंवा ही एक सुविधा आपल्याकडे जनसामान्यांना कायद्याने प्राप्त झालेली आहे. तर या गोष्टीची अंमलबजावणी किंवा या फास्ट ट्रॅक पद्धतीने अगदी गतिमानतेने जे निर्णय येणं अपेक्षित आहे त्या पद्धतीने खरोखर ते येतात का? एक कायदेतज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटतं?
0: तर जसं मग अशी म्हटलं की आपल्याकडे असणारी जी मशिनरी आहे त्याची कुठेतरी कमतरता आहे. पेंडन्सी ऑफ केसेस आहेत पण तेवढी जजेसची संख्या नाहीये.
1: बरं,
0: मग एक व्यक्ती वर्कलोड किती घेणार? मग तेवढीच जजेसची संख्याही वाढवणं आवश्यक आहे. त्यानुसार तिथला कर्मचारी स्टाफ असेल, पोलीस मशिनरीचा असतील. मग कसं होतं ना की एवढ्या सगळ्या पेंडन्सीमध्ये प्रत्येक गोष्टीला न्याय देणं पॉसिबल नाही होत. आपल्याकडे पोस्को सारख्या कायद्याला स्पेशल कोर्स आहेत, स्पेशल ऍडव्होकेट अपॉइंट केलेले आहेत. फास्ट ट्रॅकच चालतं, त्याची टाइम लिमिट त्या ऍक्टमध्ये दिली आहे की 1 वर्षाच्या तुम्हाला ते ट्रायल संपवायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये पोलिसांना सांगितलेलं आहे की FIR दाखल झाल्यापासून 60 दिवसाच्या त्याची चार्जशीट तुम्ही कोर्टात फाईल करा आणि चार्जशीट फाईल झाल्यानंतर चार्ज फ्रेम करून तुम्हाला 1 वर्षाच्या ट्रायल संपवायचं. पण ते 1 वर्षाच्या ट्रायल संपवताना स्पेशल कोर्ट जरी असलं तर त्यांच्याकडे ऑदर सेशनच्या कामाचा लोड आहेच. मग जेव्हा तुम्ही स्पेशल कोर्ट म्हणता तेव्हा त्यांच्याकडे त्याची संख्या, आपल्याकडे प्रत्येक कोर्टाला स्पेशल कोर्ट केलेला आहे. मग प्रत्येक कोर्टाला जेव्हा स्पेशल कोर्ट करतो त्यांच्याकडे फक्त पोस्को सारखेच मॅटर नाही आहेत, 376 सारखे रेप सारखेच मॅटर नाही आहेत, ऑदरही काही ट्रायल्स आहेत. मग ह्याचे जे स्पेशल कोर्ट आहे त्यांच्याकडे फक्त मग त्याचेच ट्रायल चालले पाहिजे. ही संख्या आपलं वाढवणं काम आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी 1 किंवा 2 असतं, मग ती संख्या कशी वाढवता येईल? तालुक्याच्या ठिकाणी 1 कोर्ट असतं, मग त्याला आपण 2-3 केलं, मग ते अशा केसेस चालवण्यासाठी 1 कोर्ट तुम्ही ठेवा. जे कोर्ट ठेवताय 2 किंवा 3 मग त्यांच्याकडे तेच चाललं पाहिजे, तर ते कुठेतरी फास्ट होईल. अशा केसेस 10 असतात, 10 च्या 10 केसेस रोज चालवणं पॉसिबल होत नाही.
1: नुसतं तुम्ही आम्ही फास्ट ट्रॅक मध्ये केस केस टाकू असं म्हणून उपयोग
0: नाही. त्याची संख्या वाढवणं आवश्यक आहे.
1: खरंच आहे, खरंच.
0: एक आजच्या बोर्डावर जर माझ्याकडे 10 केसेस असतील तर 10 च्या 10 आज मी नाही कंडक्ट करू शकत ना.
1: खरंच
0: बरोबर आहे. माझ्याकडे ऑदरही वर्कलोड आहे आणि त्याला पण न्याय देणं, एका केसमुळे मी बाकीच्यावर अन्याय नाही करू शकत. कायद्यापुढे तर सगळेच समान आहे,
1: सर्व समान आहे.
0: मग त्याच्यासाठी तेवढं मेकॅनिझम प्रोव्हाइड करणं हे कुठेतरी आवश्यक आहे, तरच आपल्याला ते फास्ट हे करता येईल.
1: जे आपण म्हणतोय की अनेक गुन्हे घडतायत, गंभीर गुन्हे घडतायत, पण त्यावर कुठल्याही प्रकारचा न्याय व्यक्तींना मिळत नाहीये. तो जर न्याय आपल्याला योग्य प्रकारे पाहिजे असेल तर त्यासाठी ही सगळी प्रणाली
0: वाढवणं गरजेची
1: गरजेचं आहे.
0: जरी समजा 1 वर्षाच्या ट्रायल इथे तुम्हाला लिमिट सांगितलं, मला 1 वर्षाच्या जजेसला करणंच आहे, बरोबर आहे. झालं सेशन कोर्टातून झालं, म्हणजे स्पेशल कोर्ट असेल सेशन कोर्टातून झालं, पुढे हायकोर्ट आहे. तिथे लेन पेंडन्सी एवढी आहे की तिकडे 10-15 वर्ष मॅटर्स पडून राहतात. पुढे सुप्रीम कोर्ट आहे तिकडे, मग इथे 1 वर्षाचा उपयोग काय? पुढे पेंडिंग राहते ना. आणि ते करून जरी समजा एखाद्या स्पेशल कोर्टानी एखाद्या गंभीर गुन्ह्यामध्ये डेथ पेनॉल्टी दिली, जसं आपण फाशीची शिक्षा म्हणतो, ती हायकोर्टातून कन्फर्मेशन व्हायला वेळ लागतं.
1: बरोबर.
0: पुढे जरी हायकोर्टानी कन्फर्मेशन केलं, सुप्रीम कोर्टात वेळ लागतो, आणि तिथे कन्फर्म झालं तर पुढे राष्ट्रपतींची दया याचिका आहे. मग ह्या सगळ्या पुढे लेंदीच्या प्रोसेस आहेत, त्याला आपल्याला कसं कमी करता येईल? आणि मला तर वाटतं आपण फाशीची शिक्षा फक्त रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये म्हणतो, पण जिथे आता तुम्ही मगाशी मला विचारलं की जिथे प्रौढ व्यक्ती सुद्धा लहान मुलांवर हे करतात, मग अशा केसेस रेअरेस्ट ऑफ रेअर मध्ये येत नाहीत का? हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. याच्यावरही कुठेतरी कायद्याने विचार करायला हवा असं मला वाटतं. प्रशासनाने याच्यावरही विचार करायला हवा आणि त्याच्यानुसार ही जी गोष्टी आहेत ह्या आपल्याला कशा आणखीन चांगल्या पद्धतीने करता येतील याच्यासाठी कुठेतरी प्रणालीमध्ये आपल्या सुधारणा व्हायला हवी.
1: खरोखर आहे, खरोखर.
0: अशा लोकांना दया कितपत दाखवावी हा मोठा प्रश्न आहे.
1: खरोखर.
0: एक पण आपण म्हणतो की भारतामध्ये आपल्या रिफॉर्मेटरी थेरी आहे की ठीक आहे बाबा, माणूस आहे, गुन्हा करणार, चुका होतात, त्याला चुकीला त्याला जी काही शिक्षा व्हायची ती होणारच आहे. त्याच्यानंतर ती शिक्षा बघून आल तर त्यांना समाजामध्ये चांगल्या पद्धतीने वावरावं, परत त्या चुका करू नयेत, हा आपला उद्देश असतो शिक्षा देण्यामागचा. पण अशा गुन्ह्यांमध्ये रिफॉर्मेशनचे काय चान्सेस आहे?
1: खरंच आहे, खरंच आहे. यासोबतच मॅडम आणखी एक महत्वाची गोष्ट, गुन्हे अख्ख्या देशभरात सतत प्रत्येक क्षणाला कुठे ना कुठे काही ना काही गुन्हा घडतच राहतो. काही गुन्हे खूप गंभीर असतात, काही गुन्हे ठीक आहे, काही विशिष्ट शिक्षेनंतर त्या गुन्हेगाराला दया दिली जाऊ शकते, किंवा अति गंभीर नसणारे गुन्हे किंवा गंभीर नसणारे गुन्हेही काही असतात, सर्वसाधारण गुन्हेही असतात, पण गंभीर स्वरूपाचे गुन्हेही देशभरात सतत घडत राहतात. आणि त्या गुन्ह्यांची नोंद जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पीडितांमार्फत केली जाते तेव्हा आपण अनेक

0: आकड्या बघतो की मुळात ती नोंदच होत नाही बऱ्याच वेळा. म्हणजे FIR योग्य पद्धतीने करणं खूप दाखल करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. याविषयीचं तुमचं मत काय आहे?
1: FIR च्या बाबतीत अनेक जजमेंट मध्ये ललिता कुमारीचं जजमेंट असेल किंवा आता अर्णेश कुमारचे जजमेंट असेल, त्याच्यात अक्यूजच्या राईट प्रोटेक्ट केलेले. ललिता कुमारीच्या जजमेंट मध्ये सांगितलेलं आहे की बाबा अशा केसेसमध्ये लैंगिक अत्याचाराचे जे केसेस आहेत त्याच्यामध्ये FIR फाईल करणं मँडेटरी आहे. FIR फाईल करून घेणं मँडेटरी, तुम्ही तिथे त्यांना नाकारू शकत नाही पीडितांना. मग त्याच्यामध्ये स्पेशल महिला अधिकारी जे असतील, DYSP लेवलच्या अधिकारी यांच्या समोर ते आणि त्यांनी ते केलं पाहिजे असे बरेच गाईडलाईन्स आहेत. आणि त्याच्यासाठी मग स्पेशल डॉक्टर्स असतील यांच्याकडून त्यांचे जे मेडिकल चेकअप असेल, ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि तसे प्रावधान सुद्धा केलेले आहेत. बरोबर आहे. आणि इथे मग ते की सुरुवातीला मी जसं म्हटलं की माणूस हा बदनामीला भीतो की समाजात माझी बदनामी होईल, त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस FIR करायला पण जात नाहीत गुन्हा घडला असून सुद्धा. मग ह्यावेळेस तिथे त्यांना काउन्सिलिंगची आवश्यकता असते.
0: बरोबर.
1: आणि लहान मुलं जर असतील त्यांच्यासोबत एक फ्रेंडली वातावरण पाहिजे. बऱ्याच वेळेस खूप घाबरलेले असतात पीडिता असतील, पीडित मुलगा असेल, खूप घाबरलेले असतात. मग त्यांच्यासोबत फ्रेंडली आपल्याला नेचर राहिलं पाहिजे, तर ते तुम्हाला फ्रीली सांगतील. बऱ्याच वेळेस ते सांगत पण नाही आणि त्यांची ती मानसिकता पण नसते की गुन्हा घडल्यानंतर मी काहीतरी सांगावं. मग त्यांना ते वातावरण फ्रेंडली फ्री वातावरण करून देणं ही त्या पोलीस मशिनरीची असेल किंवा कन्सर्न अथॉरिटीची जबाबदारी आहे. त्याच्यासाठी नालसा जे आहे, नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी जी आहे, यांनी चाइल्ड फ्रेंडली लीगल सर्व्हिस स्कीम जी आहे फॉर चिल्ड्रन्स ही 2024 मध्ये आणलेली आहे.
0: बरोबर.
1: जिथे बालमित्र जे असतील त्या मुलांना फ्री करण्यासाठी की जे मोकळेपणाने बोलू शकतील, त्यांना प्रॉपर काउन्सिल करू शकतील.
0: अगदी अगदीच. एकंदरीत
1: जेणेकरून ते न घाबरतात त्यांच्यावर जे काही गोष्टी घडल्यात त्यांच्यासोबत हे फ्रीली सांगू शकतात. तुम्हाला जसं FIR च्या बाबतीत जर काही आलं तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तुम्ही तक्रार करू शकता.
0: बरं.
1: ते करायला पाहिजे जर समजा तुम्हाला तसा काही प्रॉब्लेम आला असता.
0: नक्कीच नक्कीच. मॅडम आता शाळांमध्ये मग प्राथमिक लेवलला असेल किंवा माध्यमिक लेवलला असेल, गुड आणि बॅड टच याविषयी शिक्षण आणि स्वसंरक्षणाविषयी सक्तीचं शिक्षण करणं ही काळाची गरज आहे. आणि त्यासोबतच कायद्यात राहून किंवा कायदेविषयक काही गोष्टी ही मुलांना कळणं तितकंच गरजेचं आहे. तर त्याविषयीचं तुमचं मत काय आहे? त्या कशा इम्प्लिमेंट होऊ शकतील आजच्या परिस्थितीमध्ये?
1: शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये जसं स्पोर्ट्स हा शिक्षणासोबत कंपल्सरी विषय असतोच आहे, मग त्या स्पोर्ट्समध्ये तलवारबाजी सारखेच असतील, कराटे सारखे असतील किंवा लाठीकाठी सारखे प्रशिक्षण असेल, हे कंपल्सरी आणि सक्तीचे केले पाहिजेत. प्रत्येक वेळेस त्या द्रौपदीला वाचवायला श्रीकृष्ण नाही येणार, सीतेला वाचवायला राम नाही येणार आहे. तुझं संरक्षण तुला करायला पाहिजे. जेव्हा मी म्हणते की समाजामध्ये समानता आहे, इक्वल आहे, तेव्हा तुझं संरक्षण तुलाच करायचं.
0: बरोबर आहे.
1: तर त्या याच्यानुसार त्यांना तयार करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्याच्यासाठी त्यांना मग शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये स्वसंरक्षणाचे धडे, स्पोर्ट्स असतील तशा पद्धतीचे काही, हे देणं कंपल्सरी आहे.
0: नक्कीच. महिला आणि बालिकांच्या पुनर्वसन आणि त्यांना मानसिक धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी सरकार आणि समाजातही पुरेशी सुविधा सध्या उपलब्ध आहे का? आणि बऱ्याच वेळा असं होतं की कायद्यापर्यंत तुम्ही पोहोचल्यानंतरही ज्यावेळी तुम्हाला तुमचं मत मांडायला वेळ दिला जातो त्यावेळी कुठेतरी मनात एक भीती असते, कुठेतरी एक न्यूनगंड असतो. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे प्रतिष्ठेचाही प्रश्न कुठेतरी
1: सगळ्यात मोठा प्रश्न तोच असतो समाजामध्ये
0: गंभीर स्वरूपात आपल्याला दिसून येतो. मग अशा वेळी ही काउन्सिलिंगची खूप गरज आहे.
1: गरज
0: त्याविषयी काय सांगाल?
1: आपल्याकडे विक्टिम कॉम्पेन्सेशन ऍक्ट आहे, त्याची स्कीम पण आहे की अशा ज्या महिला असल्या ऍसिड अटॅकच्या असतील, रेपच्या असतील, ज्या पीडित महिला आहेत किंवा पोस्को सारख्या असतील, त्यांना त्या विक्टिम्सला कॉम्पेन्सेशन दिलं जातं. पण कसं आहे आता हे कंपेन्सेशन पैशाच्या स्वरूपात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, पण प्रत्येक वेळेस पैसे दिले किंवा काहीतरी कंपेन्सेशन दिलं म्हणजे त्या जी व्हिक्टीम आहे तिचा न्यूनगंड गेला असं होत नाही. एखादं अनैतिक कृत्य झाल्यानंतर फक्त त्या व्यक्तीच्या शरीरालाच त्रास होतो असं नाही, शरीराच्या जखमा काही कधी भरून येतात, पण मनाला जी जखम झाली असते त्यावेळेस तिला त्या कंपेन्सेशन वगैरे ठीक आहे. आता ते पुढच्या याच्यासाठी आपण हेल्प म्हणून देऊ शकतो, एड म्हणून, पण तिची ती मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी तिला प्रॉपर काउन्सिल आवश्यक आहे की तिचा तो न्यूनगंड कसा जाईल याच्यासाठी तिला काय करू शकतो हे कुठेतरी मला वाटतं आपण तिथे कमी पडतोय.
0: खरंच. मन आणि मेंदू पटेलावर जे काही कोरल्या जातं किंवा जे काही
1: त्यातून बाहेर पडण्यासाठी तिला ज्या काही गोष्टी प्रोव्हाइड करणं आवश्यक असतात तिथे कुठेतरी आपण कमी पडतोय असं माझं वैयक्तिक मत आहे.
0: आणि तिथेच खऱ्या अर्थाने मला वाटतं की बालिका असेल, महिला असेल, पुरुष असेल, मुलगा असेल, प्रत्येकाला त्याच वेळी गरज असते की खऱ्या अर्थाने

0: समुपदेशन म्हणजे केवळ त्यांचं समुपदेशन नाही तर त्यांच्या कुटुंबाचं समुपदेशन होणंही तितकंच गरजेचं आहे. समाजाचं समुपदेशनही खूप होणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या पीडित स्त्रीकडे, बालिकेकडे किंवा कुठल्याही व्यक्तीकडे समोरच्याचा समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोनही कसा असायला हवा, किती शुद्ध हवा, किंवा कसं केवळ सहानुभूतीच्या नजरेने त्यांच्याकडे न पाहता एक सामान्य व्यक्ती म्हणून त्यांना समाजामध्ये वावरता यायला हवं,
1: मानसिकता ती बदलणं खूप आवश्यक.
0: त्यासाठी ही जनजागृती होणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. मॅडम, आता महिला आणि बालिकांसाठी सुरक्षितता निर्माण व्हावी आणि पुरुष मानसिकतेत बदल व्हावी हे आज सामाजिक आणि वैयक्तिक स्तरावर दोन्ही पद्धतीने होणं खूप गरजेचं आहे. तर एक कायदेतज्ञ म्हणून याविषयी बोलताना आपण काय सांगाल बरं?
1: जसं म्हटलं की प्रत्येक गोष्टीचा बेस जर बघितला, मूळ जर बघितलं, तर हे कुठेतरी आपलं कुटुंब आहे, समाज आहे, हे आहे. ह्याची मानसिकता बदलण्यासाठी आपण जिथे राहतो, हा भारत देश जो आहे, एवढे महापुरुष, संत, महात्मे, एवढी मोठी हिंदू संस्कृती आपली आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला महत्व आहे. मग ते तुमचे सण उत्सव असतील किंवा एखादी कृती असेल, प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काहीतरी सायंटिफिक रिझन आहे. मग तुमचं वागणं असेल, बोलणं असेल, राहणीमान असेल, एखादं कार्य करण्याची पद्धती असेल, ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी सायंटिफिकली रिझन आहे. फक्त देवदेव करणं किंवा धार्मिक असं नाही, पण त्याला वैज्ञानिक शास्त्रशुद्ध सुद्धा त्याच्या मागे महत्व दिलेलं आहे. मग ते महत्व प्रत्येक व्यक्तीला समजून सांगणं आवश्यक आहे, ते त्यांना पटवून देणं हे खूप आवश्यक असतं. त्याच्यानंतर मला नाही वाटत की प्रत्येकाला आपल्या संस्कृतीचं, संस्काराचं महत्व पटल्यानंतर कोणाची तरी मानसिकता असं दुष्कृत्य करण्याची होईल असं मला नाही वाटत.
0: खरोखर
1: आज नाही, पूर्वापार देवाधिकांपासून सुद्धा महिलांना मान सन्मान दिलेला आहे. आपण देवी देवतांची पूजा करतो,
0: देवाचं
1: नवरात्रामध्ये 9 दिवस देवीच्या 9 रूपांची आपण पूजा करतो. देव सुद्धा ते सुद्धा बरेच देवांची आपण जर उदाहरणं पाहिली की त्यांच्या आईच्या नावावरून, त्यांच्या पत्नीच्या नावावरून त्यांना ओळखलं जातं.
0: खरोखर
1: जसं की आपण अनुसयानंदन म्हणतो, दत्तात्रयांना, मारुतीला अंजनी हे म्हणतो,
0: अंजनी पुत्र
1: म्हणतो, व्यंकटेशाला लक्ष्मीकांत म्हणतो आपण, रामाच्या आधी आपण सीतेचं नाम घेतो, सीताराम म्हणतो. मग ते जर त्यांना एवढं महत्व देत असतील तर मग साधी सोपी एक विचार करण्याची गोष्ट आहे की देव जर एवढा सन्मान स्त्रियांना देतो, आपण तर माणूस आहे, मग आपण का नाही द्यायला पाहिजे? मग आपण जर त्यांना सन्मान नाही दिला, त्यांचा अपमान केला, त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला, तो माफ करेल का आपल्याला? आणि जसं मला आवडणारं एक गाणं की जैसे जैसे कर्म तैसे फळ देतो रिश्वत, त्यातली एक गोष्ट मला खूप, म्हणजे एक लाईन जी आहे ती मला खूप भावते. क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होत नीतिभ्रष्ट, त्या एका क्षणिक सुखासाठी आपली नीतिमत्ता सोडून एवढा 64 योनी मधून पार पडल्यानंतर मनुष्य देह भेटलाय आणि त्याचा आपण कसा उपयोग करायचा? म्हणजे आपण त्या एका सुखासाठी आपल्या स्वतःचं नुकसान, समाजाचं नुकसान, त्या व्यक्तीचं आयुष्यभराचं नुकसान करायचं का त्याला सत्कर्मी लावून समाजासाठी चांगलं कार्य करायचं हे आपल्या हातात आहे.
0: खरोखर म्हणजे हा केवळ एक प्रॅक्टिकल विषय नाहीये तर भावनांशी जोडला गेलेला खरोखर हा विषय आहे. आणि या विषयावर केवळ प्रॅक्टिकली व्यावहारिक विचार न करता तेवढंच भावनिक दृष्ट्याही या गोष्टीकडे बघायला पाहिजे. एक माणूस म्हणून तुम्ही जगत आहात, एक माणूस म्हणून तुमचं वर्तन कसं असायला हवं हे खरंच प्रत्येकाने विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
1: या गोष्टी आपल्याला संस्कारातून, आपल्या संस्कृतीमधून भेटतात आणि मग त्या संस्कृतीचं महत्व प्रत्येकाला असलं पाहिजे, ते त्यांना जाणवून देणं हे आपलं कर्तव्य, प्रत्येकाचं कर्तव्य.
0: खरंच आहे. आणि कैक वर्षांपासून प्रत्येकावर संस्कार केले जातात, पण त्या संस्कारांना वेळोवेळी लक्षात ठेवून आपण आपल्यामध्ये नैतिकता आणणं, ती टिकवणं आणि ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणं
1: हे
0: व्यक्तिगत आपलं कार्य आहे. आपण हे प्रत्येक व्यक्तीने करणं गरजेचं आहे. ही गोष्ट कुठेतरी आज समाजात
1: पडली पाहिजे,
0: रुजवणं, रुजली जाणं आणि ती लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: कायदे काय, प्रत्येक गोष्टीवर कायदा आहे, त्याची अंमलबजावणी कडक होईल, सगळ्या गोष्टी होतील, त्याचा विषय नाहीये. पण एक माणूस म्हणून स्वतः पुरता, आपण म्हणतो माणूस हा खूप स्वार्थी आहे, मग ठीक आहे ना, स्वार्थी आहे ना, तर मग त्या स्वतःच्या स्वार्थासाठी तर विचार करा की ही गोष्ट केल्यानंतर मला पुढे त्याचा परिणाम काय.
0: खरोखर खरोखर वैद्यकीय क्षेत्रामध्ये नेहमी म्हटलं जातं की कुठलाही आजार झाल्यानंतर त्या आजारावर तुम्ही औषधोपचार घेण्यापेक्षा तो आजार तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही
1: याची काळजी तुम्ही
0: घ्यायला पाहिजे. अगदी तसंच आहे, कायद्यापर्यंत किंवा कायद्याजवळ जाण्याची आपल्याला मुळात गरजच पडली केली पाहिजे नाही असं जर प्रत्येकाचं शुद्ध आणि योग्य नीती मूल्यांवर आधारित असं आचरण आदर्श असं आचरण असेल तर नक्कीच संरक्षणासाठी कायदे करण्यात आले तरीही त्या कायद्यापर्यंत जाण्याची गरज

0: पडणार नाही असं मला वाटतं.
1: आणि या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे आपण जसं म्हणतो की थोडस स्वार्थी विचार होऊन जरी आपण केला तरी ह्या गोष्टी आपल्या आपल्याला कळायला पाहिजेत.
0: नक्कीच नक्कीच
1: बरोबर आहे. मी काय करावं आणि काय नाही हे ज्याचं त्यांना ठरवायचं. कोणी किती जरी सांगितलं आणि काही जरी केलं तर काही उपयोग नसतो ह्या गोष्टींचा. स्वतःची आयडेंटिटी, स्वतःचं स्टेटस आहे तो स्वतः जपणं खूप आवश्यक असतं.
0: अगदी बरोबर आहे. आणि मला ही खूप अविचारी गोष्ट वाटते की अनेक वेळा गंभीर वाईट घटना प्रसंग घडल्यानंतर म्हटलं जातं की तो व्यक्ती मनोरुग्ण आहे किंवा त्याची मानसिक स्थिती योग्य नाही. अरे मानसिक स्थिती त्याची योग्य नाही, मनोरुग्ण आहे, तर मग वाईट दुष्कृत्य करावं असं त्याला का वाटलं?
1: प्रत्येकाला समाजामध्ये स्वातंत्र्य आहे, मग त्या स्वातंत्र्याचा स्वैराचार करायचा का ते स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं हे ज्याच्या त्याच्या हातात आहे.
0: खरोखर खरोखर. मॅडम आता आपल्या समाजातील प्रत्येक नागरिक महिला आणि बालिकांच्या सुरक्षेसाठी आणखी कोणती कलम नियम नव्यानं आपण स्वीकारली पाहिजेत याविषयी जाता जाता आपण काय सांगाल?
1: त्याच्यामध्ये फक्त मी जसं म्हटलं की आपलं मेकॅनिझमची वाढ डेफिनेटली होणं आवश्यक आहे. जसं शैक्षणिक जे अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये स्वसंरक्षणासारखे विषय जे आहे ते कंपल्सरी वाढवणं आवश्यक आहे. आणि कायद्याचा युज आणि मिसयूज हे दोन्ही पद्धतीने केला जातो. जसं मगाशी मी सांगितलं की विक्टिम कंपेन्सेशन, एखादी पीडिता असेल तिच्यावर जर हे झालं तर तिला आपण विक्टिम कंपेन्सेशन देतो, काउन्सिलिंग करतो वगैरे सगळ्या गोष्टी. पण इथे विचार करण्यासारखी गोष्ट आहे, आपण फक्त एका बाजूने विचार करतो पण जिथे कायद्याचा मिसयूज होऊन खोटे गुन्हे दाखल केले जातात तिथे काय? जिथे असं समोर येतं की बाबा हा खोटा गुन्हा आहे नंतर तो आरोपी सुटला जातो पण त्याची जी काही बदनामी झालेली आहे, त्याची जी काही समाजातली प्रतिष्ठा डाऊन झालेली आहे त्याच्याबद्दल काय? कुठेतरी त्याच्याबद्दल सुद्धा प्रोव्हिजन्स, मग अशा खोट्या केसेस करणाऱ्यांविरुद्ध सुद्धा ऍक्शन घेणं आवश्यक आहे.
0: नक्कीच.
1: तसं जर प्रोव्हिजन्स काही करता आले तर याचा विचार नक्कीच व्हायला हवा की म्हणजे लोकांना कायदे कडक आहेत त्याच्याबद्दल दुमत नाहीच आहे, त्याची अंमलबजावणी होत आहे. जे तो आपल्या आपल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी कठोर पद्धतीने करायचा प्रयत्न करतोय म्हणजे ते मिसयूज होते, तिथे सुद्धा अशा खोट्या केसेस करणाऱ्यांवर धाक असणं आवश्यक आहे. मग त्यांना मग हेवी कंपेन्सेशन म्हणा किंवा आणखी दुसऱ्या काही ज्या योग्य त्या त्या परिस्थितीनुसार पनिशमेंट असतील त्या आपण काय देऊ शकतो की जिथे कुठेतरी वचक बसेल, हे सुद्धा आपण विचारात घेतणं प्रशासनानं आवश्यक आहे.
0: खरोखर खरोखर. एकंदरीतच महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयीचा आजचा जो प्रश्न आहे तो व्यक्तिगत, सामाजिक, प्रशासकीय प्रत्येक स्तरांवर यावर
1: जनजागृती करणं आणि त्याचं प्रॉपर काउन्सिलिंग होणं आणि त्याबद्दलची माहिती, गंभीरता, त्याचं महत्व पटवून देणं हे खूप आवश्यक आहे.
0: नक्कीच नक्कीच. म्हणजे जोपर्यंत घराघरात याविषयी माहिती पोहोचणार नाही, व्यक्ती व्यक्तीपर्यंत ही माहिती पोहोचणार नाही, तोपर्यंत हे जे गंभीर स्वरूपाचे होणारे जे गुन्हे आहेत, अपराध आहेत, ते थांबणं आणि थांबवणं कठीण आहे असं म्हणायला काही हरकत नाही. गरज आहे आपण घरापासून आणि आपल्या घरातल्या व्यक्तीपासून याविषयीची जनजागृती करणं
1: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची सुरुवात आधी स्वतःपासून करणं ही खूप महत्वाची आहे.
0: नक्कीच नक्कीच.
1: आणि त्याच्यासाठी आपल्याकडे प्रसार माध्यमाच्या बाबतीत आता जसं बालक पालक मूवी आहे, केरळा स्टोरी 1 आणि 2 आहेत, त्याचे दोन्ही भाग असतात की बालक पालक सारखी मूवी आहे की त्याच्यामध्ये खूप छान संदेश दिलेला आहे. मला तेव्हा एक ते भावला की जेव्हा मुलांना काही प्रश्न पडतात तेव्हा जर त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून त्याची उत्तरं नाही भेटली तर मग ते कुठल्या पद्धतीने ती शोधतात आणि त्याचे परिणाम काय होतात हे बालक पालक मध्ये खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. केरळा स्टोरी मध्ये सुद्धा पार्ट 1 पार्ट 2 मध्ये पाहिलं आपल्या संस्कृतीचं महत्व त्या मुलांना योग्य पद्धतीने समजलं नसल्यामुळे त्यांचं पुढे काय होतं आणि मग ते का चुकीच्या पद्धतीने जातात आणि नंतर त्याचे परिणाम काय होतात, तर ही कुठेतरी सुरुवात आपण आपल्यापासून आपल्या कुटुंबापासून करणं गरजेचं आहे.
0: एक चुकीचा निर्णय
1: आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त करतो.
0: नक्कीच नक्कीच.
1: त्याच्यामुळे कुठेतरी ही सुरुवात आपल्यापासून आपल्या कुटुंबापासून करणं आवश्यक.
0: खरंच आहे. म्हणजे एक चुकीचा निर्णय आणि एक चुकीचं काम माणसाला आपल्या आयुष्यातून कसं उठवू शकतं किंवा आपल्या आयुष्याचा कसा अंत घडवून आणू शकतं याचं उत्तम उदाहरण आपण यासारख्या अनेक गोष्टींमधून पाहू शकतो आणि हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहणं आणि त्यावर योग्य ती ऍक्शन घेणं किंवा या गोष्टी मनामध्ये रुजवून आपलं आचरण योग्य ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तर
1: गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा जितका दोषी आहे तेवढाच माहिती असून सुद्धा न सांगणारा पाहणारा दोषी आहे असं म्हणावं लागेल.
0: खरंच खूप छान मॅडम वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिशय महत्वपूर्ण, उपयुक्त आणि समाज जनजागृतीच्या दृष्टिकोनातून म्हणता येईल खूप फायदेशीर अशी माहिती आम्हा सर्व मैत्रिणींपर्यंत आपण पोहोचवलीत त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप सारे शुभेच्छा.
1: धन्यवाद. आपणही मला माझे विचार मांडण्याचे

मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकला. मैत्रिणींनो, कार्यक्रमामध्ये आता आपण आनंद घेऊया एका गीताचा.

0: या गीतानंतर मैत्रिणींनो, आता आपण वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहात महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.
1: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपल्या सर्वांचं अगदी सस्नेह स्वागत करते. मैत्रिणींनो, मागच्या भागामध्ये आपण स्त्रियांचे विविध आजार आणि योगासनं याविषयी माहिती जाणून घेत होतो आणि सोबतच स्त्रियांच्या शारीरिक अवस्थेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर योगासनांचा कशा रीतीने फायदा होतो हेही आपण जाणून घेतलं. तर याच संवादाचा उर्वरित भाग आज आपण ऐकणार आहोत आणि याविषयी सविस्तर अशी माहिती देण्यासाठी पुनश्च एकदा आज आपल्या सोबत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी. मॅडम, कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत आहे.
2: धन्यवाद.
3: नमस्कार मैत्रिणींनो.
1: तर मॅडम, मागच्या भागात संवाद साधत असताना आपण सांगितलं की गर्भावस्थेमध्ये त्या स्त्रीला आणि होणाऱ्या बाळाला योगासनांचा कसा फायदा होतो.
3: तर मॅडम, प्रसूती नंतर सुद्धा महिलांनी खरं तर योगासनं करायला पाहिजे, पण त्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो योगासनं करण्याचा योग्य काळ कुठला आहे आणि तो कशा पद्धतीने

0: सुरू करावा, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: बरोबर आहे की जसं आपण पाहिलं की गरोदरपणात महिलांच्या मनात शंका असते की आसनं करावीत का, योग अभ्यास करावा का, तसंच प्रसूतीनंतरही त्यांच्या मनात शंका असते की किती दिवसांनी करावा किंवा करावा की नाही, मग माझं सिझरियन झालेली आहे तर आतल्या टाक्यांना त्रास होईल का, किंवा नॉर्मल डिलिव्हरी आहे तर मग गर्भाशय पिशवीला शैथिल्य येईल का, अशी काहीतरी शंका कुशंका त्यांच्या मनामध्ये असतात, नक्कीच असतात. पण प्रसूती नैसर्गिक असो किंवा शस्त्रक्रियेने म्हणजे सिझेरियन असो, आपण आसनं आणि प्राणायाम पुन्हा सुरू करणं प्रसूतीनंतर, तर ते आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने आणि उदरातील इंद्रियांना बळकटी देण्याच्या दृष्टीने अतिशय हितकारक आहे. आपण योगासन योगाभ्यास पुन्हा सुरू करावा हे तर अगदी नक्की 100% करायलाच पाहिजे. पण कधी करायचा? नॉर्मल डिलिव्हरी नंतर कधी? तर नॉर्मल डिलिव्हरी असेल तर तिसऱ्या महिन्यापर्यंत काय होतं की आईची जी इंद्रिय असतात ओटीपोटातली ती पूर्वपदावर पूर्वस्थितीमध्ये येतात आणि त्याच्यानंतर मग ती आपल्या नियमित जे योगासन आहे किंवा योगाभ्यास आहे ती पूर्वीसारखं पूर्ण करू शकते. आणि समजा शस्त्रक्रिया झालेली आहे, सिझेरियन सेक्शन आहे, तर सिझेरियनची जखम जुळून येईपर्यंत साधारण 2 ते 3 महिनेपर्यंत सुरुवातीचे तिने फक्त शवासन किंवा उज्जयी प्राणायाम असं करावं, बाकीची आसनं किंवा योगाभ्यास करू नये. आणि त्याच्यानंतर म्हणजे 3 महिन्याच्या नंतर किंवा जेव्हा तिला असं कम्फर्टेबल वाटेल 6 महिने 4 महिनेपर्यंत तर ती त्याच्यानंतर 3 महिन्याच्या नंतर जेव्हा तिला व्यवस्थित वाटेल काहीही त्रास नाही अशा वेळेला ती सेतुबंधासन, पर्वतासन, जनुशीर्षासन ही करू शकते. ही सगळी आसनं 6 महिनेपर्यंत आणि 6 महिन्याच्या नंतर मग ती नियमितपणे योगाभ्यास करू शकते. अगदी सिझेरियन झालेला असेल तरीही पुन्हा सुरू करण्यास काहीच हरकत नाही.
2: म्हणजे प्रत्येक स्त्रीनं गर्भावस्थेनंतर म्हणजे प्रसूती झाल्यानंतर योगासनं करायलाच हवी, कारण बरीचशी झीज झालेली असते शरीराची या काळामध्ये आणि ती भरून येण्यासाठी म्हणजे तिच्या स्वतःच्या आरोग्यासाठी तिने या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायला हवं. तर मॅडम आता कसं आहे ना की स्त्रीचं आरोग्य किंवा तिचं आयुष्य म्हणा वेगवेगळ्या टप्प्यावरनं जातच असतं.
1: बरोबर.
2: ती जशी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या निभावत असते, वेगवेगळ्या भूमिका पार पडत असते, तसंच शरीरात सुद्धा तिच्या वेगवेगळे टप्पे येतात आणि त्याच्यामध्ये महत्वाचा टप्पा जो असतो तो शेवटचा म्हणजे रजोनिवृत्तीचा काळ हा महिलांसाठी खूप महत्वाचा असतो. मग या काळामध्ये तिच्या शरीरामध्ये अंतर्बाह्य असे बदल होतात, तर मग या बदलांना तिला सामोरं जात असताना ही योगासनं कितपत फायदेशीर ठरू शकतात?
1: निश्चितच फायदेशीर ठरतील योगासनं, कारण हा जो काळ आहे रजोनिवृत्तीचा काळ तर तो साधारण वयाच्या 40 ते 50 वर्षापर्यंत असतो आणि या काळात काय होतं की स्त्रियांच्या मासिक चक्रामध्ये बदल होतात. एकतर पाळी अचानक थांबते किंवा अनियमित होते किंवा कधी कधी काय होतं की रक्तप्रवाहाचं प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकतं. असं म्हणजे तिचे जे रेग्युलर जे पिरियड्स आहेत किंवा रेग्युलर तिचे जे सायकल्स आहेत, शरीराच्या ज्या रेग्युलर क्रिया आहेत त्या म्हणजे डिस्टर्ब होऊन जातात. आणि ह्या डिस्टर्ब कशामुळे होतात? तर स्त्रियांच्या ठिकाणी असणारा जी प्रजनन संस्था त्याचा कार्यकाळ संपत आल्याची ही नैसर्गिक लक्षणं आहेत.
2: बरोबर.
1: रजोनिवृत्ती हा सुद्धा आजार नाहीये, तर ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे की जशी पाळी सुरू झाली की रजस्वला ती जेव्हा झाली तसंच मग तो एक ठराविक पिरियड असतो आणि त्याच्यानंतर मग आपलं बीजग्रंथी काम करायचं बंद करतात आणि मग आपल्याला रजोनिवृत्ती येते. म्हणजे हा एक नैसर्गिक बदल आहे. पण हा बदल होत असताना स्त्रियांमध्ये इतके काही शरीराच्या अंतर्गत आणि बाह्य इतके काही बदल होतात, कारण तेव्हा काय होतं की जे मुख्य हार्मोन्स असतात फेमिनाईन हार्मोन्स ज्याला आपण म्हणतो की एस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, हे जे स्त्रीत्वाचे लक्षणं दाखवणारी जी हार्मोन्स आहेत ती हार्मोन्स ची पातळी कमी होते
2: अगदी.
1: आणि त्या काळात काय होतं मग थायरॉइड आणि अॅड्रिनल ज्या ग्रंथी आहेत कधी कधी अधिक कार्यशील होतात त्या.
2: बर.
1: आणि मग त्याच्यामुळे वाढणारे जे आजार आहेत की मेनोपॉज मध्ये असणारे किंवा त्या काळातल्या स्त्रियांचे आपण तक्रारी ऐकतो की खूप घाम येतोय, एक्सेसिव्ह स्वेटिंग होतंय किंवा खूप धडधड होतंय, घबराट होते, टेन्शन येतंय किंवा नैराश्य येतं
2: अगदीच,
1: किंवा ब्लड प्रेशर वाढतं किंवा मग एखाद्यांना शुगरचा त्रास सुरू होतो. मग ही जी सगळी बदल आहेत तर हे ह्या हार्मोन्समुळे होतात की तुमच्या शरीरातले फेमिनाईन हार्मोन्स कमी झाले आणि दुसरे जे हार्मोन्स आहेत अॅड्रिनल ग्लँडचे किंवा थायरॉइड ग्लँडचे किंवा पॅनक्रियाचे हे जे हार्मोन्स आहेत ते डिस्टर्ब झालेत. मग त्याच्यामुळे तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत यांचा त्रास सुरू होतो. आपण घाबरून जातो की खूप घाम येतोय म्हणजे मला अटॅक येतो का किंवा मला दुसरं काहीतरी होतंय का, मला काय होतंय, हे स्त्रियांच्या लक्षात येत नाही आणि मग ते घाबरून जातात. तर ही असे जे मेनोपॉजच्या काळामधले जे लक्षणं आहेत तर यांचा समतोल आपल्याला योगाभ्यासाद्वारे साधता येतो. कधी कधी काय होतं शरीर असं एकदम गरम झाल्यासारखं होतं, ही सुद्धा तक्रार असते बऱ्याच महिलांची की एकदम अंग गरम झाल्यासारखं होतं किंवा हॉट फ्लॅशेस ज्याला आपण म्हणतो की

0: वाफा जे आपल्या योनी भागातून निघतात तर अशा सुद्धा तक्रारी बऱ्याच महिलांच्या असतात किंवा स्तनांमध्ये जडत्व येणं स्तनांमध्ये गाठी होणं किंवा डोकेदुखी आहे निद्रानाश आहे लठ्ठपणा आहे हे स्ट्रेस आहे हे जे सगळे त्रास आहेत ते आपल्याला मेनोपॉजमध्ये बऱ्याच वेळा सुरू होतात आणि मुख्य गोष्ट काय असते की मासिक धर्म बंद होतो आणि मग स्त्रियांची भावनिक स्थिती इतकी नाजूक झालेली असते या स्तरावर मेनोपॉजच्या स्तरावर की शारीरिक मानसिक आणि भावनिक सगळाच बदल तिच्यामध्ये झालेला असतो आणि हे सगळे बदल तिच्यात होत असताना त्याच्याशी जुळवून घेताना तिला खूप त्रास होतो
1: बरोबर
0: की माझी मासिक पाळी बंद झाली म्हणजे माझ्यातलं काहीतरी हरवलंय असं तिला वाटायला लागतं की मी आता फेमिनाईन नाहीये माझं स्त्रीत्व नाहीसं झालंय संपलंय मग माझ्यामध्ये काही चार्म नाहीये असं ती स्वतःलाच एक तिच्या आतल्या आत एक द्वंद आतल्या आत एक युद्ध सुरू असतं की मी काहीतरी कमी झाले आता माझ्यातलं काहीतरी कमी झालंय हा जो एक भावनिक संघर्ष असतो तिच्यामधला जो स्ट्रेस असतो मग तो सुद्धा कधी कधी नवीन आजारांना आमंत्रण देतो असं सुद्धा होतं मग ह्या सगळ्या अचानक होणाऱ्या बदलांशी जुळवून घेताना तिची आरोग्याचं शारीरिक आणि मानसिक स्थैर्य असणं आणि ते सुधारणं याची खूप गरज असते मग अशा वेळेला चिडचिड भीती नैराश्य असे जे मानसिक आजार झालेले असतात तर त्यातून आपण मनाचा समतोल कसा साधायचा मग आपण तिच्याशी काउन्सिलिंग करू ती समजा एखाद्या डॉक्टरांकडे स्त्री रोग तज्ञाकडे गेली किंवा मानसोपचार तज्ञांकडे तर ते तिच्याशी काउन्सिलिंग करतील पण फक्त काउन्सिलिंग केल्याने होणार आहे का नाहीच मग त्याच्यासाठी तिला योगाभ्यास याचा खूप म्हणजे अगदी छान प्रकारे तिला याचा फायदा होऊ शकतो योगाभ्यासामध्ये यम नियमापासून जर आपण तिला अगदी सुरुवातीपासून सांगितलं की कसे पाळायचे यम नियम कसं समाजामध्ये राहायचं कसं घरामध्ये राहायचं काय गोष्टी तू केल्या पाहिजे काय नाही केल्या पाहिजे हे सगळं जर आपण तिला समजावून सांगितलं यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे जे अष्टांग आहेत तर त्याच्यामध्ये प्रत्याहार इतका महत्वाचा आहे की तुम्ही तुमच्या इंद्रियांवर नियंत्रण करताय इंद्रियांचे जे तुम्ही लाड पुरवताय त्याच्यावर तुम्ही बंधनं आणताय त्याच्यावर तुम्ही नियंत्रण मिळवताय मग त्याच्यामध्ये सगळंच असेल चिडचिड म्हणजे काय की एक मानसिक त्रास आहे ना तो मग तो तुमच्या इंद्रियांचाच मनाचाच त्रास आहे ना तो तुमच्या मस्तिष्काचा त्रास आहे तुमच्या मेंदूचा त्रास आहे मग हे जे असे मानसिक त्रास आहेत त्याच्यावर तुम्ही कंट्रोल करू शकता म्हणून मग अशा वेळेला योगाभ्यास हा कधीही अतिशय उपयोगी पडू शकतो
1: ठरू शकतो तर स्त्रियांनी निश्चितच रजोनिवृत्तीच्या काळामध्ये तज्ञांच्या मदतीने योगासनं जाणून घ्यावीत योग्य पद्धतीने ते कशी करावीत हे जर त्यांनी आत्मसात केलं तर निश्चित रजोनिवृत्तीचा हा जो काळ आहे तिच्यासाठी अवघड जाणार सुखावं होईल तर मॅडम हे झालं शारीरिक आजारांविषयी पण आतापर्यंत बोलत आलोय पण मानसिक आरोग्याचा सुद्धा विचार करता आज अनेक महिलांमध्ये ताणतणाव चिंता नैराश्य दिसून येतं मग यामागचं साधारण काय कारण असू शकतं आणि यामध्ये नियमित योगासनं किंवा प्राणायाम या गोष्टींपासून त्यांना या कारणांना दूर ठेवता येऊ शकतं का
0: नक्कीच आपण जेव्हा आरोग्याचा विचार करतो किंवा शरीराच्या सुस्थितीचा विचार आपण करतो तेव्हा मानवी अस्तित्वाच्या सर्व स्तरांचा म्हणजेच शरीर इंद्रिय आणि मन यांचा एकत्रित विचार आपल्याला करावा लागतो जेव्हा आपण शरीराच्या सुस्थितीचा विचार करतो तर शरीर आणि मन यांच्या कार्याचं योग्य संतुलन जर झालं तर असे मानसिक आजार होणार नाहीत
1: बरोबर
0: की आपलं शरीर आणि मन ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र असतील दोन्ही गोष्टी सुस्थितीत असतील दोन्हीचं समतोल जेव्हा असेल किंवा समन्वय जेव्हा असेल तर तेव्हा असे मानसिक आजार आपल्याला होणार नाहीत हा समन्वय कसा साधता येईल आपल्याला योगाद्वारे कसा साधता येईल हे आपल्याला बघायचंय किंवा मन बुद्धी आणि अहंकार यांचा संगम म्हणजे काय चित्त जे आपण म्हणतो की चित्त थाऱ्यावर नाही किंवा योगाच्या भाषेमध्ये जे आम्ही चित्त म्हणतो तर ते योगाभ्यास म्हणजे काय किंवा योग म्हणजे काय तर चित्तवृत्ती निरोधा म्हणजे योग मग चित्त म्हणजे काय तर मन बुद्धी अहंकार मग ह्याचे विकार म्हणजेच मानसिक विकार चित्ताला जेव्हा आपण कंट्रोलमध्ये ठेवतो त्याच्या वृत्तीचा जेव्हा निरोध करतो तर तेव्हाच आपल्याला हे सगळं साध्य होणार आहे योगाची परिभाषाच ती सांगितलेली आहे की चित्तवृत्ती निरोध हा म्हणजे तुमचे मानसिक शारीरिक आजार जे आहेत त्यांचं नियंत्रण करणं त्यांना कंट्रोल करणं हेच आपल्याला योगाद्वारे साध्य करायचं आहे किंवा जे आपले सत्व रज तम हे गुण आहेत या गुणांची जेव्हा वृद्धी होते किंवा रज आणि तम हे जेव्हा गुण वाढतात आणि सत्वगुण कमी होतो तेव्हा आपल्याला मानसिक आजार होतात
1: बरोबर
0: मानसिक विकाराची उत्पत्तीच ह्या विकारांमधून आहे सत्व रज तमामधून आणि यातले अनेक जे मानसिक आजार आहेत ते राग दुःख किंवा अनियंत्रित कामवासना असतील किंवा चिंता असेल असमाधान असेल किंवा संयमी वृत्ती नसेल म्हणजे संयम कुठे ठेवावा हे जेव्हा कळत नसेल किंवा द्वेष असेल अहंकार असेल किंवा कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस असेल तर ह्या सगळ्यांमुळे जे आपल्याला त्रास होतो आणि याच्यातून जे निर्माण होणारे

0: मानसिक आजार आहेत ते जर कंट्रोलमध्ये करायचे असतील तर मी आत्ता मगाशी बोलले जसं अष्टांग योग आपण जो सांगितला की जे केवळ शरीरच सुदृढ करत नाही तर मन सुद्धा सुदृढ करतं आणि ह्या अष्टांग योगामुळे सद्भावना उत्साह धैर्य सद्विचार आशावाद पॉझिटिव्हिटी हे सगळं निर्माण व्हायला मदत होते. जेव्हा आपण आधी सुरुवातीपासून आपण बोललो की अष्टांग योगाचा अभ्यास करायचा यमनियमापासून ते ध्यान समाधीपर्यंत हा जर आपण अभ्यास योग्य पद्धतीने केला त्याच्यामध्ये नियमितता असली तर नक्कीच आपण कुठल्याही मानसिक आजारावर नियंत्रण मिळवू शकतो किंवा मनही आपलं सशक्त आणि सुदृढ आपण करू शकतो. आपल्या योगाच्या सरावाने मनाच्या कार्यात सुयोग्य संतुलन आपल्याला साधता येतं. मनाला स्थिरता शांतता दृढता हे गुण विकसित आपण करू शकतो आणि सत्वगुणाची निर्मिती होऊन मानसिक आजारावर आपण नियंत्रण मिळवू शकतो. जसं की जे आपले ऋषी आहेत पतंजली त्यांच्या योगसूत्रामध्ये सांगितलेले हे यम दुःख मनागतम म्हटलेले म्हणजेच योगाच्या अभ्यासाने भविष्य काळातील दुःखही टाळता येतात.
1: अगदीच
0: म्हणजे इतकं हे योगशास्त्र विकसित प्रगल्भ आणि व्यासंगी आहे.
1: बरोबर. नाहीतरी भगवद्गीतेमध्ये असं सांगितलं की समत्वम योग उच्चते म्हणजे मन शरीर आणि विचार यांचं संतुलन जर साधता आलं योगामुळे तर निश्चितच हे ताणतणाव दूर होऊ शकतील. तर मॅडम हे झालं स्त्रियांच्या स्वास्थ्यासाठी किंवा आरोग्यासाठी योगासन आणि प्राणायाम कशा पद्धतीने काम करू शकतो आणि याचा फायदा स्त्रियांना कसा होऊ शकतो हे आपण अगदी सखोल असं सांगितलंय. पण या योगासनासोबत स्त्रियांना त्यांचा दैनंदिन आहार सुद्धा तितकाच महत्वाचा आहे तर अशामध्ये स्त्रियांचा आहार कशा पद्धतीचा असावा किंवा दैनंदिन जीवनामध्ये त्यांनी कोणत्या आरोग्यदायी सवयी अंगीकाराव्यात.
0: आपण महिलांना सगळ्या कुटुंबाला घेऊन चालतो. अगदी आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला मुलांना शिस्त लावायचा प्रयत्न करतो. चांगल्या सवयी त्यांना कशा लागतील याच्यासाठी आपण अगदी दक्ष असतो पण स्वतःच्या बाबतीत मात्र नेहमीप्रमाणेच दुर्लक्ष करतो. की आरोग्यदायी सवयीमध्ये मुख्यतः मग काय असायला पाहिजे महिलांच्या जसं आपण मुलांना योग्य वेळी जेवण योग्य वेळी डबा किंवा झोपण्याच्या सवयी असतील मलविसर्जनाच्या सवयी असतील किंवा स्वच्छतेच्या सवयी असतील पर्सनल हायजीन असेल किंवा सोशल हायजीन असेल ह्या ज्या सवयी आपण सगळ्या मुलांना लावतो मग ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण स्वतःला पडताळून बघायला पाहिजे की आपण हे सगळं करतो का. आपण मुलांना वेळेवर जेव व्यवस्थित जेव सगळं खायला पाहिजे अगदी आपण सकस आहार किंवा चौरस आहार जो म्हणतो तो आपण मुलांना देतोच मग तशाच पद्धतीचा चौरस आहार आपण घेतो का. आपण जेवायला बसल्यानंतर आपण आपल्या ताटाचं परीक्षण करायला पाहिजे की आपण ताटात काय काय वाढून घेतलेलं आहे ह्या गोष्टींचं परीक्षण जर महिलांनी केलं तर हा चौरस आहार त्यांच्यामध्ये जातोय का हे त्यांनी स्वतःलाच विचारून बघावं. मग ह्या सवयी त्यांनी स्वतःला काय लावून घ्यायला पाहिजेत तर सगळ्यात सुरुवातीची गोष्ट आहे की स्वतःसाठी वेळ काढावा.
1: पहिली महत्वाची
0: गोष्ट ही आहे की तुमच्या दैनंदिन ज्या कामाच्या गरजा आहेत किंवा दैनंदिन जे तुमचं रुटीन आहे त्याचं एक वेळेचं नियोजन करून त्याच्यातून तुम्ही स्वतःसाठी वेळ काढावा.
1: अगदी.
0: आणि हे अगदी म्हणजे मस्ट आहे. हे तुमचं पहिलं मी तर असं म्हणाल की तुमचं कर्तव्य आहे की स्वतःसाठी वेळ काढणं आणि तो वेळ काढल्यानंतर त्या वेळामध्ये आपण स्वतःसाठी काय करतोय. वेळ काढला तुम्ही एक तास पण त्या वेळात तुम्ही स्वतःसाठी काय करताय हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. मग माझ्या आरोग्यासाठी कोणत्या सवयी मी अंगीकारल्या आहेत किंवा माझ्या आरोग्यासाठी मी स्वतःसाठी काय करते ह्याच्यामध्ये तर ह्या वेळामध्ये मग आपण आता योगाचा विचार करतोय तर तुम्ही योग प्राणायाम ध्यान शवासन हे करत जा. तुम्ही रिलॅक्स व्हा थोडेसे रोजच्या ताणतणावातून. जर तुम्ही अगदी आसनं जरी तुम्हाला रोज नाही जमले तरी तुम्ही आठवड्यातनं 3 दिवस 2 दिवस असं काहीतरी एक ठराविक वेळ काढा स्वतःसाठी. आणि शवासन तर अगदी सगळ्या महिलांनी रोज डेली केलं पाहिजे शवासन किंवा निदान योग निद्रा इतकं तरी केलं पाहिजे की जेणेकरून तुमचं डोक्यापासून ते पायापर्यंतचं संपूर्ण शरीर रिलॅक्स होईल तणावरहित होईल. म्हणून प्रत्येक महिलेने हे करावं. अगदी म्हणजे आमच्या फील्डमध्ये तर डॉक्टर्स काही काही ओपीडीमध्ये किंवा ओटीमध्ये स्वतः योगनिद्रा शवासन करतात. स्ट्रेस जेव्हा जास्त येतो खूप हेवी वर्कलोड झालं की मग 5 मिनिटं 10 मिनिटं स्वतःसाठी काढायचे आणि रिलॅक्स व्हायचं म्हणजे परत काम करायला आपल्याला तेवढीच ऊर्जा मिळते. म्हणून हे प्रत्येक स्त्रीने हा विचार करावा की मला ऊर्जा टिकवायची आहे माझ्या कुटुंबासाठी
1: बरोबर
0: माझ्या मुलांसाठी हा विचार करावा आणि तिने स्वतःसाठी वेळ काढावा हे पहिलं कर्तव्य. त्याच्यानंतर आहाराविषयी तिने जागरूक असावं आणि आपण आपल्या कामाच्या ठिकाणी आपलं पोश्चर कसं आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण बसतो उभे राहतो
1: बरोबर
0: तेव्हा आपण कुठे बेंड होतोय का चुकीच्या पद्धतीने किंवा उभं राहताना आपण एका पायावर जास्त भार पडतो का कमरेवर जास्त कधी आपण असं टेकून उभं राहतो एक हात टेकवतो मग अशा पद्धतीने जास्त वेळ उभं राहिल्यानंतर त्या त्या भागातल्या स्नायूंना त्या त्या भागातल्या अस्थींना त्रास होतो आणि मग वेगवेगळे आजार आपल्याला सुरू होतात. कंबर दुखणं पाय दुखणं गुडघे दुखणं हे आजार

0: सुद्धा आपल्याला लागू शकतात. म्हणून पोश्चरल तुमचं जे पोझिशन आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही लक्ष केंद्रित, म्हणजे अगदी ही छोटीशी गोष्ट आहे, ही गोष्ट महिलांच्या लक्षातच येत नाही की आपण कसं बसतोय. हे एक महत्वाचं आहे, कामाच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने नाही बसणं. आणि त्याच्यानंतर पाण्याचं प्रमाण भरपूर, निदान 4 ते 5 लिटर पाणी तुम्ही डेली घ्यायला पाहिजे. आणि स्वतःच्या शरीरात होणारे बदल सकारात्मक पद्धतीने स्वीकारायचे, ही एक चांगली सवय लावून घ्यायची.
1: बरोबर.
0: माझ्या मते तरी महिलांनी ह्या इतक्या जरी गोष्टी केल्या तरी त्यांच्यामधले 70% आजार कमी होतील.
1: म्हणजे एकंदरीतच या चांगल्या सगळ्या सवयी जर महिलांनी लावून घेतल्या तर निश्चितपणे त्यांचं

0: ही एक चांगली सवय लावून घ्यायची.
1: बरोबर.
0: माझ्या मते तरी महिलांनी ह्या इतक्या जरी गोष्टी केल्या तरी त्यांच्यामधले 70% आजार कमी होतील.
1: म्हणजे एकंदरीतच या चांगल्या सगळ्या सवयी जर महिलांनी लावून घेतल्या तर निश्चितपणे त्यांचं आरोग्य हे सुदृढ राहू शकतं. सगळ्या कुटुंबासोबत सुद्धा त्या स्वतःची काळजी चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात. तर मॅडम काय होतं की बऱ्याचदा स्त्रियांमध्ये वाढत्या वयाबरोबर आजार सुरू झालेले असतात आणि स्त्रियांना एक प्रश्न पडतो की योगाभ्यास या वयामध्ये करणं सुरक्षित आहे का, आणि दुसरं म्हणजे योगासनं करण्याचा योग्य कालावधी कोणता आहे याविषयी आपण काय सांगाल.
0: वाढत्या वयाबरोबर शरीरात बदल होतात हे तर आपल्याला निश्चितच माहिती आहे. 12 ते 14 हे वय वाढत आहे, म्हणजे ह्या वयामध्ये झपाट्याने
1: स्त्रियांची
0: वाढ व्हायला सुरू होते आणि त्याचसोबत जसं जसं वय वाढत जातं तसं तसं त्यांच्यामध्ये बदल होतच जातो. उंची वाढणं असेल किंवा दुसरे काही सेक्स्युअल चेंजेस असतील, सेकंडरी कॅरेक्टर्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा त्यांच्यामध्ये वाढायला सुरू होतात तर ह्या वयामध्ये आपण योगाभ्यास सुरू करावा की नाही हे एक नक्की माहीत नसतं की कोणत्या वयात करावा किंवा लहान मुलांनी करावा की नाही किंवा लहान मुलींनी करावा की नाही कोणत्या वयात योग्य आहे हे आपल्याला माहीत नसतं. तर ह्याच्यासाठी एक छान श्लोक हठयोग प्रदीपिकेमधला हा श्लोक आहे की युवा वृद्ध अतिवृद्ध वा व्याधितो दुर्बलो अपी अभ्यासात सिद्धी मापनोती सर्व योगेश्व तंद्रिधा. म्हणजे तरुण वृद्ध अतिवृद्ध रोगी दुर्बल हे सर्वजण योग करू शकतात.
1: अगदी
0: म्हणजे अगदी अगदी परफेक्ट त्यांनी हटप्रदीपिकेमध्ये व्याख्या केलेली आहे की कुणी करावं किंवा कुणी करू नये. म्हणून योगासनं किंवा योगाभ्यास हे लहान मुलं सुद्धा करू शकतात फक्त त्यांच्या शक्तीनुसार.
1: बरं.
0: आणि योग्य वय म्हणजे 12 ते 14 पासून योगाभ्यास सुरू करता येतो. बालवयातही योगासनांची ओळख व्हावी म्हणून आपण त्यांना योगाभ्यासाची थोडीफार माहिती देऊ शकतो.
1: बरं.
0: आणि योग शिक्षणाचा आरंभ आता आपण या श्लोकात पाहिल्याप्रमाणे कधीही करू शकतो. म्हणजे वृद्ध अतिवृद्ध
1: अच्छा
0: हे त्यांनी सांगितलेलं आहे की अगदी जर्जर झालेला व्यक्ती सुद्धा
1: योगासन
0: करू शकतो. आणि आपण स्त्रियांच्या बाबतीत जर म्हणू शारीरिक बदल होत असले तरीही योग्य मार्गदर्शनाखाली योगाभ्यास करूच शकतात. फक्त काय असतं की वाढतं वय जे आहे, आता आपण टीन एज बघितलं 12-14, पण जसं 40 पुढे गेल्यानंतर 40-50 जे हे वय असतं मग त्या वयामध्ये काही आजार असतील किंवा कुठल्याही वयामध्ये काही आजार असतील, शस्त्रक्रिया झालेल्या असतील, तर अशा वेळेला योग्य मार्गदर्शनाखाली करायचंय. किंवा अस्थमा असेल, हाय ब्लड प्रेशर असेल, हार्ट पेशंट असतील किंवा असे काही गंभीर आजार असतील तर अशा वेळेला पोटावरची शस्त्रक्रिया असेल किंवा पोटावर ताण पडतील अशी आसनं मग तेव्हा करता येत नाही. मग अशा वेळेला डॉक्टरांच्या आणि योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे आसनं योगाभ्यास सुरू करू शकतो.
1: अच्छा, म्हणजे योगासनं सुरू करण्यासाठी वयाचं बंधन नाहीये. मूल जन्माला आल्यानंतर ज्याला कळायला सुरुवात झाली तेव्हापासून योगा करायला सुरुवात केली तरी हरकत नाही, म्हणजे करून घेतला त्याच्याकडून तरी हरकत नाही. ते 80 वयोवृद्धापर्यंत योगासनं हे केली जाऊ शकतात. तर निश्चितच स्त्रियांनी योग करायला काही हरकत नाही. आणि काय होतं मॅडम की बऱ्याचदा स्त्रियांमध्ये काही गैरसमज सुद्धा आढळून येतात योगासनांबद्दल, तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल.
0: गैरसमज तर भरपूर असतात महिलांमध्ये, पण खरं पाहायला गेलं तर महिलांना असं वाटतं की जेव्हा आपल्याला त्रास होईल तेव्हा बघू.
1: अगदीच
0: ही अगदी म्हणजे नॉर्मल कन्सेप्ट आहे त्यांची योगाभ्यासाबद्दल की काहीच त्रास नाहीये मग कशाला योगाभ्यास करायचा. जेव्हा त्रास होईल, जेव्हा गुडघे दिखतील किंवा मी काय आता म्हातारी आहे का योगा वगैरे करायला, असं सुद्धा कधी कधी त्यांची संकल्पना त्यांच्या मनामध्ये असते. तर असं काहीही नाही. आपण सुरुवातीलाच बघितलं की स्वास्थ्य रक्षण हे आपलं कर्तव्य आहे. मग आजार झाल्यानंतर करण्यापेक्षा आजार व्हायच्या आधीच जर आपण आपलं आरोग्य सुस्थितीमध्ये ठेवलं तर हे पुढचे प्रॉब्लेम येणारच नाहीत. आणि ह्याच्यासाठी म्हणजे आपल्या थोडंसं विस्ताराने 5 सांगते मी की आपल्या पुराण काळातल्या ज्या स्त्रिया आहेत तर त्या योगविद्या पारंगत होत्या. त्यातलं अगदी एक दोन उदाहरण म्हणले तर पुराणामधली मदालसा ती योगिनी होती. ती तिची एक कथा आहे पुराणामध्ये मदालसेची. आणि महाभारतात सुद्धा सुलभा नावाचं एक व्यक्तिमत्व आहे, ती सुद्धा योगविद्या विभूषित होती. आणि जे मैत्रेयी सुद्धा आहे ती सुद्धा योगाभ्यास तिचा झालेला होता. म्हणजे ह्या ज्या पुराण काळातल्या स्त्रिया आहेत ह्या योगविद्या विभूषित होत्या. पण मधला जो काळ होता अधोगतीचा भारताच्या, तर त्या काळामध्ये स्त्रियांकडे दुर्लक्ष झालं म्हणा किंवा स्वतःला त्यांनी एक बंदिस्त करून घेतलं की भारतावर आक्रमण होत गेली, स्त्रियांच्या असुरक्षिततेमुळे त्या थोड्याशा मागे खेचल्या गेल्या, अशा ह्या काही गोष्टींमुळे मग स्त्रियांनी स्वतःकडे दुर्लक्ष केलं की घरामध्ये बंदिस्त त्यांचं आयुष्य झालं. पण योगाभ्यासाची गरज नाही ही कन्सेप्ट चुकीची आहे. किंवा माझे गुडघे दुखतील तेव्हा मी करेल, मला जेव्हा सांधे झिजायला सुरू होतील, जेव्हा सांध्याचा त्रास होईल, जेव्हा मला खाली बसता येणार नाही, जेव्हा मला खुर्चीची सवय लागेल, ह्या सगळ्या गोष्टी होण्याच्या आधीच जर आपण त्याच्यावरचे उपाय सुरू केले तर ते केव्हाही चांगलं.
1: अगदीच. म्हणून नाहीतरी योगामध्ये सांगितलं जातं की योग ही जी क्रिया आहे

0: आजार होण्याच्या आधी करण्याची आहे, आजार होऊ नये म्हणून करायची आहे. बऱ्याचदा असं होतं की योगासनामुळे आजार कुठे नीट झालाय असा प्रश्न पडतो, पण हे चुकीचं उत्तर आहे. योगाची जी पद्धत आहे किंवा जे पुरातन काळापासून सांगण्यात आलंय, तर योगा हा आजार टाळण्यासाठी करायचा आपल्याला. तर मॅडम, हे सगळं माहीत करून घेत असताना आणखी एक प्रश्न मनात येतोय, तो म्हणजे की योगासनांसाठी सकाळची वेळ उत्तम मानली गेली आहे, त्याचं नेमकं काय कारण असावं?
1: त्याचं कारण असं आहे, ती आदर्श वेळ असते. तर का असते? कारण त्यावेळेला आपलं शरीर आणि मन दोन्ही शांत आणि स्थिर असतं, हे एक मुख्य कारण आहे. आणि त्याचसोबत उन्हाची वेळी आसनं करायची नसतात, कारण उन्हाची वेळी काय आपली ऊर्जा निर्माण होण्यापेक्षा बाहेर जाऊ शकते ती. किंवा भोजनाची वेळ आणि योगासनाची वेळ याच्यामध्ये अंतर पाहिजे, हे सुद्धा एक कारण आहे की आपण हलकासा नाश्ता जर केला आपण तर त्याच्यानंतर 2 तासाने आपण योगाभ्यास करू शकतो, पण आपण फुल जेवण केल्यानंतर जवळपास 4 तास आपण योगाभ्यास करू शकत नाही. म्हणून हे दोन्ही तिन्ही कारण आहेत की सकाळच्या वेळी मन आणि शरीर दोन्ही स्थिर असतं, दुसरं आपलं पोट रिकामं असतं, आपले प्रातर्विधी सगळे झालेले असतात, आणि तिसरं म्हणजे उन्हाची वेळ नाहीये, थंड वेळ आहे, त्याच्यामुळे आपल्यामध्ये ऊर्जा, आपल्याला प्राणवायू हे सगळं जास्त प्रमाणात आपण त्याचा फायदा घेऊ शकतो, मिळवू शकतो. हे कारण आहे
0: योगासनाची सकाळची
1: वेळ अगदी आदर्श वेळ आहे.
0: तर मॅडम, आता जाता जाता शेवटी आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी तरुणींना आणि महिलांना आपण काय संदेश द्याल किंवा काय मार्गदर्शन कराल? शेवटी आपण काय सांगाल मैत्रिणींना?
1: मैत्रिणींना, उत्तम आरोग्य ही आपली संपत्ती आहे, आणि ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकाला खुश ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो, प्रत्येकाला हवं नको ते आपण बघत असतो आणि त्याच्या आरोग्याची काळजी सुद्धा घेत असतो, त्याचप्रमाणे आपणही स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, हा एक माझा तुम्हाला संदेश आहे. आणि दुसरं म्हणजे स्त्री ही कुटुंबाची मुख्य घटक आहे, कुटुंबाचा आधारस्तंभ आहे स्त्री म्हणजे. तर सांख्य योगात तर तिला प्रकृतीची उपमा दिलेली आहे की योगाचा जो बेसिक ग्रंथ आम्ही म्हणतो सांख्य योग, तर सांख्य योगामध्ये तिला प्रकृतीची उपमा दिलेली आहे. आणि कवी कालिदासांनी तिला कुटुंबातील चैतन्य असं म्हटलेलं आहे, की चैतन्याची ठिणगी असा शब्द त्यांनी वापरलेला आहे कवी कालिदासांनी. मग ही चैतन्याची ठिणगी कुटुंबाबरोबरच समाजाचाही उद्धार करते, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की फक्त कुटुंबच हे तिच्यावर अवलंबून नाही, तर संपूर्ण समाज, संपूर्ण राष्ट्राची ती आधारशिला आहे. आपण तिला शक्ती स्वरूप मानतो स्त्रीला, आणि ही मग शक्ती कायम असणं, दृढ असणं आणि स्थिर असणं हे आपल्या राष्ट्रासाठी आवश्यक आहे. म्हणजे फक्त आपण आपल्या पुरता विचार न करता आपल्या कुटुंबाचा, आपल्या समाजाचा, आपल्या राष्ट्राचा एक व्यापक विचार करून आपलं आरोग्य कसं स्थिर राहील, कसं आपण आरोग्यदायी असू, हा एक संदेश मला सर्व महिलांना द्यावासा वाटतो की तुम्ही स्वतःची तब्येत, स्वतःचं मानसिक शारीरिक आरोग्य सांभाळा, म्हणजे तुम्ही तुमचं राष्ट्राच्या हिताला हातभार लावल्यासारखं आहे. हे एक माझं त्यांना सांगणं आहे. आपले विविध कर्तव्य, जबाबदारी आणि आरोग्य यांचा समतोल तिला साधायचा आहे प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक महिलेला, प्रत्येक मुलीला हा समतोल साधता आला पाहिजे, आणि त्यासाठी तिला आसन, प्राणायाम, ध्यान हा मार्ग अगदी योग्य आहे. आणि यासाठी मग आपण असा संकल्प करूयात की संतुलित आहार, नियमित योग साधना आणि आयुर्वेदोक्त दिनचर्या आणि आपल्या योग दिनाचा जे हेतू साध्य करायचा आहे तो यातून निश्चितपणे साध्य होईल, हेच माझं सगळ्या महिलांना सांगणं आहे की करा योग आणि रहा निरोग.
0: तर मैत्रिणींनो, आजच्या या संवादातून आपण जाणून घेतलं की योग हा केवळ शरीर तंदुरुस्त ठेवणारा व्यायाम नसून मानसिक शांतता, भावनिक स्थैर्य आणि संपूर्ण आरोग्य देणारी जीवनशैली आहे. तर विशेषतः खरं तर महिलांनी स्वतःसाठी थोडासा तरी वेळ काढून नियमित योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा अंगीकार केला तर आरोग्यदायी आणि आनंदी जीवनाकडे त्यांची वाटचाल निश्चितच सुलभ होईल. तर मॅडम, आजच्या या माहितीपूर्ण संवादासाठी सर्व मैत्रिणीच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळी या कार्यक्रमाअंतर्गत महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकलात. मैत्रिणींनो, आजचा हा संपूर्ण कार्यक्रम आपण सर्वांना कसा वाटला हे आम्हाला पत्राच्या माध्यमातून जरूर कळवा. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे मैत्रिणींनो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा. या नोटसह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत

राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा यशस्वी दौरा आटपून प्रधानमंत्री मायदेशी परतले। पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 वर। व्हिएतनामच्या प्रधानमंत्र्यांनी दिले बोट दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश। ज्येष्ठ गायिका एस जानकी यांचं निधन। विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोवा अजिंक्य, पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत। आणि इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला 3 देशांचा दौरा आटपून काल नवी दिल्लीत परतले। दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी इंडोनेशियाला भेट दिली आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली। तर दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला। या दौऱ्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांच्यासमवेत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत भाग घेतला। तसंच भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरम दरम्यान दोन्ही देशांच्या प्रमुख उद्योजकांना संबोधित केलं। या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातली त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली। 4 दशकांपेक्षा जास्त काळानंतर भारतीय प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडचा केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला। या दौऱ्यादरम्यान त्यांनी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली। संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले। ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं 6 महिन्यांची विशेष माफी योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत प्राप्तिकर कायद्यांतर्गत मान्यता प्राप्त भविष्य निर्वाह निधी ट्रस्ट चालवणाऱ्या आस्थापनांना आपलं पीएफ ट्रस्ट ईपीएफओकडे नियमित करण्याची संधी देण्यात आली। ज्या कंपन्यांनी स्वतःचा पीएफ ट्रस्ट बनवलाय मात्र त्यांच्याकडे सरकारची अधिकृत मंजुरी नाही त्यांना नियमित होण्याची ही संधी एकदाच मिळणार आहे। ही योजना 6 महिन्यांसाठी खुली असेल आणि पात्र आस्थापनांना आपला अर्ज ईमेलद्वारे संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवावा लागेल। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक प्रवीर रंजन यांनी आज जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथल्या नुवान बेस कॅम्पला भेट दिली आणि सध्या सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेतल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला। रंजन यांनी तैनात असलेली सुरक्षा प्रणाली, प्रवेश नियंत्रण उपाय, संवाद यंत्रणा, देखरेख व्यवस्था, वैद्यकीय सहाय्य, सर्व सुरक्षा दलांमधली समन्वय यंत्रणा, तैनातीची महत्वाची ठिकाणं, तपासणी नाके, सीआरपीएफचं संपर्क केंद्र, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष आणि साधन सामग्रीच्या

व्यवस्थेचीही पाहणी केली. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणातल्या मृतांची संख्या 9 पोचले. बचाव कार्यादरम्यान काल या ठिकाणी आणखी 7 जणांचे मृतदेह सापडले. पुणे जिल्ह्यात मोशी इथं 8 जुलै रोजी एका इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 23 जण अडकले होते. त्यापैकी 5 जण सुरक्षितपणे बाहेर आले तर 9 जणांची सुटका करण्यात आली. दुर्घटनेच्या ठिकाणी अद्याप बचाव कार्य सुरू असून बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू असल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिनहोन यांनी फू कोक या बेटाजवळ काल झालेल्या स्पीडबोट दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. या अपघाताची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कारणं शोधावीत, भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना कराव्या, तसंच या अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिल्याचं मुंबईतल्या व्हिएतनामच्या वाणिज्य दूतावासानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. व्हिएतनाममध्ये काल पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीड बोट उलटून झालेल्या या दुर्घटनेत 15 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांचं काल कर्नाटकमध्ये म्हैसूर इथं वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 88 वर्षांच्या होत्या. दक्षिणेची कोकिळा अशी ओळख असलेल्या एस जानकी यांनी आपल्या 6 दशकांपेक्षा मोठ्या कारकिर्दीत बंगाली, पंजाबी, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी यासह विविध भारतीय भाषांमध्ये जवळजवळ 48,000 गाणी गायली. इलियाराजा, एम एस विश्वनाथन आणि ए आर रहमान यांच्यासारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं. एस जानकी यांना 4 राष्ट्रीय पुरस्कार, 33 राज्य पुरस्कार आणि भारत सरकारच्या पद्मभूषण या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एस जानकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. त्यांच्या निधनानं संगीत विश्वाची अपरिमित हानी झाली असून त्यांचा स्वर येणाऱ्या अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध करेल असं त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलंय. कर्नाटकमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 2 पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांनी आज चिक्कबल्लापूर इथून अटक केली. या दोघांनी आपलं खरं नागरिकत्व लपवून अवैधरित्या शिधापत्रिका आणि मतदार ओळखपत्र देखील मिळवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली. येमेनमध्ये जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 2017 लागू केलेल्या अटींबाबतची अधिसूचना परराष्ट्र मंत्रालयानं मागे घेतली. येमेनमधलं युद्ध आणि सशस्त्र संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली होती. अमेरिकेनं इराणवर पुन्हा हल्ले केले असून इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्सनं होर्मुज समुद्रधुनीत सायप्रसच्या ध्वजाखालच्या मालवाहू जहाजावर हल्ला केल्यावर अमेरिकेनं प्रत्युत्तरादाखल हे हवाई हल्ले केलेत. हे हल्ले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार केल्याचं अमेरिकेच्या लष्करानं म्हटलंय. इराणनं केलेल्या हल्ल्यात जहाजावरचा कर्मचारी बेपत्ता झाला असून इंजिन रूमला आग लागल्यानं जहाज पुढे जाऊ शकणार नाही. दरम्यान इराणनं पुन्हा एकदा होर्मुझच्या समुद्रधुनीचा मार्ग बंद केलाय. भारतानं ओमानच्या किनाऱ्यावरच्या जीएफएस गॅलेक्सी या व्यावसायिक जहाजावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केलाय. या जहाजावरच्या 11 भारतीय नागरिकांपैकी 10 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून 1 जण बेपत्ता आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलंय. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला एकेरीत 21 वर्षाच्या लिंडा नॉस्कोव्हा हिनं अजिंक्यपदाला गवसणी घातली. काल झालेल्या अंतिम सामन्यात तिनं कॅरोलायना मुकोवा हिच्यावर 6-2, 5-7, 6-3 असा विजय मिळवला आणि कारकिर्दीतलं पहिलं ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीत आज संध्याकाळी अग्रमानांकित आणि विद्यमान विजेता यानिक सिनरचा सामना अलेक्झांडर झेरेवशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 8:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल.
फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व

किससे मैं करती हूँ प्यार।

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी परतले. पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 वर. पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्याहून मार्गस्थ. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोवा अजिंक्य. पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिन्नर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसात पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा हवामान विभागाचा अंदाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला 3 दिवसांचा दौरा आटोपून काल नवी दिल्लीत परतले. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी इंडोनेशियाला भेट दिली आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. तर दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत भाग घेतला. तसंच भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरम दरम्यान दोन्ही देशांच्या प्रमुख उद्योजकांना संबोधित केलं. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातली त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. 4 दशकांहून अधिक काळानंतर भारतीय प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडचा केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण पर्यटन क्रीडा आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले. ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं 6 महिन्यांची विशेष माफी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत प्राप्तीकर कायद्याअंतर्गत मान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधी ट्रस्ट चालवणाऱ्या आस्थापनांना आपलं पीएफ ट्रस्ट ईपीएफओकडे नियमित करण्याची संधी देण्यात आली आहे. ज्या कंपन्यांनी स्वतःचा पीएफ ट्रस्ट बनवला आहे मात्र त्यांच्याकडे सरकारची अधिकृत मंजुरी नाही त्यांना नियमित होण्याची ही संधी एकदाच मिळणार आहे. ही योजना 6 महिन्यांसाठी खुली असेल आणि पात्र आस्थापनांना आपला अर्ज ईमेलद्वारे संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवावा लागेल. पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणातल्या मृतांची संख्या 9 वर पोहोचली आहे. बचाव कार्यादरम्यान काल या ठिकाणी आणखी 7 जणांचे मृतदेह सापडले. पुणे जिल्ह्यात मोशी इथं 8 जुलै रोजी एका इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 23 जण अडकले होते. त्यापैकी 5 जण सुरक्षितपणे बाहेर आले तर 9 जणांची सुटका करण्यात आली. दुर्घटनेच्या ठिकाणी अद्याप बचाव कार्य सुरू असून बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू असल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातला मुक्काम संपवून पुढे मार्गस्थ झाल्या आहेत. तुकोबांची पालखी आज हडपसरहून तर माऊलींची पालखी सासवडहून पुढे रवाना होईल. श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगर इथं दाखल झाली. बेसिक ट्रेनिंग रेजिमेंट या लष्करी संस्थेच्या वतीनं वारकऱ्यांना फराळ तसंच पाण्याचं वाटप करण्यात आलं. संत मुक्ताई यांच्या पालखीचं काल बीड शहरात आगमन झालं. पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखीही आज बीड जिल्ह्यात राक्षस भुवन इथल्या मुक्कामावरून पुढे रवाना होईल. महिला आणि बालविकास विभागाच्या सहकार्यानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीनं आषाढी वारी काळात महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार असून या उपक्रमाचा प्रारंभ आज उरळी कांचन इथल्या पालखी तळावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते होत आहे. महिलांपर्यंत शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. अकोल्यात आज बनावट बियाण्यांची विक्री करणाऱ्या 2

कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या या कंपन्यांपैकी एक जालना जिल्ह्यातली तर दुसरी मध्य प्रदेशातली आहे. संबंधित कंपन्यांच्या बियाण्यांच्या क्षमतेबाबत शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पॅकेटवर केलेला दावा बियाणे नियमांची दिशाभूल करणारा असल्याचं तपासणीत स्पष्ट झालं आहे, अशी माहिती जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला एकेरीत 21 वर्षाच्या लिंडा नॉस्कोवा हिनं अजिंक्यपदाला गवसणी घातली. काल झालेल्या अंतिम सामन्यात तिनं कॅरोलाइना मुकोवा हिच्यावर 6-2, 5-7, 6-3 असा पराभव केला आणि कारकिर्दीतलं पहिलं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीत आज संध्याकाळी अग्रमानांकित आणि विद्यमान विजेता यानिक सिनरचा सामना अलेक्झांडर झ्वेरेव्हशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 8:30 सामन्याला सुरुवात होईल. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लंड आणि अर्जेंटिनानं आपापले सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंडनं अतिरिक्त वेळेत गोल करत नॉर्वेवर 2-1 असा विजय मिळवला तर अर्जेंटिनानं स्वित्झर्लंडवर 3-1 अशी मात केली. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं होतं. आता येत्या बुधवारी उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात फ्रान्स आणि स्पेन यांच्यात लढत होईल. दुसरा उपांत्य सामना गुरुवारी इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यात होणार आहे. दोन्ही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार 12:30 सुरू होतील. स्पर्धेचा अंतिम सामना 20 जुलै रोजी न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर होणार आहे तर तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना 19 जुलैला होणार आहे. इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवस अखेर भारतानं दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. कालचा खेळ संपला तेव्हा भारतानं दुसऱ्या डावात 1 बाद 154 धावा केल्या होत्या. यास्तिका 39 तर स्मृती मंधाना 69 धावा करून खेळपट्टीवर टिकून होत्या. त्याआधी भारतानं पहिल्या डावात इंग्लंडच्या संपूर्ण संघाला 170 धावांमध्ये माघारी धाडत 115 धावांची आघाडी मिळवली. भारताच्या वतीनं क्रांती गौडीनं 35 धावात इंग्लंडच्या 5 खेळाडूंना बाद केलं. इंग्लंडमध्ये साऊथहॅम्प्टन इथं काल झालेल्या टी20 क्रिकेट मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारताचा इंग्लंडनं 56 धावांनी पराभव केला. यासोबतच इंग्लंडनं 5 सामन्यांची ही मालिकाही 4-0 अशी जिंकली. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. इंग्लंडचा सलामीवीर जॉस बटरच्या धडाकेबाज 131 आणि हॅरी ब्रुकच्या फटकेबाज नाबाद 95 धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडनं निर्धारित 20 षटकात 2 बाद 157 धावा केल्या. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा इथल्या समाज कल्याण विभागाच्या शासकीय निवासी शाळा आणि वसतिगृहात काल रात्री विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यापैकी 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. गेल्या 10 दिवसांपासून कामबंद आंदोलनावर असलेल्या तुमसर नगर परिषदेतल्या 60 कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात शुक्रवारपासून अधिक तीव्र आंदोलन पुकारलं आहे. गेल्या 2 महिन्यांपासून रखडलेलं वेतन, किमान वेतनाचा लाभ न मिळणं आणि सुरक्षेसाठी आवश्यक मूलभूत साहित्याचा पुरवठा न होणं या मागण्यांसाठी कामगारांनी मुख्याधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव घातला. यानंतर ठोस आश्वासन न मिळाल्यानं न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. कर्नाटकमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 2 पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांनी आज चिकबल्लापूर इथून अटक केली. या दोघांनी आपलं खरं नागरिकत्व लपवून अवैधरित्या शिधापत्रिका आणि मतदार ओळखपत्र देखील मिळवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी परतले. पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9. पंढरपूर

निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्याहून मार्गस्थ. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोवा अजिंक्य. पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसात पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: युवकांच्या मनाचा ठाव घेणारी वाणी अर्थातच युववाणी या आजच्या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, आठवणी ह्या नेहमीच अविस्मरणीय असतात. काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असतो, तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडतो. हीच आपल्या आयुष्याची गंमत असते. या विचारासह वळूया आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण चर्मवाद्य अर्थातच तालवाद्याचं शास्त्रोक्त शिक्षण घेणाऱ्या युवा मित्राशी संवाद साधणार आहोत. तेव्हा आता आपला फारसा वेळ न घेता आजच्या युववाणी या कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकूया पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमामध्ये पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. फ्रेंड्स, आपण बघतो की युववाणी आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करतो. मग त्यामध्ये कधी आपण कलाक्षेत्राविषयी माहिती जाणून घेतो, कधी आपण ज्ञानात्मक विविध शाखांविषयी माहिती जाणून घेतो, विद्यार्थ्यांनी करिअर क्षेत्रामध्ये स्वतःची प्रगती करत असताना काय करायला हवं याविषयी आपण तज्ज्ञांकडनं माहिती जाणून घेत असतो. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण संगीत क्षेत्राविषयी आणि संगीत क्षेत्रातील पखवाज या वाद्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मित्रमैत्रिणींनो, गायनाच्या माध्यमातून आपण आपलं करिअर घडवतो, अगदी तसंच विविध वाद्यवादनातूनही करिअर घडवणारे अनेक युवा मित्रमैत्रिणी आहेत. त्यातीलच एक तालवाद्य म्हणजेच पखवाज हे तालवाद्य. मग पखवाज वादनामध्ये यश संपादित केलेल्या आणि अगदी बालपणापासून पखवाज वादनाचं शास्त्रोक्त शिक्षण घेऊन पखवाज वादनामध्ये यश संपादित केलेल्या युवा मित्राशी आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण संवाद साधणार आहोत. आणि या युवा मित्राचा आजपर्यंतचा पखवाज वादनातील संपूर्ण प्रवास जाणून घेणार आहोत. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण आमंत्रित केलेला आहे ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राला. हा युवा मित्र सध्या श्री शिवाजी महाविद्यालय परभणी येथे बीए द्वितीय वर्षामध्ये शिक्षण घेत आहे. त्यासोबतच शास्त्रीय पखवाज वादनाच्या मध्यमापूर्णपर्यंतच्या परीक्षा या युवा मित्राने दिलेल्या आहेत आणि सध्या पखवाज वादनाच्या शास्त्रोक्त शिक्षणातील उपांत्य विशारद या परीक्षेचा अभ्यास या युवा मित्राचा सुरू आहे. तो त्या मित्राशी प्रत्यक्ष संवाद साधून आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम ऋषिकेश, तुझं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद.
0: पखवाज या वादनाचं शास्त्रोक्त शिक्षण आपण घेतलेलं आहे. सुरुवातीला पखवाज या वाद्याविषयी आणि पखवाज वादनाविषयी आपण काय सांगाल?
1: नमस्कार. पखवाज हे वाद्य अतिशय प्राचीन काळापासून प्रचलित आहे. त्याला एक शास्त्रीय तालवाद्य असं म्हणतात, त्याला चर्मवाद्य असे देखील म्हणतात, कारण जनावराचं जे कातड असतं त्या कातडीपासून पखवाजाची निर्मिती केली जाते. पखवाजाचे मुख्यतः दोन बाजू असतात, उजव्या बाजूला धूमपान असे म्हणतात आणि डाव्या बाजूला जे असतं त्याला शाईपुडा असं म्हणतात. तर उजव्या बाजूला जे धूमपान असतं त्याला एक असा नाद निर्माण होतो, तर तो नाद निर्माण होण्यासाठी त्याला गव्हाच्या पिठाची कणिक लावली जाते. तर तो कमी जास्त प्रमाणात आपण लावू शकतो, जसा आपल्याला नाद येईल तसा तो लावलं जातं. आणि पखवाजा जर अतिशय मुख्य अशा बाजूचा विचार करायला गेला तर तो म्हणजे शाईपूड. तर शाईपूड ही अत्यंत एक पखवाजाचं मुख्य अंगच म्हणा की असं आहे. तर त्यामध्ये पखवाजाच्या मुख्य अंगामध्ये त्याला वेगवेगळ्या स्वरामध्ये लावलं जातं. त्यामध्ये काळी दोन आहे, पांढरी दोन आहे, पांढरी चार आहे, काळी एक आहे. आता हे जे स्वर मी तुम्हाला सांगत आहे ते स्वर एक वेगवेगळ्या मंचावर असे उपयोगात आणले जाते. त्यामध्ये आपण मग पखवाजाचा जर उपयोग पाहायला गेलं तर त्यामध्ये तालवाद्य म्हणजेच आपण पाहिलं सोलो वादनामध्ये आहे, स्वतंत्र सोलो वादन. त्यानंतर कीर्तन भजनाच्या सातसंगतीसाठी, त्यानंतर शास्त्रीय जे गायन आहे ध्रुपद धमार, यामध्ये या पखवाजाचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. त्यामध्ये स्वतंत्र सोलो वादन जे आहे ते काळी एक किंवा काळी दोन या स्वरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर केलं जातं. त्यानंतर कीर्तन आणि भजनासाठी काळी दोन, काळी एक, पांढरी दोन, पांढरी चार, हे जे वेगवेगळे स्वर आहेत म्हणजेच

0: गायक ज्या स्वराच्या पट्टीमध्ये गायन करत आहे त्यामध्येच आपला पखवाज वाजवणारे सर्व स्वरात लावतात. त्यानंतर मग ध्रुपद धमार आहे, यामध्ये खास करून पखवाजाचा जो मुख्य ताल आहे म्हणजे चौताल, तो बारा मात्रेचा ताल आहे. तर या चौतालामध्ये देखील स्वतंत्र सोलो वादन करतात, परंतु याचा वापर ध्रुपद धमार तुम्ही गायन प्रकार ऐकले असतील कधी.
1: होय होय.
0: तर या दोन गायन प्रकारासाठी याचा चौतालाचा उपयोग केला जातो. तर पखवाजाचा एक विशेष ताल किंवा मुख्य तालच म्हणा की मुख्य ताल म्हणून चौतालाची ओळख आहे. त्यामध्ये स्वतंत्र सोलो वादन तर करतातच, पण ध्रुपद धमार देखील त्याच्यामध्ये गायन करतात. पखवाज हे वाद्य आहे, माझी खूप याच्यावर श्रद्धा आहे आणि अगदी मी याला माझा प्राणच समजतो.
1: खरोखर संगीत क्षेत्रामध्ये वाद्यांचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी कोणतंही वाद्य असो ते आपलं दैवत असतं. आता साधारणतः तुम्ही म्हणालात की तुम्ही अगदी बालपणापासून पखवाज वादनाला सुरुवात केलेली आहे, तर साधारणतः वयाच्या कितव्या वर्षापासून तुम्ही पखवाज वादन करता? आणि आपल्या झालेल्या चर्चेप्रमाणे आपण जसं शास्त्रीय गायनाच्या अलंकारपर्यंतच्या परीक्षा दिल्या जातात अगदी तसंच वादनामध्ये पखवाज वादनाच्याही प्रारंभिकपासून अलंकारपर्यंत शास्त्रीय परीक्षा दिल्या जातात आणि तुम्हीही शास्त्रोक्त शिक्षण पखवाज वादनाचं घेतलेलं आहे, तर आजपर्यंत शास्त्रीय पखवाज वादनाच्या तुमच्या किती परीक्षा झालेल्या आहेत?
0: अगोदर तुम्ही विचारलं तसं मी अगदी लहान वयापासून पखवाजच म्हणजे मला आवड निर्माण झालेली आहे. त्यामध्ये मी 7व्या वर्षापासून मी पखवाज वाजवत आहे.
1: बरं.
0: त्यामध्ये 7व्या वर्षापासून म्हणायला गेलं तर आपण तेव्हा दुसरी या वर्गात असतो, तर तेव्हापासून मला पखवाजाची आवड निर्माण झाली. आमच्या घरी जे असं एक सांप्रदायिक वातावरण आहे त्यामध्ये आमच्या घरी नित्यनेमाचं रोज भजन होतं. त्यामध्ये असंच शाळेतून घरी आल्यानंतर मी भजनात बसायचो, छंदच लागला म्हणजे मी भजनाला बसायचो. मग ते कानाला ऐकायला छान वाटायचं. माझे आजोबाजी आहेत आसारामजी पांचाळ, ते पूर्वीच्या काळातील एक जुने पखवाज वादक होते. म्हणजे ते असे काय शास्त्रीय रीती असे काय वगैरे शिकलेले नव्हते, पण ते अतिशय तालात पक्के होते. तर त्यांचं मी पखवाज वादन ऐकायचो. तर मी म्हणायचो हे कसं वाजवत असतील, आपल्याला येईल का भजन झाल्यानंतर? मी उगच ते पखवाज वाजवून बघायचा. मग असंच मी वाजवत राहिलो. तर आजोबाला वाटलं की ह्याला शिकायचंय वाटतंय पखवाज. तर आजोबांच्या मनात विचार आला की आपण याला शिकूया शाळेसोबतच. आणि माझे जे काका आहेत भगवानजी महाराज पांचाळ, तर ते आळंदीला स्थायिक आहेत. तर आजोबांनी म्हणजे माझ्या काकाला विचारलं की हा चांगला वाजवत आहे, ह्याला तू आळंदीला घेऊन जाय. मी तेव्हा 7वी या वर्गात होतो. तेव्हा मला माझ्या काकांनी आळंदीला पंडित युवराज महाराज देशमुख गुरुजी काकांनी मला त्यांच्याकडे घेऊन गेले. मग युवराज महाराज देशमुख गुरुजी यांनी माझा हात पाहिला कसा वाजवतो, मग त्यांना पण माझं वाजवणं आवडलं. त्यानंतर त्यांनी मला आणखीन त्याच्या पुढचे बोल जे असतात म्हणजे जे सोलो वादनामध्ये किंवा सांप्रदायिक कीर्तन भजनामध्ये जे बोल उपयोगास येतात ते त्यांनी मला शिकवले. आणि मी जेव्हा आळंदीत होतो तेव्हा मला आणखी एका गुरुकडे शिकण्याची संधी मिळाली, ती म्हणजे प्रसाद महाराज जाधव गुरुजी पुण्याचे. प्रसाद महाराज जाधव यांनी माझ्या हाताची ठेवण जी आहे तर याचं त्यांनी मला शास्त्रीयरित्या मार्गदर्शन केलं. पुन्हा मग मी असे खुल्या जे स्पर्धा असतात पखवाज वादनाच्या खुल्या स्पर्धांमध्ये मी भाग घेत राहिला. खूप व्यक्तींचं श्रवण करण्यासाठी आळंदीमध्ये मला मिळालं. त्यामध्ये पंडित कृष्णादादा साळुंखे गुरुजी आहेत, सुरेशदादा तळवळकर गुरुजी आहेत, असे जे नामांकित पखवाज वादक आहेत शास्त्रीय, तर त्यांचं मी खूप ऐकत राहिलो. तर कृष्णादादा साळुंखे गुरुजी यांचं मी श्रवण करीत राहिलो आणि माझ्या आयुष्यामध्ये आणि माझ्या पखवाज वादनाच्या कलेमध्ये मी त्यांनाच एक माझं प्रेरणास्थान मानलेलं आहे. तर माझ्या काकाजींनी त्यांच्याकडे मला घेऊन गेले, याची खूप इच्छा आहे की तुमच्याकडे सोलो वादन शिकण्याची. गुरुजी म्हणले काय हरकत नाही. गुरुजी म्हणले काय येतं तुला वाजून दाखव. मग मी आदिताल जो आहे तो माझा आवडता ताल आहे 16 मात्रेचा. तर आदिताल हा ताल मी त्या गुरुजींना त्यांना वाजून दाखवला आणि तेव्हापासून क्लास मी त्यांच्याकडे सुरू केले. त्यांनी रियाजाचं देखील महत्व सांगितलं. आम्ही पण आता मी तुम्हाला सांगतो कॉलेज करत करत जेव्हा वेळ भेटतो तेव्हा मी घरी रोज कमीत कमी 4 तास रियाज करतो.
1: आता एवढा रियाज करता आणि एवढं बालपणापासून तुम्ही आजपर्यंत पखवाज वादनाचं अगदी शास्त्रोक्त शिक्षण घेतलेलं आहे. आता आपला हा संवाद असाच चालू राहील पण सोलो वादन आहे पखवाजचं, तर ते आता आम्हाला ऐकण्याची खूप इच्छा आहे. सोलो वादनामधील कुठला जम घ्याल?
0: सोलो वादनामध्ये आता बंदिश वगैरे तर आहेतच, पण सर्वात सोपा आणि असा एक भाग म्हणजे परण आहे. तर त्यामध्ये भगवान शंकरजीचं परण आहे, हनुमान परण आहे, सरस्वती मातेचं परण आहे, दुर्गादेवीचं परण आहे, गणेशजी तर यांचं देखील परण आहे. तर मी तुम्हाला शंकरजीचं परण पखवाजावर

0: करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर सर्वप्रथम मी तुम्हाला पहिल्यांदा पडंत करून दाखवतो. म्हणजेच पडंत म्हणजेच तोंडानी जे काय तुम्ही खाली पक्वाजावर वाजवणार आहेत तर ते अगोदर म्हणून दाखवणे. तर मी तुम्हाला शिवजीचं परण शंकर परण आहे ते म्हणून दाखवतो. धा धिकिटता धिकिटता का धिकिटता गे तेट धिकिटता धाकिट धाकिट धाकिट धाकिट टकड धाकिट दिन दिन दिन धिटत तगेन गंगाधर नीलकंठ विश्वना तकिट धिकिट डिमि डिमि डिमि डमरू बजत धिकट तक धिकिट हर हर महादेव शिव शंकर त्रिकट तक त्रिकट गद गिरधा शिव शंकर त्रिकट तक त्रिकट गद गिरधा शिव शंकर त्रिकट तक त्रिकट गद गिरधा. तर आता हे मी तुम्हाला पक्वाजावर वाजून दाखवतो. धाकिट धाकिट धाकिट टकडधाकिट टकडधाकिट दिन दिन दिन धटत तगेन गंगाधर नीलकंठ विश्वनाथ तकिट धिकिट डिमि डिमि डमरु बजत त्रिकट धिकिट हर हर महादेव शिव शंकर त्रिकट धिकट गद शिव शंकर त्रिकट धिकट गद शिव शंकर त्रिकट धिकट गद.
1: क्या बात है, संगीतामध्ये गायनासोबतच वादनाचं जे महत्व आहे
0: अगदी अगदी
1: ते अनन्य साधारण असं महत्व आहे. आणि खरंच वादन ऐकल्यानंतर आपण त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेतो. तुमचा आजपर्यंतचा जो सांगीतिक प्रवास आहे, तुमचे जे गुरु आहेत, सांगीतिक गुरु आहेत पखवाज वादनातील, त्याविषयी अतिशय सविस्तर तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे. निश्चितच एवढा सराव तुम्ही दररोज करता, वेगवेगळ्या गुरूंकडनं तुम्ही पखवाज वादनाचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलेलं आहे, तर निश्चितच आजपर्यंत वेगवेगळे सोलो वादनाचे पखवाज वादनाचे कार्यक्रम तुम्ही केले असतील, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? सांघिक कार्यक्रमांमध्येही सहभागी झाला असाल, त्याविषयी काय सांगाल बरं?
0: तर सर्वप्रथम मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, तर ह्या विद्यापीठाने आयोजित एक दरवर्षी युवक महोत्सव आयोजित करतात.
1: बर.
0: तर त्या युवक महोत्सवामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा त्यामध्ये आयोजित असतात. तर तालवाद्याच्या स्पर्धा आयोजित करतात, तर त्यामध्ये मी सर्वप्रथम सहभाग घेतला होता. माझा आवडता जो पखवाजाचा ताल आहे आदिताल 16 मात्रेचा, तर तो मी बसवला होता.
1: बर.
0: तर त्या आदितालामध्ये मी वेगवेगळ्या बंदिश वाजवल्या, रचना वाजवल्या, रेल्ले आणि सुरुवातीला गणेश पुरण वाजवलं आणि शेवट त्याचा मी शंकरजीच्या परणाने केला. आता मला ह्याच्या अगोदर काही स्पर्धेचा अनुभव नव्हता, हा एकदम सुरुवातीचा माझा अनुभव होता स्पर्धेचा. 9:45 माझं वादन झालं होतं. मग त्यानंतर मला जसं अपेक्षित होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने अतिशय चांगल्या प्रकारे माझं सादरीकरण झालं. युवक महोत्सवाचा समारोपाकडे आलं शास्त्रीय तालवाद्याच्या. या स्पर्धेचे जे पारितोषिक मिळणार होते तर त्याची त्यांनी अनाउन्स सुरू केली. मग त्यांनी प्रथम क्रमांक ते पारितोषिक त्यांनी पुकारलं. मग त्यानंतर आमच्या शिवाजी महाविद्यालयाचा त्यांनी क्रमांक पुकारला. मग ते ऐकून माझा आनंद गगनात मावेना असं झालं ना.
1: खरंच खरं,
0: कारण मला वाटलं नव्हतं की माझा प्रथम क्रमांकच येईल. इथे काय झालं, मग माझा पहिला नंबर आल्यानंतर माझी इंद्रधनुष्य युवक महोत्सवासाठी निवड झाली. त्यामध्ये माझी दोन कला प्रकारासाठी निवड झाली, एक म्हणजे हे शास्त्रीय तालवाद्य पखवाज सोलोवादन आणि त्यानंतर लोकवाद्य. तर लोकवाद्य हे एक असा कला प्रकार आहे जे महाराष्ट्रातील ज्या प्राचीन अशा काळापासून चालत आलेल्या परंपरा आहेत त्यामध्ये जे जे वाद्य वापरले जातात त्यामध्ये पखवाज आहे, ढोलकी आहे, संबळ आहे, दिमडी आहे, ढोल, झांज, ताशा, या सर्वांचा लोकवाद्य या कला प्रकारात उपयोग केला जातो. मग आमचं इंद्रधनुष्यामध्ये दोन्ही कला प्रकारामध्ये अतिशय उत्तमरित्या सादरीकरण पार पडलं. मग इंद्रधनुष्याचा निकालाचा दिवस आला, तर त्यामध्ये शास्त्रीय सोलो वादनामध्ये माझा द्वितीय क्रमांक आला. मग तिथून मग जे असाच स्पर्धेचा जो प्रवास आहे माझा चालत राहिला. दुसरी जी पुढची स्पर्धा होती ती म्हणजे सेंट्रल झोन युवक महोत्सव, तर ती संभाजीनगर इथे होती. सेंट्रल झोनच्या युवक महोत्सवामध्ये लोकवाद्य आणि सोलोवादन या दोन्ही स्पर्धेमध्ये माझा सहभाग होता. लोकवाद्य हे सांघिक कला प्रकारात आणि हे वैयक्तिक म्हणजे माझं शास्त्रीय तालवाद्य. सेंट्रल झोनचं एक विशेषता काय आहे, त्या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला पारितोषिक मिळालं तर तुम्ही नॅशनल स्पर्धेला जाऊ शकता, म्हणजेच राष्ट्रीय युवक महोत्सवात तुम्ही भाग घेऊ शकता. तर त्यामध्ये एक खंत वाटते मला की तालवाद्याचं जे पारितोषिक होतं ते काही कारण असतं मिळालं नाही, कारण माझी जी सोलोवादनामध्ये तालवाद्याची. दुसऱ्या एका गोष्टीचा आनंद वाटतो की जो सांघिक कला प्रकारात माझा सहभाग होता पखवाजाची साथ करण्यासाठी लोकवाद्याच्या, तर त्या सांघिक कला प्रकारामध्ये आमचा दुसरा क्रमांक आला, म्हणजे आम्हाला द्वितीय पारितोषिक मिळालं. त्यानंतर मग नॅशनल जे आमचं हे युवक महोत्सव होतं तर हे सत्यभामा विद्यापीठ चेन्नई तमिळनाडू येथे होतं. तर मग तिथे आम्ही गेलो, तिथे आमचं पहिल्याच क्रमांकाला सादरीकरण होतं. आम्ही आमचं सादरीकरण अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडलं. समारोपाचा दिवस

0: निकालाचा दिवस उजळल्यानंतर जेव्हा दुसऱ्या क्रमांकाचं आम्हाला पारितोषिक मिळालं तर तो एक आनंद खूप वेगळा होता की आतापर्यंत ज्या स्पर्धेमध्ये आम्हाला पारितोषिक मिळाले त्यापेक्षा हा आनंद खूप खूप वेगळा होता.
1: खरंच म्हणजे विद्यापीठ स्तरावर तुम्ही पहिल्याच वर्षात पदार्पण केलेलं होतं युवक महोत्सवामध्ये, त्यातही राष्ट्रीय स्तरापर्यंत तुम्ही पोहोचलात आणि तिथेही तुम्हाला बक्षीस प्राप्त झालं, तिथेही तुमचा क्रमांक आला. अतिशय आनंदाचीच ही बाब आहे आणि एका वर्षात एवढ्या स्पर्धांना सामोरं जाणं आणि त्यात यश संपादन करणं खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि अशा प्रकारे मग तुम्ही पहिल्याच वर्षामध्ये विद्यापीठीय विविध स्पर्धांचा अनुभव घेतला, त्या अनुभवातून तुम्ही खूप काही शिकलात. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे अनेक स्पर्धा अशा झाल्या की ज्याविषयी तुम्हाला माहितीही नव्हती आणि हेच आपण अनुभवातून शिकत जात असतो. निश्चितच तुमचा हा संपूर्ण प्रवास खूप छान, आनंददायी आणि कौतुकास्पद असाच आहे. तुम्ही शास्त्रोक्त पखवाज वादनाचं शिक्षण घेतात तर त्यात प्रात्यक्षिक आणि लेखी अशा दोन्ही स्वरूपाच्या परीक्षा घेतल्या जातात. तर तुम्ही ज्या शास्त्रोक्त परीक्षा पखवाज वादनाच्या देतात त्या परीक्षेचा, प्रात्यक्षिकचा आणि थेरी परीक्षेचा, असं दोन्हीचाही अभ्यासक्रम साधारणतः कशा स्वरूपाचा आहे? बरं,
0: साधारणतः लेखी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये अभ्यासक्रमिक जवळपास त्यांचा सारखाच असतो, परंतु जे लेखी परीक्षा असतात, आता जशा गायनाच्या जशा परीक्षा असतात त्यामध्ये तुम्हाला रागाची माहिती विचारतात, अलंकार विचारतात, त्यामध्ये वेगवेगळ्या गीत प्रकारची माहिती विचारतात. तसंच पखवाजाच्या ज्या विशारदच्या परीक्षा असतात त्यामध्ये लेखी परीक्षेमध्ये पखवाजाविषयीच विचारलं जातं. त्यामध्ये कसं असतं, तबला आणि पखवाज दोन्हीची जी प्रश्नपत्रिका असते तर ती एक कंबाईन असते. तर या लेखी परीक्षेमध्ये पखवाजाचा इतिहास विचारला जातो, पखवाजाची निर्मिती कशा प्रकारे झाली आणि पखवाजाचा प्राचीन काळापासून ते आताच्या ह्या आधुनिक काळापर्यंत कशा कशा प्रकारे त्याचा विकास होत गेला, तर याविषयी माहिती विचारतात. किंवा पखवाज हे वाद्य कोणकोणत्या गायन प्रकारासाठी वापरलं जातं किंवा त्याचा काय उपयोग होतो, तर ह्या अशा प्रकारची संपूर्ण माहिती ही लेखी परीक्षेमध्ये विचारली जाते. प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये जे तुम्ही सोलो वादन करता किंवा जे वेगवेगळ्या गायन प्रकाराच्या साथीसाठी जे तुम्ही पखवाज वाजवता तर ते पखवाज वादन कशा प्रकारे वाजवावं किंवा एक पुरेपूर माहिती जी असते ती प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये आपल्याला विचारली जाते.
1: हा आपला असा संवाद सुरू असतानाच पुन्हा एकदा आपण तुमच्या पखवाज वादनाकडे येऊया. आता काय ऐकवाल तुम्ही आम्हाला?
0: आता मी तुम्हाला एक रचना वाजवून दाखवतो. तर ती 81 मात्रेची रचना आहे.
1: बर,
0: तर त्या रचनेमध्ये एक भारदस्त काही अक्षरांचा उपयोग केलेला आहे.
1: बरं.

0: छान.
1: यासोबतच मी एक गणेशपुराण वाजवून दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी ते तुम्हाला सर्वप्रथम अगोदर म्हणून दाखवतो. धागे तिट तागे तिट जय जय गणपती, धुमकिट तागे तिट मंगल मूर्ती, दिन दिन तागे तिट महागणपती, सिद्धि विनायक धिट धिटता, एक दंत गण नायक गणपती प्रणाम धा प्रणाम धा प्रणाम धा तिट धा त्रिकटता, एक दंत गण नायक गणपती प्रणाम धा प्रणाम धा प्रणाम धा तिट धा त्रिकटता, एक दंत गण नायक गणपती प्रणाम धा प्रणाम धा प्रणाम धा. तर हे मी तुम्हाला पखवाजावर वाजून दाखवतो. धागे तिट तागे तिट जय जय गणपती, धुमकिट तागे तिट मंगल मूर्ती, दिन दिन तागे तिट महागणपती, सिद्धि विनायक धिट धिटता,

0: मधा प्रणाम मधा।
1: क्या बात है, मस्त। बालपणापासून सुरू झालेला तुमचा हा पखवाज वादनाचा प्रवास अव्याहतपणे सुरू आहे आणि बीए द्वितीय वर्षात तुम्ही सध्या श्री शिवाजी महाविद्यालय

परभणी येथे शिक्षण घेत आहात, तिथेही बीए म्युझिक हा तुमचा सब्जेक्ट आहे. निश्चितच वेगवेगळ्या गुरूंकडनं तुम्ही पखवाज वादनाचं आजपर्यंत भरघोस असं शिक्षण घेतलेलं आहे आणि ते आणखीही पुढे सुरूच आहे. आता हे सगळं होत असताना ना आपण जेव्हा महाविद्यालयीन शिक्षणाकडे वळतो त्यावेळी निश्चितच करिअर क्षेत्राकडे आपली धाव असते. आपण आपलं करिअर निश्चित करतो की आपल्याला नेमकं कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करायचंय, आपले काही ध्येय असतात, आपल्या काही महत्वाकांक्षा असतात, त्याविषयी तुम्ही काय सांगाल बरं? तुमच्या महत्वाकांक्षेविषयी तुम्ही काय

0: याच्या द्वितीय वर्षाला आहे, तर त्यामध्ये देखील माझं संगीत या विषयामध्ये शिक्षण चालू आहे माझं. मग त्यानंतर मी बीए माझी पदवी प्राप्त झाल्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन मी संगीत या विषयातच करणार आहे. मग त्यानंतर मला माझं एक करिअर पखवासतच घडवायचं आहे, म्हणजे संगीत क्षेत्राशी मला जोडलेलंच राहायचं असं म्हणायचं मला.
1: म्हणजे
0: अव्याहतपणे अगदी
1: पखवाज वादक म्हणून तुम्हाला.
0: हा, एक पखवाज वादक म्हणूनच मला एक ओळख निर्माण करायची आहे.
1: छान, तुम्ही सोलो वादन केलंय, सांघिक लोकवाद्य वादनामध्येही तुम्ही तुमचा सहभाग नोंदवलेला आहे. छान, जाता जाता आजच्या युवकांना तुम्ही काय हितगुज त्यांच्याशी साधाल की अभ्यासासोबतच आणि इतर करिअर क्षेत्राप्रमाणेच कला क्षेत्रातही उत्तम करिअर आपण आपलं घडवू शकतो, याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: अगदी फार छान असं तुम्ही प्रश्न विचारला. ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड आहे त्यामध्ये जर तुम्ही सातत्य ठेवून जर कार्य करत राहिलात अविरतपणे, तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. युवक हे आता तुम्ही म्हणलात तसं डॉक्टर, वकील, सीए वगैरे यांकडे लक्ष देत आहेत, पण प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याच प्रमाणात स्पर्धा झालेली आहे.
1: नक्कीच,
0: परंतु कला क्षेत्र जे असं क्षेत्र आहे, नोकरी तुमची पोट भरू शकते पण कला जी ही आहे ती तुमची एक ओळख निर्माण करते.
1: खरोखर,
0: तर तुम्हाला जर एक तुमची स्वतःची नवीन ओळख निर्माण करायची असेल तर तुम्हाला कला क्षेत्र निवडावं लागेल. पण कला क्षेत्र हे असे क्षेत्र आहे की ज्यामध्ये तुम्हाला कलेला वेळच द्यावा लागतो.
1: खरोखर प्रचंड मेहनत आहे,
0: प्रचंड मेहनत आहे, रियाज आहे, श्रवण आहे, मनन चिंतन आहे, ह्या सर्व गोष्टी आहेत. कला क्षेत्राकडे तुम्ही वळलं पाहिजे, कारण बऱ्याच युवकांना असं वाटतं की कलेमध्ये काय आहे, तर असं नाही, त्यामध्ये देखील करिअर आहे, भवितव्य आहे. तर मी जाता जाता एक तरुणांना विनंती करतो की तुम्ही कला क्षेत्र निवडा आणि त्यामध्ये सातत्य टिकून ठेवा, प्रयत्न करा, प्रामाणिकपणाने प्रयत्न करा, यश हे तुम्हाला हमखास मिळतो.
1: खूप छान, आज कला क्षेत्राकडे खरंच युवकांनी वळणं आणि त्यात आपलं करिअर शोधणं खूप गरजेचं आहे. स्थिरता, संयम आणि अथक परिश्रमातून तुम्ही याही क्षेत्रामध्ये उच्चतम असं यश प्राप्त करू शकता आणि तुमच्या जीवनातील सारी स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून आजपर्यंतचा तुमचा पखवाज वादनातील संपूर्ण जो प्रवास आहे तो अत्यंत उत्तम असा तुम्ही कथन केलात, अतिशय छान असा संवाद आम्हा सर्वांशी साधलात. आता जाता जाता तुमच्या पखवाज वादनाची आणखी एक झलक आम्हाला ऐकायची आहे. आता काय बरं तुम्ही जाता जाता आजच्या या कार्यक्रमामध्ये सादर कराल?
0: तर जाता जाता तुम्हाला मी एक रेला वाजून दाखवतो. नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नाग गदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नारे गदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते ಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾ

0: तर शेवटी तुम्हाला एक मी यामध्ये तिहाई वाजून दाखवतो. तिहाई म्हणजेच असा बोल समूह आहे की जो तीन वेळेस वाजवला जातो आणि तिसरं जे शेवटचं आवर्तन आहे ते समेवर येतं.
1: क्या बात है, खूप छान.
0: तर रेल्ला हा वादन प्रकार आपण ऐकला. यासोबतच एक मी तुम्हाला एक बंदिश वाजवून दाखवतो. ती बंदिशीची जी सुरुवात आहे ती पाचव्या मात्रेपासून होते. तर ही जी बंदिश मी वाजवतो ती सोळा मात्रेमध्ये वाजवून दाखवतो. तर त्याची सुरुवात पाचव्या मात्रेपासून आहे. तर मी तुम्हाला अगोदर म्हणून दाखवतो. कत्ता धत्ता तक धत्ता धत्ता कद्धा धत्ता त्रक धत्ता धद्धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा. एक दोन. कत्ता धत्ता तक धत्ता धत्ता कद्धा धत्ता त्रक धत्ता धद्धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा. एक दोन. कत्ता धत्ता तक धत्ता धत्ता कद्धा धत्ता त्रक धत्ता धद्धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा. मी तुम्हाला वाजवून दाखवतो.

0: खूप छान ऋषिकेश, तुमच्याकडनं पखवाज वादनाचा जेवढा आम्ही आनंद घेऊ तेवढा आम्हाला कमी वाटतंय. आजच्या युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि पखवाज वादनाविषयी आणि आजपर्यंतच्या तुमच्या या क्षेत्रातील प्रवासाविषयी खूप छान असा संवाद आम्हा सर्वांशी साधलात. त्यासोबतच उत्तम असं तुमचं पखवाज वादन सादरीकरण आपण आज इथे केलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि आयुष्यातील यापुढील वाटचालीसाठी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
1: धन्यवाद.
0: फ्रेंड्स, आताच आपण युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ऐकलीत. आजचा हा कार्यक्रम आपणास कसा वाटला हे आमच्यापर्यंत जरूर कळवा. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे मित्रांनो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मितवाहिनीवर. यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावर

आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षांमध्ये 145 रेल्वे उड्डाणपूल बांधायची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 बचाव कार्य थांबलं. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षांमध्ये 145 रेल्वे उड्डाण पुलांचं बांधकाम केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं केली. वर्धमान नगर इथं रेल्वे क्रॉसिंगवर 4 पदरी रोड ओव्हरब्रिज तसंच 484 कोटी रुपयांच्या 9 महत्वपूर्ण पायाभूत सुविधांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे फाटकाअभावी दरवर्षी 21,000 लोकांचा मृत्यू होतो त्यामुळे या कामाला प्राधान्य दिलं आहे असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. महारेलच्या स्थापनेमुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाली आहे आणि मेट्रो प्रकल्पामुळे नागपूरचा गौरव वाढला आहे असं नितीन गडकरी यांनी सांगितलं. नागपूर महापालिकेच्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास शहरी योजना 2 अंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांचं भूमिपूजनही आज गडकरी आणि फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. सफाई कर्मचाऱ्यांसह समाजातल्या प्रत्येक घटकाच्या आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी राज्य सरकार महापालिका कटिबद्ध आहे. महानगराच्या वाढत्या गरजा आणि आव्हानं लक्षात घेता लवकरच लाडपागे समितीच्या शिफारसींनुसार सुमारे 500 जणांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केले जात असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यावेळी उपस्थित होते. या समाजानं आता आधुनिक काळाच्या गरजा लक्षात घेऊन आदरातिथ्याच्या क्षेत्रात पदार्पण करावं, छोट्या छोट्या कंपन्या सुरू करून सेवा पुरवाव्यात आणि रोजगारांची निर्मिती करावी असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी कचरा डेपो

इथं झालेल्या दुर्घटनेत चौथ्या दिवशीच्या शोधमोहिमेत रात्री आढळून आलेल्या एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 झाली आहे. या दुर्घटनेतल्या सर्व नागरिकांचा शोध पूर्ण झाल्यानं बचाव कार्य थांबवलं आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना 40 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 10 लाख, राज्य शासनाकडून 5 लाख आणि ठेकेदार कंपनीकडून 25 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं महापौर रवी लांडगे यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य शासनाच्या नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनासाठी विविध योजनांच्या माध्यमातून काम करत आहेत. त्याचा लाभ नागरिकांना होत आहे, मात्र निरोगी जीवनासाठी योग पर्यावरणपूरक जीवनशैलीही आवश्यक आहे, असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले. नाशिकच्या अशोका हेल्थ सिटी आणि अशोका महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण आज सायंकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. कोरोना काळात महाराष्ट्रात विकसित केलेली लस उपयोगात आली, नवसंशोधन नवतंत्रज्ञान याच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण केंद्र उभारली गेली पाहिजेत, असंही बिर्ला म्हणाले. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राजस्थानचे ऊर्जा राज्यमंत्री हिरालाल नागर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार शोभा बच्चाव यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठीच्या शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं महिला उन्नती वारी उपक्रमाचं आयोजन केलं आहे. अधिकाधिक महिलांनी त्याचा लाभ घ्यावा तसंच महिला वारकऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे. महिला उन्नती वारी 2026 या विशेष उपक्रमाचा प्रारंभ उरळी कांचन इथं झाला, त्यावेळी तटकरे बोलत होत्या. महिला आणि बालविकास विभाग तसंच महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांनी संयुक्तपणे या उपक्रमाला सुरुवात केली आहे. दरम्यान पुण्याहून आज वारी पंढरपूरकडे रवाना झाली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोलंबियामध्ये बुकारामांगा इथं 5 ते 12 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 भारताच्या 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष जैन, मध्य प्रदेशमध्ये इंदूर इथला रिद्धेश भेंडाळे, नवी दिल्लीतल्या द्वारका इथला ऋषित गर्ग आणि गुजरातमधल्या अहमदाबादचा स्वरित जोशी या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. स्पर्धेच्या देशनिहाय पदतालिकेत भारत, चीन, कझाकिस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान हे देश संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होते. मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे प्राध्यापक अन्वेष मुजुमदार आणि मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या डॉ लीना जोशी यांनी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. या स्पर्धेत 85 देशांचे एकूण 381 विद्यार्थी सहभागी झाले होते.

इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताची एकूण आघाडी 400 धावांच्या पलीकडे गेली आहे. आज तिसऱ्या दिवशी भारतानं आपला दुसरा डाव कालच्या 154 धावांवरून पुढे सुरू केला. मात्र स्मृती मंधना आणि तिच्यानंतर आलेल्या जेमिमा तसंच हरमनप्रीत लवकर बाद झाल्या. यानंतर यास्तिका हिनं वैयक्तिक शतकासह दीप्ती शर्मासोबत अर्धशतकी भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. यास्तिका 113 धावा करून बाद झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात 7 बाद 303 धावा झाल्या होत्या. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना आज यानिक सिनर आणि अलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8:30 सामन्याला सुरुवात होईल. महिला एकेरीत काल झालेल्या अंतिम सामन्यात 21 वर्षाच्या लिंडा नोस्कोवा हिनं कॅरोलायना मुकोवावर 6-2, 5-7, 6-3 अशी मात करत अजिंक्यपद पटकावलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं आज तिसरी कुडाळ मान्सून मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत 21 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत पुरुष गटात बेळगाव इथल्या

0: प्रथमेश करमरकर यानं तर महिला गटात बेळगावच्याच आरती शहा यांनी विजेतेपद पटकावलं. 16 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत पुरुषांच्या गटात मुंबईच्या निलेश आर्डेकर यानं तर महिला गटात गडहिंग्लजच्या ममता पाटील यांनी पहिला क्रमांक पटकावला. 10 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत पुरुषांच्या गटात कोल्हापूरचा तेजस सोनवणे तर महिला गटात धारवाडच्या विजयलक्ष्मी हे पहिले आलेत. या स्पर्धेतल्या सहभागींना प्रोत्साहन देण्यासाठी केनियाचा आंतरराष्ट्रीय धावपटू विल्सन केप्रॉप आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे उपस्थित होते. येमेनमध्ये जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 2017 लागू केलेल्या अटींबाबतची अधिसूचना परराष्ट्र मंत्रालयानं मागे घेतली आहे. येमेनमधलं युद्ध आणि सशस्त्र संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली होती. कर्नाटकमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 2 पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांनी आज चिक्कबलापूर इथून अटक केली. या दोघांनी आपलं खरं नागरिकत्व लपवून अवैधरित्या शिधापत्रिका आणि मतदार ओळखपत्र मिळवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली. हवामान. राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण गोवा आणि घाटमाथ्यावरही काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडतील. मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल आणि जोरदार वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षांमध्ये 145 रेल्वे उड्डाण पूल बांधायची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मोची कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 बचाव कार्य थांबलं. 56व्या भौतिक शास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया पुण्याचा कनिक जैन यांचा समावेश. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: अरे वा, खूप दिवसांनी.
2: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
1: अहो तेच, 60 रुपये.
2: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
1: हे बघा, 2 पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
2: आणि दुसरी?
1: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
2: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
1: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
5: ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
6: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
7: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
6: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकीया घरात ही कौटुंबिक श्रुतिका आवश्यकता मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनी सह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर. वनिता मंडळ.

0: श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
1: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला ह्यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारले.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी 12:00 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि

0: न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूब वर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूब वर आले.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्राह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणा, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

0: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: 7:15 वाजतायत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्त विशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 देशांचा दौरा आटोपून मायदेशी परतले आहेत. या दौऱ्यात इंडोनेशिया, ऑस्ट्रेलियाला भेट देऊन ते न्यूझीलंडला गेले होते. कोणत्याही भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 40 वर्षातला हा पहिलाच न्यूझीलंड दौरा होता. पंतप्रधानांचा हा दौरा इंडो पॅसिफिक अर्थात हिंद प्रशांत क्षेत्रातली राजनीती, सागरी सुरक्षा, क्षेत्रीय स्थैर्य आणि आर्थिक सहकार्य या दृष्टीनं महत्वाचा मानला जात आहे. सध्याच्या जागतिक राजकारणामध्ये भूराजकीय परिस्थितीला फार महत्व आहे. या पार्श्वभूमीवर भारतासाठी इंडोनेशियाचं महत्व काय आहे हे सांगत आहेत आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे अभ्यासक प्राध्यापक अविनाश कोल्हे.
1: आंतरराष्ट्रीय राजकारणात एक महासत्ता म्हणून चीनचा उदय झाल्यापासून आशियातील राजकारणावर चीनची पकड अधिकाधिक घट होत आहे. याचा आणखी एक आयाम म्हणजे 90 साली सोव्हिएत युनियन या महासत्तेचा झालेले विघटन. त्यामुळे आता अमेरिका आणि चीन अशी जागतिक राजकारणाची स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेचा एक भाग म्हणून अमेरिका आशिया आणि पॅसिफिक भागामध्ये जपान, भारत, दक्षिण कोरिया वगैरे देशांच्या मदतीने चीनला शह देण्याचा प्रयत्न होता. पण अलीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राजकारणात मूलभूत बदल करत चीनशी मैत्री करण्याचे ठरविले आहे. यामुळे आशियातील भारत, जपान, दक्षिण कोरिया वगैरे देशांना आपापल्या संरक्षण गरजांविषयी पुनर्विचार करणे भाग पडले. त्याचा आधी अंदाज माजी पंतप्रधान डॉक्टर नरसिंह राव यांना आला होता. म्हणून त्यांनी पूर्वेकडे चला अशी हाक देत ईस्ट पॉलिसी सुरू केली होती. आज मोदीजी त्याच धोरणाचा पुढचा भाग राबवत आहेत. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. इंडोनेशिया दौऱ्यात त्यांनी केलेले 14 करार याच्या धावती जरी टाकली तरी याचं महत्व आपल्याला जाणवतं. आज जगामध्ये दुसरी महासत्ता म्हणून चीन जरी प्रस्थापित झालेला असला तरी या महासत्तेला सगळ्यात कमकुवत नाजूक बाब म्हणजे मलक्का ही समुद्रधुनी, ज्याच्यातून आजच्या चीनचा सुमारे 70% व्यापार समुद्र मार्गे वाहत असतो. त्याच्या पलीकडे भारत आता इंडोनेशियाच्या मदतीने सबंग या समुद्रधुनीवरती काम करत आहे, जी आपल्या अंदमान निकोबारच्या जवळ आहे. यामुळे चीनला शह देण्यात या समुद्रधुनीचा फार मोठा उपयोग होणार आहे. ही अतिशय महत्वाची बाब आहे, जी सामरिक दृष्ट्या आपल्याला त्याचं महत्व अधोरेखित केलं पाहिजे.
0: प्रधानमंत्री मोदी यांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात इंडोनेशिया

0: देशाबरोबर व्यापारी करार, व्यवस्थापकीय संस्थात्मक सहकार्य आणि भावनिक संबंधवृद्धी या तीन स्तरांवर प्रगती झाल्याचं दिसून येत आहे. इंडोनेशियाबरोबर झालेल्या व्यापारी करारामध्ये क्षेपणास्त्र करार, सागरी सुरक्षा, औषधं, शिक्षण, बाह्य अवकाश, संशोधन आणि नवोन्मेष, टेलिकम्युनिकेशन तसंच अन्न सुरक्षा यांचा समावेश आहे. या करारांचं महत्व जाणून घेऊया प्राध्यापक अविनाश कोल्हे यांच्याकडून.
1: आजच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारात जिओपॉलिटिक्स पेक्षा थोडस जास्त महत्व जिओ इकॉनॉमिक्सला आहे. हा मुद्दा लक्षात घेतला म्हणजे मोदीजींनी केलेले 14 करार यांचं महत्व आपल्याला पटेल. या करारात खनिज, पोलाद, पुरवठा साखळ्या, अन्न सुरक्षा याच्या बरोबरच इंडोनेशियन मॅनेजमेंट बंगलोर यांची इंडोनेशियात शाखा काढण्याचे सुद्धा करार झालेला आहे. या कराराच्या बरोबरीने आणि माझ्या मते किंचित जास्त महत्वाचं म्हणजे भारताने इंडोनेशियाला ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र पुरवठा करण्याचे मान्य केले आहे. हे अतिशय महत्वाचं पाऊल आहे. 2018 साली जेव्हा मोदीजी पंतप्रधान होते तेव्हा भारत आणि इंडोनेशिया यांच्यात स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप बदल करार झाला होता. आताच्या करारांमुळे 2018 साली केलेल्या कराराचा पुढचा टप्पा गाठला आहे असं आपल्याला सहज म्हणता येतं. कारण आज भारत इंडोनेशियाला संरक्षण विषयक सामग्री पुरवठा करण्यास कटिबद्ध झालेला आहे. याला इंडो पॅसिफिक भागातील राजकारणाचा अतिशय महत्वाचा आयाम आहे, तो आधी समजून घेतला पाहिजे. म्हणजे मग या सहकार्याचं आणि ब्राह्मोस सारखे संरक्षण सामग्री पुरवठ्याचं सामरिक महत्व आपल्या लक्षात येईल.
0: देशाला संरक्षण क्षमतेत आत्मनिर्भर करण्याच्या योजनेला आता व्यावसायिक यश मिळत असल्याचं स्पष्ट झालं आहे. याआधी व्हिएतनाम आणि फिलिपिन्सनंतर आता इंडोनेशियाबरोबरही ब्रह्मोस आणि अस्त्र ही भारतीय क्षेपणास्त्र पुरवण्याचा करार होत आहे. भारतासारख्या मोठ्या लोकशाही राष्ट्रामधलं निवडणूक व्यवस्थापन आणि मतदान यंत्रांचा वापर याबाबत जगात औत्सुक्य आहे. भारतीय निवडणूक आयोगानं ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चिली, फिजी, मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेसह 28 देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्था आणि 3 आंतरराष्ट्रीय संघटनांसोबत सहकार्य केलं आहे. याविषयी अधिक माहिती सांगत आहेत प्राध्यापक अविनाश कोल्हे.
1: या करारातील आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे ईव्हीएम आणि निवडणुकांच्या संदर्भातील संस्थात्मक देवाणघेवाणीचा करार. 52 साली पहिली निवडणूक झाली आणि 2024 साली नंतरची लोकसभा निवडणूक झाली. गेली अनेक वर्ष भारतात सातत्याने सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. हे अशा खंडाचा इतिहास बघितला तर किती महत्वाचे लक्षात येईल. एवढंच नव्हे तर निवडणूक घेण्याच्या संदर्भात भारतीय निवडणूक आयोगाने कालोचित बदल करत आणलेले आहेत आणि गेली काही वर्ष आपण इलेक्ट्रॉनिक वेंडिंग मशीन वापरतो. हे सर्व ज्ञान, अनुभव, काम करण्याची पद्धत आता आपण इंडोनेशियाशी शेअर करणार आहोत. निवडणुका कशा घ्यायच्या, निवडणूक चिन्हाचा वाद कसा असतो, आचारसंहिता कधी लागू होते, हा सगळा जो ज्ञान आणि अनुभव निवडणूक आयोगाने गोळा केलेला आहे तो आता आपण इंडोनेशियन बरोबर वाटून घेणार आहोत. ही अतिशय दिलासा देणारी बाब आहे. त्याचं महत्व समजून घेतलं पाहिजे. जगातली सर्वात मोठी लोकशाही देश म्हणून भारताची ओळख आहे. ती विनाकारण नाही. ज्या वस्तुनिष्ठपणे आपल्याकडच्या निवडणुका होत असतात त्याचं जगातील पाश्चात्य राष्ट्रांना अतिशय कौतुक असतं. हा सर्व गोळा झालेला अनुभव, आपण मिळवलेलं कौशल्य आता आपण इंडोनेशियाशी कराराद्वारे वाटून घेणार आहोत. हा करार फक्त ईव्हीएम बद्दल नसून संस्थात्मक देवाणघेवाण या पातळीवर गेलेला आहे याची सुद्धा आपण योग्य ती नोंद घेतली पाहिजे.
0: भारत आणि इंडोनेशिया यांच्यात अनेक समान सांस्कृतिक बंध आहेत. त्याला बळकटी देण्यासाठी इंडोनेशिया इथल्या प्रंबानन मंदिराच्या जीर्णोद्धाराचा करार झाला आहे. या कराराचं महत्व विशद करत आहेत प्राध्यापक कोल्हे.
1: आधुनिक काळातील आंतरराष्ट्रीय राजकारणात ट्रॅक टू पॉलिसी नावाचा प्रकार प्रस्थापित झाला आहे. यात सांस्कृतिक देवाणघेवाण, नृत्य, कला, क्रीडा वगैरेच्या मार्फत इतर देशांचे संबंध प्रस्थापित करणे ते वाढवणे असं विपरीत असतं. या ट्रॅक्टिव्ह पॉलिसीमध्ये धार्मिक भावना या सुद्धा महत्वाचा स्थान बळगून आहे. इंडोनेशियामध्ये आज 9व्या शतकात बांधलेलं प्रंबानन मंदिर आता मोदींच्या दौऱ्यानंतर त्याचा जीर्णोद्धार इंडोनेशिया आणि भारत संयुक्तपणे करणार आहेत. इंडोनेशिया मुस्लिम बहुल देश आहे. 28 कोटींपैकी 24 कोटी मुस्लिम लोकसंख्या आहे. म्हणजे जवळजवळ 90% लोकसंख्या मुस्लिम आहे. भारत हिंदू बहुल देश आहे. इथे सुमारे 85% हिंदू आहेत. असं असून सुद्धा दोन देश सांस्कृतिक पातळीवर एकत्र येऊन एका हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार करण्यास कटिबद्ध झाले आहेत. ही अतिशय आश्वासक गोष्ट आहे. याच्यातून आपल्याला हे लक्षात येईल की मोदी सरकार उपलब्ध मार्गाने इंडोनेशियाशी वेगवेगळ्या प्रकारे संबंध वृद्धिंगत करण्याच्या प्रयत्नात आहेत. आणखी एका वेगळ्या पातळीवर या संबंधात कडे बघितलं पाहिजे.

0: अमेरिका आणि चीन यांची जर मैत्री घट्ट होत असेल तर या दोघांना वगळून आशिया इंडो पॅसिफिक भागातील देशांनी एकत्र येऊन आपल्या संबंधांची फेररचना केली पाहिजे असा हा नवीन मांडणी समोर येत आहे. यासाठी दक्षिण कोरिया, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत, इंडोनेशिया एकत्र येऊ बघतायत. म्हणूनच मोदीजी इंडोनेशियाच्या दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलिया, त्यानंतर न्यूझीलंडला जाणार आहेत. या मागचं सामरिक महत्व समजून घेतलं पाहिजे, ते म्हणजे नवीन काळामध्ये नवीन जुळणी आणि त्यानुसार स्वतःचे हितसंबंध जपणे आणि वाढवणे.
1: इंडोनेशिया पाठोपाठ झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये देखील भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये नागरी अणुऊर्जा, ऊर्जा सुरक्षा, सागरी सुरक्षा आणि दुर्मिळ खनिज यासह विविध क्षेत्रात महत्वाचे करार झाले. या करारांविषयी माहिती देत आहेत ऑस्ट्रेलियामधल्या कर्जे मराठी या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रीतम घोगळे.
2: पंतप्रधान मोदी यांचा दौरा हा केवळ औपचारिक भेट किंवा भारतीय समुदायाला संबोधित करण्यापुरता मर्यादित नव्हता. या दौऱ्याचा मुख्य उद्देश होता भारत आणि ऑस्ट्रेलिया यातली तिसरी वार्षिक शिखर परिषद. पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिझी यांनी मेलबर्नमध्ये दोन देशातील कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणजेच व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर चर्चा केली. संरक्षण, व्यापार, ऊर्जा, शिक्षण, तंत्रज्ञान, सागरी सुरक्षा, क्रिटिकल मिनरल्स आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील स्थैर्य ही या चर्चेची प्रमुख क्षेत्रे होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया आता केवळ क्रिकेट आणि शिक्षणामुळे जोडलेले देश राहिलेले नाहीत, ते व्यापार, ऊर्जा, सुरक्षा, तंत्रज्ञान आणि प्रादेशिक स्थैर्य यामध्ये दीर्घकालीन धोरणात्मक भागीदार बनत आहेत. या दौऱ्याच्या संदर्भात 18 महत्वपूर्ण करार, घोषणा, सामंजस्य करार, प्रशासकीय व्यवस्था आणि सहकार्य उपक्रमांचा उल्लेख आहे. मात्र या गोष्टींमध्ये एक गोष्ट स्पष्ट करणे अतिशय आवश्यक आहे. या सर्व 18 बाबी म्हणजे समान स्वरूपाचे कायदेशीर करार नव्हते. त्यामध्ये काही औपचारिक करार होते, काही मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग होते, म्हणजेच काय तर सामंजस्य करार, काही संयुक्त निवेदने, रोडमॅप्स आणि भविष्यातील सहकार्याच्या घोषणा होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने नागरी अणुऊर्जा आणि युरेनियम पुरवठा, संरक्षण आणि सागरी सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा, क्रिटिकल मिनरल्स, सायबर सुरक्षा, क्रिटिकल टेक्नॉलॉजीज, अवकाश संशोधन, शिक्षण आणि कौशल्य विकास, व्यापार आणि गुंतवणूक, संस्कृती आणि क्रीडा सहकार्य या क्षेत्रांचा समावेश होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अणुऊर्जा सहकार्य करार पूर्वीपासून अस्तित्वात होता. या दौऱ्यात त्या अंतर्गत आवश्यक असलेली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अरेंजमेंट म्हणजेच प्रशासकीय व्यवस्था ही अंतिम करून त्यावर स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे ऑस्ट्रेलियातून भारताला दीर्घकालीन स्वरूपात युरेनियम निर्यात करण्याचा मार्ग खुला झाला आहे आणि हे युरेनियम केवळ शांततापूर्ण नागरी अणुऊर्जा करारासाठी किंवा वापरासाठी आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या सुरक्षा व्यवस्थांखाली वापरले जाणार आहे. यामुळे भारताची ऊर्जा मागणी अतिशय वेगाने वाढत असलेली असली तरी त्यावर आपण कंट्रोल ठेवू शकतो. कोळसा, तेल आणि मग वायूवर संपूर्णपणे अवलंबून राहणे हे पर्यावरणीय आणि आर्थिकदृष्ट्या दीर्घकालीन उपाय नसणार आहे. त्यामुळेच अणुऊर्जा भारताला मोठ्या प्रमाणात स्थिर, कमी कार्बन आणि विश्वासार्ह वीज उपलब्ध करून देऊ शकते. त्यामुळे ऑस्ट्रेलियन युरेनियम भारताच्या स्वच्छ ऊर्जा ध्येयांना आणि ऊर्जा सुरक्षेला महत्वाचा आधार देऊ शकते. तर ऑस्ट्रेलियासाठी हा निर्णय फायदेशीर आहे कारण त्यांच्या संसाधन क्षेत्राला भारतासारखी मोठी आणि दीर्घकालीन बाजारपेठ उपलब्ध होते. आता यातला पुढचा महत्वाचा करार म्हणजे ईसीटीए. ईसीटीए म्हणजे इंडिया ऑस्ट्रेलिया इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड ट्रेड अग्रीमेंट. हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार आहे. तो साधारणतः 19 डिसेंबर 2022 पासून लागू झाला आणि या करारामुळे ऑस्ट्रेलियात येणाऱ्या भारतीय आयातीवरील बहुतांश शुल्क रद्द झाले. तसेच ऑस्ट्रेलियातनं भारतात जाणाऱ्या मोठ्या प्रमाणातील वस्तूंना शुल्कमुक्त किंवा कमी शुल्काचा प्रवेश मिळाला. आता ह्या दौऱ्यातला पुढचा करार म्हणजे सीईसीए आणि तो अंतिम झाला आहे का तर त्याचं उत्तर आहे नाही. त्यावर अजूनही वाटाघाटी चालू आहेत. आता सीईसीए म्हणजे काय तर कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन अग्रीमेंट म्हणजेच व्यापक आर्थिक सहकार्य. हा ईसीटीए पेक्षा थोडा व्यापक करार असेल पण त्यावर अजूनही वाटाघाटी चालू आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही हिंदी आणि प्रशांत महासागराशी जोडलेले महत्वाचे लोकशाही देश आहेत. दोन्ही देशांना मुक्त जलवाहतूक, सुरक्षित व्यापार मार्ग, आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन आणि शांततापूर्ण प्रादेशिक व्यवस्था महत्वाची आहे. या दौऱ्यात सागरी माहितीची देवाणघेवाण, क्षमता विकास, संयुक्त प्रशिक्षण आणि समन्वय वाढवण्यावर भर देण्यात आला.
1: आपल्या प्रत्येक दौऱ्यात नरेंद्र मोदी तिथल्या भारतीयांशी संवाद साधतात. त्यांनी काय साध्य होतं आणि या दौऱ्याची फलश्रुती काय यावरही डॉक्टर प्रीतम घोगळे यांनी मत व्यक्त केलं.
2: मेलबर्न मीट्स मोदी हा ऑस्ट्रेलियातील भारतीय

0: समुदायासाठी अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक क्षण होता. विविध भाषा, प्रांत आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेला भारतीय समुदाय एका मंचावर एकत्र आला. गर्जे मराठी ऑस्ट्रेलियाला या कार्यक्रमाचा वेलकमिंग पार्टनर म्हणून सहभागी होण्याचा सन्मान मिळाला. की हा केवळ एका राजकीय नेत्याचे सावध करण्याचा कार्यक्रम नव्हता, तर तो ऑस्ट्रेलियातील भारतीय समाजाची वाढती ताकद, एकजूट आणि योगदान यांचं प्रतीक होता. दौऱ्याचा संस्मरणीय समारोप मेलबर्न क्रिकेट ग्राउंड अर्थातच एमसीजी इथे झाला. भारत आणि ऑस्ट्रेलियाने स्पोर्ट्स कोलॅबोरेशन रोडमॅपचे स्वागत केले. एमसीजी हा केवळ क्रिकेटचं मैदान नाही, तर तो भारत आणि ऑस्ट्रेलियातला भावनिक दृष्ट्या जोडणाऱ्या नात्याचे प्रतीक आहे. या दोन्ही ताकदी जर एकत्र आल्या तर भारतासाठी आणि ऑस्ट्रेलियासाठी ती अतिशय खऱ्या अर्थाने विन विन सिच्युएशन ठरू शकते. क्रिटिकल मिनरल्समध्ये किती प्रकल्प उभे राहतात, सीईसीएच्या वाट्याघाटी कधी पूर्ण होतात, व्यापार किती वाढतो, विद्यार्थी आणि उद्योगांना प्रत्यक्ष किती संधी मिळतात, यावर या दौऱ्याचे दीर्घकालीन यश अवलंबून राहील. म्हणूनच मी या दौऱ्याचे वर्णन असे करेन, हा शेवट नव्हता तर ही सुरुवात होती. व्यापाराने समृद्धीचे नवे मार्ग खुले केले आहेत, ऊर्जा सहकार्याने भविष्य अधिक सुरक्षित केले आहे, शिक्षण आणि तंत्रज्ञानाने नवीन पिढीला जोडले आहे आणि एमसीजीवरील क्रिकेटच्या भावनेने भारत आणि ऑस्ट्रेलियाची मुले पुन्हा एकदा एकत्र आणली आहेत.
1: श्रोते हो, व्यापारी संबंधांबरोबरच प्रत्येक देशाशी एक भावनिक नातं जोडण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न असतो. ही प्रधानमंत्र्यांची जिव्हाळ्याची राजनीती वेगळी आहे हे निश्चित. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला जरूर कळवा. वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR वरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवरही या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर, निवेदन भक्ती सोनटक्के.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. 7:30 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी सचिन धोत्रे सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मनापासून स्वागत करतो. आज आहे रविवार. भारतीय सौर दिनांक 21 आषाढ शके 1948 अर्थात 12 जुलै 2026. आज आपण ऐकणार आहोत रामशास्त्री प्रभुणे या आख्यानावर कीर्तनकार शकुंतला जोग यांचं कीर्तन. पण तत्पूर्वी ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी येत्या 24 तासात हलक्या पावसाच्या सरी पडतील हा होता शेतकऱ्यांसाठी या भागातल्या शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज. आता ऐकूया कीर्तन रामशास्त्री प्रभुणे कीर्तनकार शकुंतला जोग.

मंडळी, आज दासबोधामधील ही समर्थांची ओवी आपण निरूपणासाठी घेतली आहे. आधी उदंड कष्ट करावे म्हणजे उत्तम फळ प्राप्त होते आणि कष्ट केल्याविना कोणतीच गोष्ट साध्य होत नाही. आता हेच बघा ना, विद्यार्थ्याला जर उत्तम तऱ्हेने उत्तीर्ण व्हायचं असेल, गुणवत्ता यादीत आपलं नाव यावं असं जर त्याला वाटत असेल, तर त्याला अभ्यासाचे कष्ट घेतलेच पाहिजेत. आता हे कलाकार वेगवेगळ्या क्षेत्रातले, गायक, वादक, नट, चित्रकार, शेतकरी, या प्रत्येक कलाकाराला त्या त्या क्षेत्रातील साधनेची आवश्यकता आहे आणि साधनेचे कष्ट घेतल्याशिवाय त्याला निपुणता येणार नाही. स्त्रीला जर मातृपद हवं असेल तर तिला सुद्धा गर्भारपणाचे आणि बाळंतपणाचे कष्ट सोसल्याशिवाय मातृपद मिळत नाही आणि आई म्हणून कोण हाक मारत नाही. समर्थ रामदास स्वामींना प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाची ओढ लागली होती. गोदावरीच्या पाण्यात उभं राहून त्यांनी श्रीराम जयराम जय जय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राची साधना निराहार राहून केली आणि म्हणूनच या त्यांच्या कष्टाची सफलता प्रभू रामचंद्रांच्या दर्शनात झाली. प्रत्यक्ष देवाला सुद्धा मूर्तीतलं देवपण प्राप्त होण्यासाठी टाकीच्या गावाचे कष्ट सोसावेच लागतात. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा अनेक तऱ्हेचे कष्ट सोसले आणि म्हणूनच ते जगाची माऊली झाली. आता ब्रह्मज्ञान सुद्धा जर प्राप्त व्हायचं असेल तर ते सुद्धा काही इतकं सोपं नाही. माऊली त्या ठिकाणी असं म्हणते, बघा,

कष्ट सोसल्याशिवाय चांगलं फळ प्राप्त होत नाही. आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. खेडी भरपूर आहेत आणि त्यामुळे भारताचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. शेतकऱ्यांना सुद्धा खूप कष्ट घ्यावे लागतात तेव्हा शेतामध्ये मोत्याची कणस बहरतात. मनुष्य अगदी प्रथम रानटी अवस्थेत होताना त्यावेळेला तो जंगलात हिंडून कंदमुळे भक्षायचा आणि वेळ प्रसंगी प्राण्यांची शिकार करूनही आपलं पोट भरत असे. कालांतराने तो वस्ती करू लागला. खाल्लेल्या कंदमुळांच्या बिया इतस्तत फेकून देऊ लागला आणि काही दिवसांनी त्या ठिकाणी छोटी छोटी रोपटी उगवली. मग त्याचं झाड झालं, मग मोठ्या वृक्षात रूपांतर झालं आणि शेवटी सुंदर फळं त्याला आली. तेव्हा त्याच्या मनामध्ये असं आलं, बघा

शेतीचा जन्म झाला. शेती ही पूर्वी पावसावरच अवलंबून होती. शेत नांगरणं, पेरणी करणं, लावणी करणं, झोडणी करणं, आता शेतीसाठी बैलांची जोपासना करून त्यांची पाळणूक करणं, काढणी, मग पीक बाजारात नेऊन विकणं, अशी सर्व कष्टाची कामं शेतकऱ्यांना करायला लागत. शिवाय शेतीसाठी कर्ज काढावे लागे. आता ही निरक्षर असल्या कारणाने सावकारांचं फावलं आणि त्यामुळे सावकारांच्या पाशात अडकून कर्ज बाजारी होणं, वाढत्या प्रजेचा संभाळ करणं, अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन रूढी परंपरा पाळणं, ह्या सर्व गोष्टी त्यांना कराव्याच लागत आणि सहन कराव्या लागत. आता काळ बदललाय, तेव्हा बदलत्या काळाची पावलं कशी आहेत यासाठी एक कवी त्या ठिकाणी असं म्हणतो, बघा.

खरोखरच ह्या सर्व गोष्टी जर अवलंबिल्या तर शेतीनिष्ठ शेतकरी आपली शेती निश्चितच संपन्न करेल. इतके दिवस आपण ऐकत होतो की केशराची लागवड ही फक्त काश्मीर, फ्रान्स, पॅरिस वगैरे ठिकाणीच होते, पण आमच्या नाशिकच्या शेतकरी बंधूंनी परिश्रमाने आपणही ती लागवड करू शकतो हे सिद्ध करून दाखवलं. आता सामान्य माणसाची अन्न, वस्त्र, निवारा ही साधारण गरज असते आणि ती आपण शेतामध्ये उत्तम धान्य म्हणजे गहू, भात, बाजरी वगैरे पिकून अन्नाची ढी भागवू शकतो. त्याचप्रमाणे लांब धाग्याचा कापूस त्याची जर शेती केली तर वस्त्राचीही गरज भागेल आणि साग, देवदार यासारखी जंगल शेती जर केली तर निवाराची पण सोय होईल. शिवाय आपलं शासन सर्वतोपरी म्हणजे अल्प व्याजाचे कर्ज, बी बियाणं पुरवणं, यांत्रिक साधनं भाड्याने देणं, पाण्याचे पंप, जंतुनाशक, सहकारी संस्था यासारखी मदत करीतच आहे. शिवाय शास्त्र पद्धतीने शेती कशी करावी यासाठी राहुरी, दापोली, परभणी वगैरे ठिकाणी कृषी विद्यालय स्थापून तशीही सोय केलेली आहे. आता शेतातून येणारं उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पादनच नाही का, आणि तेच मिळण्यासाठी आता हरित क्रांतीची सुरुवात झालेलीच आहे. कितीही यांत्रिक संशोधन जरी झालं ना तरी माणसाला कष्ट हे करायलाच हवे आणि ते कष्ट करताना विश्वव्यापक परमात्म्याचे स्मरण करायलाच हवे. हाताने काम, मुखाने नाम म्हणजे त्यालाही तुमच्या कष्टाची दया येऊन भरपूर उत्पादन करून देईल. तेव्हा कष्टाशिवाय सर्व फुकट आहे, म्हणूनच पूर्व ओवीमध्ये समर्थ असं म्हणतात

श्रोते हो, न्याय निष्ठुर रामशास्त्र्यांच्या कारकिर्दीतील प्रसंग आज आपण आख्यानासाठी घेणार आहोत. न्यायनिष्ठुर रामशास्त्री हे आपल्या आईच्या श्राद्धासाठी परत गावी आलेले होते. दिवस पेरणीचे होते, त्यामुळे शेतकरी शेतावर काम करीत होते. सरकारी कामही त्याच वेळी चालू होती. पण शेतकरी पेरणीचे दिवस म्हणून सरकारी कामाला न जाता शेतावर गेले होते. पेशव्यांचे सखाराम बापू बोकील हे गृहमंत्री होते. त्यांनी सरकारी कामाकरता मजूर वेठीस धरून आणण्याचा हुकूम केला आणि सैनिक वेठ धरण्यासाठी त्या ठिकाणी गेले. मोरोपंत असं म्हणतात,

वेळ दुपारची होती आणि रामशास्त्री नुकतेच भोजन करून बाहेर आले. इतक्यात आरडाओरडा झाला आणि शेतकरी ओरडायला लागले.

शेतकरी म्हणाले, शास्त्री बुवा, पेरणीचे दिवस आहेत आणि याच वेळी सरकारने वेट धरण्यास माणसं पाठवली आणि आमची तरणी ताठी 50-60 पोरं धरून नेली। आता आम्ही शेती कशी बरं करणार? म्हणजे वरीसभर उपासमरी नाही का? तेव्हा आपण काहीतरी श्रीमंतांना सांगावं। शेतकऱ्यांची आपटी धरलेली मंडळी शास्त्री बुवांना दाखवली। तेव्हा शास्त्री बुवा त्या मंडळीनं असं म्हणाले, अरे तुम्ही शेळपटासारखे बसलात काय? उठा आणि शेतावर कामाला जा। त्याबरोबर अधिकारी म्हणाले, दादा

0: लोक
1: चालेल चालेल, लोकांच्या कल्याणाकरता मला जर तुम्ही पकडत असाल तर जरूर पकडा. न्याय बाजू काय आहे ते मी पेशव्यांच्या समोर मांडेन. आणि मग शास्त्रीबुवांना पकडून पुण्याला आणलं. शेरेदारांनी तिखट मीठ लावून सर्व वृत्तांत सखाराम बापूंना सांगितला. त्यांनीही शास्त्रीनी त्यामध्ये कामात ढवळाढवळ केली हे त्यांनाही आवडलं नाही. सरकारी हुकूम योग्य की अयोग्य हे सांगणारे शास्त्रीबुवा कोण? अहो मी कारभारी आहे, मला सगळं समजतंय. तेव्हा ह्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशा वृत्तीचे सखाराम बापू होते. म्हणून ते पेशव्यांकडे गेले आणि भेट मागितली. पेशवे म्हणाले, इतक्या तातडीने आलात? काही महत्वाची बातमी? महत्वाची नाही, पण विचारांची जरूर आहे. मतलब अहो आपल्याच परवानगीने वेट धरण्याचा हुकूम केला आणि तो पाळू नका आणि वेट भिकारीला जाऊ नका. असा सरकारी कामामध्ये जर कोणी व्यत्यय आणला तर त्याला शिक्षा करू. पण असा व्यत्यय आणलाय कोणी?

काय रामशास्त्री प्रभूराने कायदेभंग करण्यास उत्तेजन दिलं, मग त्यांना आमच्या समोर घेऊन या. पेशे म्हणतात, न्यायशास्त्र जाणणारा शास्त्री बुवांसारखा सूज्ञ मनुष्य स्वतःला ज्या अर्थी पकडून घेतो ना, तेव्हा कायदाच मुळात अन्यायाचा असेल असा त्यांचा दावा असेल. म्हणजे सरकार चुकलं म्हणण्याचा त्यांना काय अधिकार? बापू, अहो सरकार झालं तरी माणूसच आहे, आपण चूक करणार नाही याची खात्री कोणी द्यावी? माणूस चुकीला निश्चितच पात्र आहे, एक परमेश्वरच काय ती चूक करू शकणार नाही. आपण त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून तर घेऊया. एकाधिकार पैसे असले तरी निरभिमान वृत्तीचे म्हणून शास्त्र्यांच्या गुणांचं चित झालं. पेशवे गुणी आणि गुणग्राही होते म्हणून सखाराम बापूंचा नैराज झाला आणि शास्त्री बुवांना पेशव्यांसमोर आणलं. पेशवे म्हणाले, शास्त्री बुवा, तुम्हाला या अवस्थेत पाहावं लागेल असं स्वप्नातही चिंतिलं नव्हतं. योग्य आहे श्रीमंतांचं म्हणणं, पण आपल्या समोर योग्य विचार मांडावा म्हणून मीच स्वतःला कैद करून घेतलं. मग काय आहे तुमचा विचार, बोला तरी. वेट.

शास्त्रीबा म्हणाले, यावेळी वेट धरणं म्हणजे सरकारचंच नुकसान आहे. आता धान्य पेरून उगवलं नाही तर रयतेला धान्याची तूट तर पडेलच, पण सरकारी सारा शेतकरी कसा हो भरणार. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, असं अवताराचं कार्य भगवान सांगतात. राजा हा विष्णूचा अंश आहे म्हणून राजाचेही हेच कार्य. सरकारचे हुकुम हे सज्जनांच्या अहिताचे नसावे. शेतीच्या हंगामाआधी सरकारी कामं व्हावीत, प्रजेचं नुकसान होऊ नये म्हणून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी असेच हुकुम त्यावेळेला दिले होते. आता संकट पडल्यास राज्य रक्षण महत्वाचे समजून प्रजा धावून येतेच की नाही.

श्रीमंत. पेरणीच्या हंगामात मजूर वेठीला धरणं हे अन्यायाचं वाटलं, म्हणून ही गोष्ट आपल्या कानावर घालण्याची संधी मिळावी

श्रीमंत. पेरणीच्या हंगामात मजूर वेठीला धरणं हे अन्यायाचं वाटलं, म्हणून ही गोष्ट आपल्या कानावर घालण्याची संधी मिळावी यासाठी मी स्वतःला कैद करून घेतलं. पेशवे म्हणाले, शास्त्री बुवा, मला तुमचं म्हणणं एकदम पटलं. बापू, वेठ धरण्याचा कायदा आजपासून रद्द करा आणि शास्त्री बुवांना बिनशर्त सोडा. हा सर्व वृत्तांत हा पेशवे काळामधला आहे बरं का. शेतकऱ्यांनी परिश्रमाने शेती करून भरपूर पीक काढून राष्ट्र भरभराटीला आणावी, शेती संपन्न करावी. शेतीचं उत्पादन हेच राष्ट्रीय उत्पादन नाही का, आणि तोच त्यांच्या कष्टाचा मोबदला नाही का, हे शास्त्री बुवाने पेशव्यांना दाखवून दिलं. शेतकरी हा देशाचा आधारस्तंभ आणि शिवाय अन्नदाता आहे. सर्वात जास्त कष्ट त्यालाच करावे लागतात आणि म्हणूनच कष्टाशिवाय सर्व फुकट आहे. म्हणून पूर्व ओवीमध्ये समर्थ असं म्हणतात, आधी

तर शेतकरी बंधू भगिनींनो, आपण ऐकत होतात न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांच्यावर कीर्तनकार शकुंतला जोग यांचं कीर्तन. आता एक निवेदन हॅलो शंका समाधान या कार्यक्रमाविषयी. शेतकरी बंधू भगिनींनो, माझं आवर माझं शिवार या कार्यक्रमात हॅलो शंका समाधान हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करतो. येत्या बुधवारी म्हणजे 15 जुलै 2026 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या हॅलो शंका समाधानाचा विषय आहे महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसायातील नव्या संधी. या कार्यक्रमात तज्ज्ञ म्हणून उपस्थित राहतील डॉ कपिल सुखधाने. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी शेतकरी बंधू भगिनींनी बुधवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेतच फोन करावेत. आमचे फोन नंबर्स असे आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. मुंबई बाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हा एसटीडी कोड लावावा. हा कार्यक्रम प्रसारित होईल त्याच दिवशी अर्थात बुधवारी 7:30 वाजता आणि शुक्रवारी 3:10 डीटीएच वाहिनीवर पुनःप्रसारित केला जाईल. निवेदन संपलं. याबरोबर माझं आवर माझं शिवार हा कार्यक्रमही संपला. पुन्हा आपली भेट उद्या 7:30 माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय प्रसारण कार्यक्रमात उद्या आपण ऐकू शकाल आर्थिकदृष्ट्या फायदेशीर शेती चर्चा. सहभाग सचिन फरफड पाटील आणि निशांत बुरनासे.

आणि त्यानंतर जनावरांच्या खाद्यात जीवनसत्वे आणि खनिज मिश्रणाचे महत्व या विषयावर शायनी जोगी यांची मुलाखत ही नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. पण तत्पूर्वी सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात उद्याच्या कृषीवाणी कार्यक्रमाचा विषय आहे चारा पिकांचं उत्पादन तंत्रज्ञान. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. तेव्हा शेतकरी बंधू भगिनींनो, पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: जाना।
1: अब दीजिए इजाजत, नमस्कार।
2: आज के फनकार।

0: 3 when reports last came in. Earlier, India declared their second innings at 341 for 7, setting a huge target of 457 for the hosts. Yastika Bhatia became the first female test centurion at Lord's, scoring 113 runs. And that is the end of this news bulletin.
1: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीची 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा येथे समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीचे प्रसारण उद्या दिनांक 13 जून 2026 रोजी 5:50 सुरु होईल. दरम्यान एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे प्रसारण रात्रभर आपण ऐकणारच आहोत. शुभरात्री. जय हिंद.